सुप्रभात श्रोते हो, 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन एअर ॲपच्या माध्यमातून आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचं प्रसारण ऐकणाऱ्या श्रोत्यांचं प्रसारण सभेत मी गौरी जोशी स्वागत करते. श्रोते हो, आज रविवार, भारतीय सौर दिनांक 31 ज्येष्ठ, शके 1948, 21 जून 2026. आजच्या प्रसारण सभेला सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग ललित पंचम आपण ऐकलात. 100° एक मेगा हर्ट्सवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 6 वाजतात. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो मंगल प्रभात कार्यक्रमात सुरुवातीला सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गदी माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीतबद्ध केलं होतं स्नेहल भाटकर यांनी.
1: आरोग्य विषयक कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा रोज सकाळी 7:45 वाजता आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.

0: आशा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं वसंत बापट यांचं गीत आपण ऐकलत. गीताला संगीत दिलं होतं यशवंत देव यांनी.
1: निसर्गाच्या अनेक पैलूंचा वेध घेणारा कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर रोज सकाळी 6:50 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
0: श्रोते हो, आपण ऐकता आहात कार्यक्रम मंगल प्रभात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूयात मन्ना डे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत. गीत आणि संगीत अण्णा जोशी यांचं.

मन्ना डे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आपण ऐकलत. गीत आणि संगीत होतं अण्णा जोशी यांचं. मंगलप्रभात कार्यक्रमात आता ऐकूयात किशोर यामोणकर यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली संत सोयराबाई यांची रचना.

किशोरी अमोणकर यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली संत सोयराबाई यांची गीतरचना आपण ऐकलीत. मंगल प्रभात कार्यक्रमात शेवटी ऐकूयात अनूप जलोटा यांनी गायलेली ही रचना.

0: अनूप जलोटा यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा मंगल प्रभात हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. 100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 6:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष.
1: श्रोते हो, 21 जून या दिवसाचं महत्त्व जाणून घेऊया. 21 जून 1948 या दिवशी पहिले भारतीय गव्हर्नर जनरल म्हणून चक्रवर्ती राजगोपालाचारी यांच्याकडे सूत्र आली. भारताचे 9वे पंतप्रधान म्हणून पी व्ही नरसिंह राव यांनी 1991 साली या तारखेला सूत्र हाती घेतली. 1992 विज्ञान, तंत्रज्ञान आणि समाजविज्ञानाच्या क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना मध्य प्रदेश सरकारतर्फे जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पारितोषिक जाहीर झालं. 21 जून 1999 या दिवशी विश्वकरंडक स्पर्धेत 1000 धावा पूर्ण करणारा ऑस्ट्रेलियाचा मार्क वॉ हा चौथा खेळाडू ठरला. 21 जून हा दिवस उत्तर गोलार्धातला सर्वात मोठा दिवस तर दक्षिण गोलार्धातला सर्वात छोटा दिवस असतो. 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघानं घोषित केल्यानुसार 2015 या वर्षापासून हा दिवस साजरा करण्यात येतो. आज जन्मदिवस असणारी व्यक्तिमत्व ही आहेत फ्रेंच लेखक, कवी, तत्वज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते जॉ पॉल सार्त्र यांचा 1905 साली या तारखेला जन्म झाला.

0: 1916 भारताचे 9वे नौदल प्रमुख सुरेंद्रनाथ कोहली, मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक सदानंद रेगे यांचा जन्म 1923 साली या दिवशी झाला. 1952 न्यूझीलंडचा क्रिकेटपटू जेरेमी कोनी. आज ज्यांचा स्मृतिदिन आहे ती महत्वाची नावं ही आहेत. सामाजिक आणि ऐतिहासिक कादंबरीकार द्वारकानाथ माधव पितळे उर्फ नाथ माधव यांचं 1928 साली या दिवशी मुंबई इथं निधन झालं. त्यांच्या वीरधवल, राय क्लब अथवा सोनेरी टोळी या कादंबऱ्यांनी वाचकांना अक्षरशः वेड लावलं होतं. 1940 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ केशव बळीराम हेडगेवार. 1970 इंडोनेशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सुकार्नो. 21 जून 1984 या दिवशी मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अरुण सरनाईक यांचं पत्नी आणि मुलासह कोल्हापूरजवळ मोटार अपघातामध्ये निधन झालं.
1: केव्हा आलास?
2: सकाळीच आलो.
1: तबला ढोलक्याला पुढ्या करायला टाकल्यात? अजून झालं नाही. नाना म्हणाले जातोस कोल्हापूरला तर मास्तरना भेटून ये.
0: ते उत्तम तबला वादक, गायक आणि हार्मोनियम वादकही होते.
3: एकला जरन साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला ग, एकला जरन साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला ग,
4: राजा माझा न हसतोय कदा की जीव माझा भुलला ग,
3: या एकांताचा तुला इशारा कळला ग,
4: याच आडवी ती मला की जीव माझा भुलला ग.
0: 2012 लेखक आणि पत्रकार भालचंद्र दत्तात्रय खेर.
5: 3 दिनविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात. शंभर अंश 1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे

अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो सकाळचे 6:30 वाजतात. 6:30 वाजल्यापासून माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत कोलकाता पश्चिम बंगाल इथे संपन्न होणाऱ्या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या राष्ट्रीय कार्यक्रमाचं प्रसारण आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया.
1: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर.
2: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिगोज व्हेन्स.
3: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजिओप्लास्टी व स्टेंटिंग.
2: थायरॉइडच्या गाठी,
3: गर्भाशयातील फायब्रॉइड,
2: वाढलेली प्रोस्टेट,
3: विविध बायोप्सीज,
2: वेदना, यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
3: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
2: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
3: फोन 74008440088.
2: 74008440088.
4: श्रोते हो, प्रसारित करत आहोत कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा.
0: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
1: सावधान, गर्भाशयाच्या सर्वच तक्रारींसाठी गर्भाशय काढून टाकणं चुकीचं आहे. तसंच वंध्यत्व असणाऱ्या सर्व जोडप्यांनी टेस्ट ट्यूब बेबीची ट्रीटमेंट घेण्याची गरज नाही.
0: ऍडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जरी, IVF तंत्रज्ञान, वंध्यत्व निवारण, वेदनारहित प्रसूतीसाठी बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
4: श्रोते हो, कार्यक्रमात ऐकूयात डॉक्टर ज्योती रोकडे यांनी HPV लस याविषयी दिलेली माहिती, निर्मिती आकाशवाणी सांगली केंद्राची.
5: ह्युमन पॅपिलोमा व्हायरस म्हणजेच HPV, गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर आणि HPV लसीकरण. जागतिक स्तरावर महिलांमध्ये आढळणाऱ्या कॅन्सरपैकी गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हा एक महत्वाचा कॅन्सर आहे. आणि विशेष बाब म्हणजे हा असा कॅन्सर आहे जो योग्य वेळी तपासणी आणि लसीकरणाद्वारे मोठ्या प्रमाणावर टाळता येऊ शकतो. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण कॅन्सर म्हणजे काय, HPV म्हणजे काय, तो कसा पसरतो, त्यापासून कोणते आजार होतात, गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर कसा होतो, कॅन्सर म्हणजे काय, आपल्या शरीरामध्ये कोट्यावधी पेशी आहेत, या पेशी सतत निर्माण होतात, त्यांचं काम करतात आणि त्यांचं आयुष्य पूर्ण झाल्यावर नष्ट होतात, ही संपूर्ण प्रक्रिया आपल्या शरीराच्या नियंत्रणाखाली असते. परंतु काही वेळा पेशींमध्ये काही बदल होतात, त्यामुळे त्या शरीराच्या नियंत्रणाच्या बाहेर जाऊन अनियंत्रितपणे वाढू लागतात. या वाढलेल्या पेशी गाठी निर्माण करतात, शरीरामध्ये सगळीकडे पसरतात आणि काही वेळा त्या मेंदू, हृदय, तसेच फुफ्फुस आणि हाड यामध्ये पसरू शकतात. या अनियंत्रित वाढीला कॅन्सर असं म्हटलं जातं. कॅन्सर हा एकच रोग नसून अनेक प्रकारच्या आजारांचा समूह आहे. उदाहरणार्थ स्तनांचा कॅन्सर, फुफ्फुसांचा कॅन्सर, रक्ताचा कॅन्सर ज्याला आपण ल्युकेमिया म्हणतो, तोंडाचा कॅन्सर, लिव्हर कॅन्सर आणि आज आपण ज्याच्याबद्दल बोलणार आहोत तो म्हणजे गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर. काही कॅन्सर हे जीवनशैलीशी संबंधित असतात. उदाहरणार्थ लिव्हर कॅन्सर, जो अतिशय जास्त दारू पिण्यामुळे किंवा फॅटी पदार्थ खाल्ल्यामुळे होतो, काही अनुवंशिक कारणांनी होतात, तर काही विषाणूंमुळे होतात. आणि गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हा मुख्यत्वे करून ह्युमन पॅपिलोमा व्हायरस या विषाणूमुळे होतो.
4: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात डॉक्टर ज्योती रोकडे यांनी HPV लस याविषयी दिलेली माहिती आपण ऐकलीत. निर्मिती होती आकाशवाणी सांगली केंद्राची.
0: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
1: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
0: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
1: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
0: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
1: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
6: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा. भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत. शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या. डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर. संपर्क 89999 84165. पालक बंधू भगिनींनो, दृष्टिदोष असलेल्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी

0: सुवर्ण संधी। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर येथील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या निवासी अंधशाळेत इयत्ता 1 ते 8 पर्यंत मोफत प्रवेश सुरू आहेत। विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच निवास, कपडे, गणवेश, लॉकर आणि इतर आवश्यक सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्या जातात। लवकरच ही अंधशाळा नव्या प्रशस्त इमारतीत स्थलांतरित होत आहे। अधिक माहितीसाठी आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा, असं आवाहन नॅपचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट भागचंद चुडीवाल यांनी केलं आहे। संपर्क 73 85 36 20 12।
1: श्रोते हो, प्रसारित करत आहोत कार्यक्रम त्रिमुखी हॉस्पिटल परिसर।
2: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर। पूर्ण वेळ हृदयरोग आणि फुफ्फुस रोग तज्ञ एकाच छताखाली, त्रिमुखे हॉस्पिटल।
3: पल्मोनरी फंक्शन टेस्ट, दुर्बिणीद्वारे फुफ्फुस आणि श्वसन मार्गाची तपासणी, टीबी, दमा, निमोनिया, फुफ्फुसाचा कर्करोग यासारख्या आजारांच्या अत्याधुनिक उपचारासाठी छाती रोग तज्ञ डॉक्टर प्रणाली त्रिमुखे यांचं त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, अहिल्यानगर। संपर्क 94 222 80 380।
1: कार्यक्रमात आज ऐकूयात पर्यावरण रक्षणासाठी लहान मुलांची जबाबदारी याविषयी माहिती, सादरकर्त्या तेजा दुर्वे, निर्मिती आकाशवाणी सांगली केंद्राची।
4: नमस्कार श्रोते हो, मी तृप्ती देशपांडे। परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलं पर्यावरणासाठी काय करू शकतात। लहान मुलं ही फक्त उद्याचे नागरिक नाहीत, तर आजपासून बदल घडवणारी पिढी आहेत। मुलांना रोजच्या आयुष्यात काही छोट्या सवयी लावल्या तर त्याचा मोठा परिणाम पर्यावरणावर होऊ शकतो। उदाहरणार्थ, शाळेत जाताना पाण्याची बाटली आणि डबा प्लास्टिक ऐवजी स्टीलचा वापरणे, वर्गात दिवे पंखे गरज नसताना बंद करणे, कागदाचा अपव्यय टाळणे, झाडांना पाणी घालणे, अशा छोट्या छोट्या गोष्टी सहज करता येतात। बाळाला पहिले घास भरवत असताना तेव्हापासून जर आपण त्यांना या गोष्टी दाखवत राहिलो, ते छोटं झाड आहे ना, छोटं झाड आता मोठं होणार, मग त्याच्यावरती फूल येणार का नाही येणार, अशी झाडाची गोष्ट सांगायला सुरुवात केली तर आपोआपच त्या झाडाविषयीची एक आत्मीयता त्या छोट्या बाळामध्ये तयार होईल। असे छोटे मूल पुढे जाऊन शाळेत जायला लागेल तेव्हा पर्यावरण संरक्षणाची आवड त्या मुलाला लावणे हे महत्वाचे कर्तव्य घरी पालक आणि शाळेत शिक्षक असे दोघांनाही टीम वर्कने करावे लागेल। आज अनेक मुलांना गॅजेटची आवड लागलेली असते, पण मोबाईल आणि टीव्हीचा वेळ थोडा कमी करून परिसरात झाडे लावणे, पक्ष्यांसाठी रोज पाण्याची भांडी भरून ठेवणे, घरातील तसेच अंगणातील किंवा आपण म्हणू शकतो अपार्टमेंटमधील स्वच्छता मोहिमेत सहभागी होणे, यामुळे पर्यावरणाबद्दल आपुलकी निर्माण होते।
1: त्रिमुखी हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात पर्यावरण रक्षणासाठी लहान मुलांची जबाबदारी याविषयीची माहिती आपण ऐकलीत। सादरकर्त्या होत्या तेजा दुर्वे, निर्मिती होती आकाशवाणी सांगली केंद्राची।
2: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक होते त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर।
3: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो।
5: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हँड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध।
3: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर।
6: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये।
7: डॉक्टर विद्या बांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
6: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर।
7: संपर्क 232 29 29।
8: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या।
9: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय।
8: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर।
9: फोन नंबर 02412335315,
8: मोबाईल 960 44 988 36।
1: श्रोते हो, प्रसारित करत आहोत मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक, संकलक भागा वरखडे।
3: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणारं मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर।
10: अहिल्यानगर मध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा आता एक

0: च्या छताखाली मॅक केअर हॉस्पिटल मध्ये
1: अचूक सांधेरोपणासाठी रोबोट,
0: स्तनांच्या गाठींचे अचूक आणि लवकर निदान करण्यासाठी 3D डिजिटल मॅमोग्राफी,
1: अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मेंदू शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक न्यूरो मायक्रोस्कोप,
0: मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर।
2: नमस्कार, अहिल्यानगर दिनांकामध्ये सुरुवातीला आजच्या ठळक घडामोडी। जिल्ह्यात 12 केंद्रांवर नीटची आज पुनर्परीक्षा। प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या हस्तांतरण सोहळ्याचं महात्मा फुले कृषी विद्यापीठात प्रक्षेपण। महापालिकेकडून नालासफाईची कामं सुरू। पंचायत राज अभियानाअंतर्गत हिवरे बाजार, मांजर सुंब्याची पाहणी आणि उत्तम आरोग्यासाठी योग ही भारताची विश्वाला देणगी, जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील। घडामोडी सविस्तर। नीट यूजी पुनर्परीक्षा आज अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे। या परीक्षेसाठी जिल्ह्यामध्ये 5,385 विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत। परीक्षेचं सुरळीत, पारदर्शक आणि गैरप्रकारमुक्त आयोजन करण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, राष्ट्रीय परीक्षा संस्था यांच्या माध्यमातून मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली आहे। पश्चिम बंगाल येथील तारकेश्वर हुगळी येथून देशातील 9,44,00,000 शेतकऱ्यांना 18,880 कोटी रुपयांचा पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वितरित केला। या निमित्तानं पीएम किसान उत्सव दिवस साजरा करण्यात आला। महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विलास खर्चे, विस्तार शिक्षण संचालक डॉ गोरक्ष ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिष्ठाता डॉ साताप्पा खरबडे यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचं ऑनलाईन प्रक्षेपण विद्यापीठामध्ये सर्वांसाठी करण्यात आलं। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीनं पावसाळापूर्व दक्षता उपाययोजनांचा एक भाग म्हणून शहरातील विविध भागांमध्ये स्वच्छता आणि नाला सफाईची कामं युद्धपातळीवर करण्यात आली। अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यात मुख्यमंत्री पंचायत राज अभियान राबविण्यात येत आहे। या अभियानाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध सहभागी गावात विभागस्तरीय समितीकडून पाहणी करण्यात येत आहे। याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील तालुक्यातील गावांना या समितीने भेट देत दप्तर तसंच परिसराची पाहणी केली। उत्तम आरोग्यासाठी विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून दूर राहून दररोज योगाभ्यास करावा आणि मैदानी खेळांमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील यांनी केलेलं आहे। केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीनं माजी सैनिक अप्पा घोडके स्मृती प्रतिष्ठान आणि इतर संस्थांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। यावेळी पाटील बोलत होते। शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक घडामोडी। जिल्ह्यात 12 केंद्रांवर नीटची आज पुनर्परीक्षा। प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या हस्तांतरण सोहळ्याचं महात्मा फुले कृषी विद्यापीठात प्रक्षेपण। महापालिकेकडून नालासफाईची कामं सुरू। पंचायत राज अभियानाअंतर्गत हिवरे बाजार, मांजर सुंब्याची पाहणी आणि उत्तम आरोग्यासाठी योग ही भारताची विश्वाला देणगी, जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील। याचबरोबर अहिल्यानगर दिनांकामधील घडामोडी संपल्या। नमस्कार।
1: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक होते हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणारं मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर।
2: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे। सकाळचे 8:30 वाजता पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत।

आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. योग मानवाच्या जीवनातील चेतना ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देश विदेशात योगाभ्यासाचं आयोजन. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्रासाठी 3,000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा. आणि FIH महिला हॉकी स्पर्धेत आज भारत आणि न्यूझीलंड दरम्यान अजिंक्यपदाची लढत. आता सविस्तर बातम्या. संपूर्ण देश योगाच्या चैतन्यानं ऊर्जेनं भरलेला असून ही योगाची शक्ती असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आजचा दिवस जगभरात उत्सवाचा दिवस असल्याचं त्यांनी सांगितलं. कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर झालेल्या योग दिनाच्या मुख्य

0: कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ते बोलत होते. पश्चिम बंगालमध्ये लाखो लोकांनी या कार्यक्रमात प्रत्यक्ष आणि दूरस्थ पद्धतीनं सहभागी होऊन मोदी यांच्यासोबत योगाभ्यास केला. योग स्वभावामध्ये येतो तेव्हा मानवीय एकतेचा आधार बनतो. केवळ शारीरिक श्रमाचं साधन नव्हे तर योग मानवाच्या जीवनातील चेतना ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील आहे. म्हणूनच यावर्षीची संकल्पना वयोवृद्ध होत असताना आपण निरोगी ऊर्जावान सक्रिय राहू शकतो. योग यासाठी आपल्याला मार्ग दाखवू शकतो असंही मोदी यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले,
1: योग इसी एक आयु वर्ग के लिए सीमित भी नहीं है. भारत में हम जानते हैं और देखते आए हैं योग मानव के जीवन का चेतना के साथ ऊर्जा के साथ एक प्रकाश भी है. इसलिए इस वर्ष अंतर्राष्ट्रीय योग दिवस की थीम रखी गई है योगा फॉर हेल्दी एजिंग. उम्र बढ़ने पर भी हम स्वस्थ रह सकते हैं, हम ऊर्जावान और सक्रिय रह सकते हैं. योग हमें इसके लिए मार्ग दिखाता है.
0: निरामय वार्धक्यासाठी योग या संकल्पनेसह 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज जगभरात साजरा होत आहे. जगभरात 210 पेक्षा अधिक भारतीय दूतावासांसह सुमारे 2500 ठिकाणी योग प्रात्यक्षिकांचं आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्त नवी दिल्ली मुंबईसह देशातल्या प्रमुख 100 ठिकाणी सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे विशेष योग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज कोलकाता इथं भारतीय नौदलाच्या 3 स्वदेशी बनावटीच्या नौका INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्र यांचं लोकार्पण होणार आहे. नौदलाच्या वॉरशिप डिझाईन ब्युरोनं तयार केलेल्या आणि गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्सनं बांधलेल्या नौका लढाऊ कारवाया, जलसर्वेक्षण आणि पाणबुडी विरोधित युद्धतंत्र मजबूत करण्याच्या उद्देशानं बांधण्यात आल्या आहेत. या नौकांमध्ये 75% अधिक स्वदेशी सामग्री असून यात 200 अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा सहभाग आहे असं नौदलानं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये आज दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होणारी नीट UG फेर परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीतपणे पार पडावी यासाठी NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं जय्यत तयारी केली आहे. याची पूर्वतयारी म्हणून काल देशभरातील परीक्षा केंद्रांवर सराव प्रात्यक्षिकही करण्यात आलं. ही परीक्षा 22,79,000 पेक्षा जास्त विद्यार्थी देत आहेत. देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक आदी 2,00,000 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर CCTV कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवण्यात आले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी GPS बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आली आहे. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या असून देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे अशी माहिती NTA दिली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पश्चिम महाराष्ट्रातल्या सहकार आणि साखर उद्योगाला बळ देण्यासाठी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी 3,000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची घोषणा केली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी इथं कल्लाप्पण्णा अवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन काल शहा यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 1,500 कोटी रुपयांचा सहकारी प्रक्रिया सामूहिक प्रकल्प तर पुण्यातलं बंद पडलेलं नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कोऑपरेटिव्ह पुनरुज्जीवित करण्यासाठी आणखी 1,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर देशासह जगभरातल्या साखर कारखान्यांना आवश्यक असलेली यंत्रसामग्री तयार करण्याचं काम या ठिकाणी केलं जाणार आहे. दरम्यान दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आणि परिसर शासन 1,500 कोटी रुपयांचा खर्च करून विकास कॉरिडॉर म्हणून विकसित करत आहे ही बाब सर्व भाविकांसाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याची भावना शहा यांनी कोल्हापूर इथं व्यक्त केली. लेबनॉनमधील इस्रायलच्या हल्ल्यामुळे होर्मुझची

0: दूरध्वनी पुन्हा बंद करण्यात आल्याचं इराणच्या संयुक्त लष्करी कमांडनं काल जाहीर केलं. ही आक्रमक कारवाई सुरू राहिल्यास पुढील उपाययोजनांचीही तयारी करण्यात आल्याचा इशाराही इराणनं दिला आहे. दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 16 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान इराणच्या इशाऱ्यानंतर काही तासातच अमेरिका आणि इराणचे प्रतिनिधी चर्चेसाठी स्वित्झर्लंडला रवाना झाले. इराण आणि अमेरिकेतल्या चर्चेत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी व्हान्स तर इराणचे मोहम्मद बागेर कालिबाफ सहभागी होत आहेत. दरम्यान इराणच्या इशाऱ्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 60 दिवसांच्या आत इराणसोबत अंतिम करार झाला नाही तर होर्मुझ सामुद्रधुनी या महत्वपूर्ण जलमार्गावरून जाणाऱ्या जहाजांवर अमेरिकेकडून शुल्क आकारलं जाईल असा इशारा दिला आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतून 3 कच्चे तेल वाहून नेणारे टँकर काल भारताच्या दिशेनं यशस्वीरित्या मार्गस्थ झाल्याचं केंद्रीय जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. हे 3 टँकर 8,06,000 मेट्रिक टनांहून अधिक कच्चं तेल आणत असून त्यावर 94 भारतीय कर्मचारी आहेत असं त्यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. राजस्थानमधील अनेक महत्वाच्या रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण आज रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते होणार आहे. बिकानेर रेल्वे स्थानकावरून ते लालगड साबरमती एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. त्यानंतर ते जयपूर इथं खातीपुरा रेल्वे स्थानकावर जयपूर दरभंगा अमृत भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. यावेळी मेगा कोच टर्मिनलचं उद्घाटनही ते करणार आहेत. उत्तर पश्चिम रेल्वेनं विकसित केलेल्या प्रवाशांसाठीच्या अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पणही ते करणार आहेत. यामध्ये 41 लहान आणि मध्यम स्थानकांवरील नवे प्लॅटफॉर्म, प्लॅटफॉर्मचा विस्तार आणि सुधारणांची कामं तसंच 16 स्थानकांवरील एकात्मिक प्रवासी माहिती प्रणालीचा समावेश आहे. मेघालयातील शिलाँग इथं असलेल्या हवाई दलाच्या पूर्व मुख्यालयात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल सैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तांत्रिक तत्परता, धोरणात्मक दूरदृष्टी आणि संस्थात्मक नाविन्यपूर्णतेच्या आवश्यकतेवर भर दिला. सध्याच्या जागतिक व्यवस्थेतील अनिश्चिततेच्या काळातही भक्कम सज्जता राखणं किती महत्वाचं आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. युद्धाचं स्वरूप सतत बदलत आहे. यात हायब्रिड धोके, सायबर आव्हानं, पुरवठा साखळीची सुरक्षा आणि ड्रोन हे घटक अत्यंत महत्वाचे ठरत आहेत. अशा परिस्थितीत संरक्षण दलांसाठी केवळ पारंपरिक सज्जता पुरेशी नाही तर आपल्या स्वतःच्या अटींवर राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आत्मनिर्भरता साध्य करणं गरजेचं आहे असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं सुरू असलेल्या FIH महिला हॉकी स्पर्धेत काल भारतानं चिलीचा 6-0 गोलनं एकतर्फी पराभव करत या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. आज होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची लढत यजमान न्यूझीलंडच्या संघाबरोबर होणार आहे. न्यूझीलंडनं अमेरिकेचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. योग मानवाच्या जीवनातील चेतना ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देश विदेशात योगाभ्यासाचं आयोजन. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट UG परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्रासाठी 3,000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा. आणि FIH महिला हॉकी स्पर्धेत आज भारत आणि न्यूझीलंड दरम्यान अजिंक्यपदाची लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभरांश 1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेव सकाळचे 8:40 आणि 37 सेकंद झालेले आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम ॲडव्हान्स आयुर्वेद.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ॲडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
4: नमस्कार.
3: आजकाल आपण बघतो की फॅटी लिव्हर खूप कॉमन झालंय. म्हणजे अनेक जण जेव्हा पण सोनोग्राफी करतात तेव्हा त्यांच्या रिपोर्ट्स मध्ये 1st grade, 2nd grade फॅटी लिव्हर आहे असं सांगितलं जातं आणि त्याच्याकडे फारसं कोणी सिरियसली बघत नाही. तर खरंच फॅटी लिव्हर हे सिरियसली बघण्यासारखं आहे का? मुळात फॅटी लिव्हर म्हणजे काय, ते कशामुळे होतं आणि त्यामुळे काही कॉम्प्लिकेशन होऊ शकतात का, याबद्दल आज बोलूयात.

0: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
2: नमस्कार.
1: आजकाल आपण बघतो की फॅटी लिव्हर खूप कॉमन झालंय, म्हणजे अनेक जण जेव्हा पण सोनोग्राफी करतात तेव्हा त्यांच्या रिपोर्ट्स मध्ये फर्स्ट ग्रेड सेकंड ग्रेड फॅटी लिव्हर आहे असं सांगितलं जातं आणि त्याच्याकडे फारसं कोणी सिरियसली बघत नाही. तर खरंच फॅटी लिव्हर हे सिरियसली बघण्यासारखं आहे का? मुळात फॅटी लिव्हर म्हणजे काय, ते कशामुळे होतं आणि त्यामुळे काही कॉम्प्लिकेशन होऊ शकतात का, याबद्दल आज बोलूयात.
2: कसं आहे की बऱ्याच जणांना लिव्हर नक्की काय काम करतं हेच माहित नाही. म्हणजे फक्त दारू पिणेवाले का लिव्हर खराब होत आहे एवढंच आपल्याला माहिती आहे, बरोबर की नाही? म्हणजे आता दारू पिल्यानंतर लिव्हर का खराब होतं हा पण महत्वाचा पार्ट आहे, बरोबर की नाही? म्हणजे तुम्ही कुठलीही गोष्ट घेतली तर ती पहिल्यांदा जाणार आहे लिव्हरकडे. म्हणजे तुम्ही काही खाल्लं, ते पचलं, केमिकल मध्ये कन्वर्ट झालं की ते केमिकल जाणार आहे तुमच्या लिव्हरकडे आणि लिव्हर विचार करणार आहे की तुमच्या शरीरासाठी हे योग्य आहे का नाहीये. आणि मग ते योग्य असेल तर तो शरीरात पुढे पाठवणार, नसेल तर तो त्याला काय करणार, डिस्ट्रॉय करणार आहे. तर आता कसं आहे माहिती आहे ना की जसं म्हणजे म्हणतो ना की दारू खराब आहे तसंच दवा पण खराब आहे, कारण तेही एक केमिकलच आहे. कुठलंही म्हणजे म्हणतो ना केमिकल म्हणजे जे मेडिसिन आपण म्हणतो म्हणजे ए टू झेड कुठलंही मेडिसिन म्हणजे साधं म्हणजे म्हणतो ना की ताप कमी करायचं असेल तरी सुद्धा कुठलंही मेडिसिन हे शरीर विषच मानतं, कारण त्या केमिकलची शरीराला ओळखच नाहीये. मग त्यामुळे ते केमिकल जेव्हा तुमच्या म्हणजे लिव्हरकडे जातं, बरोबर की नाही, तर ते लिव्हर त्याला पहिल्यांदा डिस्ट्रॉय करायला प्रयत्न करतं, त्याला फर्स्ट पास मेकॅनिझम असं म्हणतात, बरोबर ना? आणि मग आपण सायन्स एवढं पुढे गेले की आपण त्याच्या डबल म्हणजे पॉवरचं औषध तयार करतो, अर्ध केमिकल डिस्ट्रॉय होतं, अर्ध केमिकल बॉडीमध्ये जातं आणि आपल्याला परिणाम दिसतो त्याचा. पण त्याच्यामुळे होतं कसं माहित आहे ना की आजकाल आपण बघितले, पूर्वी औषध खाण्याचं प्रमाण नव्हतं पण आजकाल औषधं खाण्याचं प्रमाण सुद्धा प्रचंड वाढले. मग ते डायबिटीस असेल, बीपी असेल, आर्थरायटिस असेल, प्रत्येकाला ना कुठला ना कुठला तरी आजार असून तो औषधं खात असतो आणि याच्यामुळे सुद्धा लिव्हर मधली हीट वाढत असते आणि हीट वाढली की त्याला मेंटेन करण्यासाठी चरबी वाढते.
1: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर बुधवार दिनांक 24 जून रोजी अहिल्यानगर मध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, बुधवार दिनांक 24 जून रोजी अहिल्यानगर मध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 84 84 06 1025.
2: जसं आपण म्हणलं ना की म्हणजे दारू आहे, दवा आहे, बरोबर ना, त्याबरोबर आपण अन्नामध्ये पण एवढे केमिकल घेतोय, ते केमिकल डिस्ट्रॉय करण्याचं काम शेवटी लिव्हरच करायचं आहे आणि मग ही चरबी वाढत जाते. पण आता होतं कसं की एखाद्याला काही आजार असेल तर औषधं तर बंद करता येणार नाही, मग त्यामुळे आता त्याला करणार काय आणि मग ते ग्रेड 1 ग्रेड 2 ग्रेड 3 आणि मग चरबीचं प्रमाण वाढत गेलं की मग हळूहळू काय होतात, लिव्हरच्या सेलला प्रेशर यायला लागेल आणि मग जर का लिव्हरच्या सेलला जर का अति प्रेशर यायला लागलं तर ते फायब्रोसिस मध्ये कन्वर्ट होतात म्हणजे ते डेड व्हायला लागतात आणि मग त्याच्यातून लिव्हर सिरोसिस म्हणजे लिव्हर कॅन्सर सारख्या प्रकाराकडे आपण जातो, बरोबर की नाही? आणि त्यामुळे आजकाल लिव्हर ट्रान्सप्लांटच्या केसेस पण वाढत चाललेले आहेत. तर त्यामुळे म्हणजे कसं आहे माहिती आहे ना की जर का आपल्याला हे फॅटी लिव्हर असतानाच हे रिव्हर्स करायला पाहिजे, कारण आता प्रॉब्लेमॅटिक पार्ट आहे का असं आहे की म्हणजे मॉडर्नच्या हिशोबाने जर का विचार करायला गेलं तर काहीच गोष्टी बंद करता येणार नाही ना, औषधं बंद करता येणार ना, आता तुमचं लाईफस्टाईल आहे तर तसंच राहणार, त्याला कोण काय करणार, बरोबर ना? म्हणून मग जर का आपण बघायचं गेलं तर आमचा जो काही टॅगलाईन आहे औषध मुक्त जीवन ही याच्यासाठीच आहे, म्हणजे तुम्हाला कुठलाही आजार असू दे त्याच्यामध्ये तुम्हाला औषध मुक्त जीवन नक्कीच साध्य करता येतं. आणि अनेक आयुर्वेदिकांमध्ये औषध आहेत की जी तुमच्या लिव्हरची ताकद वाढवू शकतात, लिव्हरचं क्लिन्झिंग करू शकतात, लिव्हरला नॉर्मल ठेवू शकतात, लिव्हरचं फॅट सुद्धा कमी करू शकतात. म्हणजे सायमल्टेनियसली तुम्ही लिव्हरची म्हणजे पॉवर वाढवत गेलं, शरीरामध्ये जाणारं केमिकल जर का कंट्रोल केलं तर नक्कीच आपल्याला फॅटी लिव्हरच्या लेवललाच ते थांबवता येतं, नाही तर मग लिव्हर सिरोसिस आणि मग या सगळ्या गोष्टींना फेस करावं लागतं, मग लिव्हर ट्रान्सप्लांट वगैरे प्रकार आहेत. आणि ज्या शरीरामध्ये तुम्ही म्हणजे म्हणतो ना ओरिजिनल दिलेली लिव्हर टिकत नाही, तिथे ट्रान्सप्लांट केलेलं लिव्हर काय टिकणार आहे, हाही एक विचार करण्याचा भाग आहे. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर का रिव्हर्स करायच्या असतील तर आयुर्वेदाला पर्याय नाहीये.
1: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर बुधवार दिनांक 24 जून रोजी अहिल्यानगर मध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, बुधवार दिनांक 24 जून रोजी अहिल्यानगर मध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 1025 84 84 06 1025 84 84 06 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.

0: श्रोते हो, प्रायोजित कार्यक्रम ॲडव्हान्स आयुर्वेद आपण ऐकलात. आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम हृदय स्वास्थ्य.
1: श्रोते हो नमस्कार. हृदय स्वास्थ्य कार्यक्रमात मी किरण डहाळे आपलं स्वागत करतो. दर रविवारी या कार्यक्रमात अहिल्यानगरच्या स्वास्थ्य हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉक्टर अभिजित पाठक यांच्याशी आपण संवाद साधत असतो. आजही आपण असेच आपल्या मनातले दोन प्रश्न पाठक सरांना विचारणार आहोत. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: डॉक्टर साहेब, अलीकडच्या काळामध्ये तरुण वर्गात विशेषतः अगदी विशीतल्या तरुणांमध्येही हृदयविकार बळावत चाललेला आहे, याची नेमकी काय कारणं असावीत?
2: सध्या आम्ही हृदयविकार हा जो बघतो तो कमी वयाच्या मुलांमध्ये खूप बघतो, मुलांमध्ये जास्त करून मुलींपेक्षा. याचं कारण दोन प्रकारे आपल्याला लक्षात घेऊ शकतो आपण. एक म्हणजे काय की एशियन्स, म्हणजे आपण जे एशिया खंडात राहणारे लोक आहोत, तर ते आपण हृदयविकाराला आधीच जास्त प्रोन होतोच, म्हणजे आपल्याला हृदयविकार होण्याची शक्यताच जास्त होती. पण आता जे काही शहरीकरण झालेलं आहे आपल्या हालचालीमध्ये, आपण ज्या पद्धतीने वाहनं वापरतो त्याच्यामध्ये, आपण ज्या पद्धतीने खाणं खातो त्याच्यामध्ये, जंक फूड खातो त्याच्यामध्ये, आपल्यामध्ये असलेला व्यायामाचा अभाव, ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला हृदयविकार होण्याचा जो चान्स जास्त होताच तो आता एकदम उघड झालेला आहे.
1: बरोबर.
2: म्हणजे जास्तीत जास्त रुग्णांना हा आजार होताना आपण दिसतो. आणि दुसरं म्हणजे तरुण मुलांमध्ये गुटखा, मावा, सिगरेट, तंबाखू ह्याचं प्रमाण प्रचंड जास्त आहे. शहरी भागात पण आहे, ग्रामीण भागात पण आहे. म्हणजे मला असे कित्येक रुग्ण माहिती आहेत की जे वयाच्या 10व्या वर्षापासून तंबाखू खातात. म्हणजे त्यांना विचारलं ना की तुम्ही कधीपासून तंबाखू खाता, ते म्हणतात कधीपासून खातो तेच आठवत
1: नाही.
2: अशी परिस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे हृदयविकाराचा झटका अशा लोकांना येण्याची शक्यताच जास्त असते. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या दोन कारणांमुळे, असलेल्या अर्बनायझेशनमुळे, शहरीकरणामुळे हृदयविकाराचा झटका खूप कमी रुग्णांमध्ये आम्ही बघतो. म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये आम्ही असा एक रुग्ण बघितला की सकाळी 6 वाजता त्याला छातीत दुखत होतं, 22 वर्षाचा मुलगा होता. तर त्याला विचारलं की कधीपासून दुखतंय, तो म्हणला आत्ताच 1/2 तास झाला. तो म्हणलं काय करत होतास तू? नाही, जिममध्ये व्यायाम करत होतो म्हणला. आणि तोंडात तंबाखू. म्हणजे हेल्थच्या दृष्टिकोनातून एक चांगलंही काम करत होता आणि वाईट कामही चालूच होतं. त्यामुळे विरोधाभास आपल्याला जो दिसतो की लोकांना त्यांच्या वाईट सवयी ज्या आहेत त्या टाळता येत नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये हृदयविकाराचं प्रमाण वाढत चाललंय, ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारून चालणार नाही.
1: याच्यामध्ये आणखी एक भाग आहे की साधारण ज्यांचा जन्म 80च्या आधी झालेला आहे किंवा 90च्या आधी म्हणूया आपण, त्या काळामध्ये लहानपणीचे जे खेळ होते किंवा सायकलिंग असेल, रनिंग असेल, काय असेल, ते अलीकडच्या काळात आता जवळजवळ बंद झालेलं आहे. त्याचा काही परिणाम?
2: मला तर असं वाटतं की शाळेच्या माध्यमातून, कॉलेजच्या माध्यमातून ही जी खेळाची संस्कृती ही मुलांमध्ये रुजवलीच पाहिजे. कितीतरी अशा चांगल्या शाळा आहेत की ज्या खेळाला जवळजवळ 1-1.5 तास, 2 तास रोज देतात. सो अशा प्रकारच्या शाळांमध्ये, म्हणजे मी कित्येक शाळा प्रमुखांना पण हे सजेशन मागे पण दिलेलं आहे की मुलं तुमच्याकडे आपोआप येतच आहेत रोज.
1: बरोबर.
2: आणि तुम्ही ते कंपल्सरी केलेलंच आहे. त्यामुळे मुलांचा इथे तुम्ही व्यायाम पण घ्या. म्हणजे जसा तुम्ही मुलांचा अभ्यास घेता तसा तुम्ही मुलांचा व्यायाम घ्या. त्याच्यामध्ये काहीतरी एक वैविध्य आणा. म्हणजे समजा आज मुलांनी सूर्यनमस्कार घातले,
1: बरोबर,
2: दुसऱ्या दिवशी ते मैदानी खेळ खेळू शकतात, तिसऱ्या दिवशी फक्त रनिंग करू शकतात, चौथ्या दिवशी ते सायकलिंग करू शकतात. सो अशा काही ना काही पद्धतीने वेगळ्या ऍक्टिव्हिटीज जर 1 तास करून घेतल्या मुलांकडनं, तर मला असं वाटतं की त्याचा अतिशय चांगला फायदा. म्हणजे एक मी पुण्यातली शाळा तुला सांगतो, ज्ञान प्रबोधिनीची जी शाळा आहे, त्याच्यामध्ये इतका भर दिला जातो मुलांना शारीरिक त्यांच्याकडनं व्यायाम करून घेण्यावर. आणि मला असं वाटतं त्याचं कॉन्ट्रीब्युशन त्या मुलांच्या एक सर्वांगीण विकासामध्ये खूप जास्त आहे.
1: बरोबर.
2: आणि शेवटी काय आहे, हेल्थ इज वेल्थ. जर तुमची तब्येत चांगली राहिली तर पुढच्या गोष्टी चांगल्या राहतील. आणि त्या दृष्टिकोनातनं त्याची जर सुरुवात आपण जितक्या लहानपणी करू तेवढं चांगलंच आहे. म्हणजे जे एक गुंतवणूकदार आहेत बघ, वॉरन बफे म्हणून, तर त्यांचं एक फेमस स्टेटमेंट आहे की मी 14 वर्षी शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली आणि आय वॉज व्हेरी लेट.

0: तर असं ते म्हणतात म्हणजे नेहमीच. सो तसंच आहे की जेवढ्या लवकर मुलांना ही व्यायामाची सवय लागेल तेवढ्या लवकर ती लावणं हे गरजेचं आहे, कारण एका ठराविक वयानंतर ती लागू शकत नाही. तोपर्यंत जो ऐदीपणा असतो तो शरीरामध्ये इतका भिनलेला असतो की त्याच्यानंतर ती व्यायामाची सवय लावणं हे अवघड.
1: बरोबर श्रोते हो, डॉक्टरांनी सांगितलेला हा जो उपाय आहे तो फक्त शाळांसाठीच नाही तर पालकांसाठी सुद्धा आहे, कारण आजकालच्या जे स्पून फिडिंग चालू आहे मुलांना त्यामध्ये मोबाईल समोर ठेवून लहान मुलांना जेवू घालणं वगैरे हे प्रकार वाढलेले आहेत आणि ते नंतर ते खेळापर्यंत कसे जातील तर हे अवघड आहे सर सगळं, पण पालकांनीही तेवढंच त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे असं मला वाटतं.
2: दर रविवारी सकाळी 7:45 ऐकायला विसरू नका हृदय स्वास्थ्य. प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉक्टर अभिजित पाठक यांच्याशी किरण डहाळे यांनी साधलेला संवाद हृदय स्वास्थ्य.
1: सर हे जे प्रश्न आहेत हे आपण श्रोत्यांच्या मनातले म्हणून विचारतोय, त्यामुळे हा जो एक प्रश्न आहे आणखी पुढचा प्रश्न येणार आहे की हृदयविकाराचा झटका आणि हृदयविकार यामध्ये काही फरक आहे का?
0: एकदम छान हा प्रश्न आहे, कारण काय होतं हृदयविकाराचा झटका
1: हा
0: ह्याच्यात हार्ट अटॅक अटॅक म्हणजे सम इमर्जन्सी
1: हल्ला म्हणू आपण
0: हल्ला. सो हृदयावर हल्ला झाला म्हणजे काय झालं की हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये ब्लॉकेजेस होते, कधी कधी ते 60-70% 80% असे असतात आणि त्यावर हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळी तयार झाली, रक्ताची गुठळी तयार झाली आणि जो 60-70% ब्लॉकेजेस होतं ते सडनली 100% झालं किंवा 99% झालं. त्यावेळेला हृदयाला इतका रक्त पुरवठा कमी होतो की तो हृदयाचा भाग हा काम करणं बंद करतो. त्यावेळेला पेशंटला हृदय छातीच्या मध्यभागी खूप दुखायला लागतं, घाम यायला लागतो, उलटी व्हायला लागते, चक्कर यायला लागते. ह्याच्यामध्ये दुर्दैवाने काही रुग्णांमध्ये हृदयाची जी गती असते ती अनियमित होऊन हृदय बंद पडण्याचा धोका उत्पन्न होतो, ज्याला आम्ही कार्डियक अरेस्ट असं म्हणतो. सो अशा प्रकारचे जर सिम्पटम्स असले की आपण काम करतोय किंवा बसलेलो आहे अचानक आपल्याला छातीत दुखायला लागलं, घाम यायला लागला, उलटी झाल्यासारखं वाटायला लागलं, आपला जबडा दुखायला लागला, आपण बसलो तरी सुद्धा हे सिम्पटम्स कमी होत नाहीत 1-2 मिनिटं, ही अलार्मिंग साईन आहे. लवकरात लवकर जवळच्या हॉस्पिटलला जिथे तुम्हाला ट्रीटमेंट मिळेल तिथे जा. वेळ दवडू नका, जेवढा तुम्ही वेळ दवडला तेवढा तुम्हाला धोका हा वाढत जाणार. त्यामुळे असे जर सिम्पटम्स असले ज्याला आपण हार्ट अटॅकचे सिम्पटम्स असं म्हणतो तर ते समजणं अतिशय गरजेचं असतं.
1: बरोबर.
0: हृदय विकार म्हणजे हृदयाला रक्तपुरवठा कमी होणे. मग हृदयाला जर रक्तपुरवठा कमी झाला तर अशा पेशंटना काय होतं की चालल्यानंतर किंवा कुठल्याही एक्झर्शन नंतर आयदर छातीत दुखायला लागतं किंवा पाठीत दुखायला लागतं. काही असे अटिपिकल सिम्पटम्स हे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये दिसतात की पेशंटना फक्त खांदे दुखतात चालताना. टिपिकली आपल्याकडे अहिल्यानगरमध्ये ग्रामीण भागात हा शब्द वापरला जातो, माझे दोन्ही खवाटे दुखतात डॉक्टर.
1: खवाटा
0: तर हा शब्द खूप वापरला जातो की चालल्यानंतर माझे दोन्ही खवाटे दुखायला लागतात. त्यामुळे जर असं पेशंट सांगत असला तर आम्हाला समजतं की त्याला हृदयाला कुठेतरी रक्तपुरवठा कमी होतो. कधी कधी पेशंटच्या जबड्यामध्ये म्हणजे पेशंट म्हणतो की मला नेहमी तर काय दुखत नाही घशात, पण चालायला लागले घशात दुखायला लागतं.
1: बरोबर.
0: हा हृदयविकाराचा आजार आहे म्हणजे हृदयाला रक्तपुरवठा कुठेतरी कमी होतो. ही जरी इमर्जन्सी नसली तरी सुद्धा ह्याचं वेळेत जर आपण निदान केलं नाही तर आपण इमर्जन्सीकडे हळूहळू जात आहोत. त्यामुळे वेळेत जर असे सिम्पटम्स असले तर त्याचं निदान करणे, ज्याच्यासाठी अतिशय सिम्पल टेस्ट उदाहरणार्थ 2D ECO सारखी सिम्पल टेस्ट किंवा स्ट्रेस टेस्ट सारखी सिम्पल टेस्ट जर केली तर आपल्याला त्याचं निदान होऊ शकतं आणि ते निदान झालं तर त्यानुसार आपण ट्रीटमेंट देऊ शकतो.
1: म्हणजे हृदयविकार जर आपण वेळीच ओळखला तर हृदयावर होणारा हल्ला आपण परतवून लावू शकतो.
0: परफेक्ट. कारण 2 गोष्टी आहेत, एक हृदयविकाराचा जर आजार असला तर त्यासाठी ट्रीटमेंट देणे आणि ट्रीटमेंट जर दिली तर हृदयावर अटॅक होणारच नाही.
1: बरोबर आहे, अगदी.
0: त्यामुळे ते आपण लक्षात घेऊन जर ट्रीटमेंट दिली तर मला असं वाटतं हार्ट अटॅक टाळण्यासाठी त्याचा अतिशय चांगला उपयोग होऊ शकतो.
2: श्रोते हो, आजच्या हृदय स्वास्थ्य कार्यक्रमात आपण इथंच थांबूया. आपल्याला हृदयविकारासंबंधित काही समस्या असतील तर अहिल्यानगरच्या लालटाकी रोडवर असलेल्या स्वास्थ्य हॉस्पिटल

0: हॉस्पिटलशी जरूर संपर्क साधा. डॉक्टर अभिजित पाठक तिथं पूर्ण वेळ उपलब्ध असतात. पुन्हा भेटू पुढच्या रविवारी याच वेळी हृदय स्वास्थ्य कार्यक्रमात. नमस्कार.
1: श्रोते हो, प्रायोजित कार्यक्रम हृदय स्वास्थ्य आपण ऐकलात. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 8:56 झाली आहेत.
2: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
3: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
4: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
3: वहिनी पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
4: भाऊजी कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
5: 1 किलो आणि 1/2 किलो च्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
6: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
7: डॉक्टर विद्या बांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
6: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
7: संपर्क 232-29-29.
8: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
9: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
8: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
9: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
8: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
10: डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसिक आरोग्य जपा, आनंदी जीवन जगा. भीती, चिडचिड, उदासीनता, मायग्रेन, फिट्स, वैवाहिक समस्या किंवा व्यसनाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? तर मग MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे आणि डॉक्टर ऋतुजा ढोबळे आता श्रीरामपूर मध्ये आपल्या सेवेत. शास्त्रोक्त मानसोपचारासाठी भेट द्या डॉक्टर ढोबळे हॉस्पिटल, मानसोपचार आणि व्यसन मुक्ती केंद्र, भारत गॅस शेजारी, नेवासा रोड, श्रीरामपूर. संपर्क 89999-84-165.
11: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
12: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
11: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
12: फोन नंबर 02-41-235-35-15.
11: मोबाईल 960-44-988-36.
13: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
14: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हँड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
13: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
2: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
15: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
16: हो मग.
15: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
16: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
15: का बरं?
16: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
15: पण कुठे?
16: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
15: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852.
1: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 9 वाजतात. प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून दिल्या जातील, आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी पुणे माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. योग मानवाच्या जीवनाचा चेतना आणि ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील असल्याचं पंतप्रधान

0: यांचं प्रतिपादन. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशविदेशात योगाभ्यासाचं आयोजन. राज्यातल्या सहकार क्षेत्रासाठी 3000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा. 1500 कोटी रुपयांच्या निधीतून सुरू होणाऱ्या अंबाबाई मंदिर कॉरिडॉरचा शुभारंभ. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी फेर परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. आषाढी एकादशी यात्रेसाठी एसटीच्या 5500 विशेष गाड्यांचं नियोजन. आणि परभणीत मंदिर उभारणीच्या कामात झालेल्या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू तर गणपतीपुळे इथं समुद्रात 5 तरुण बुडाले. आता सविस्तर बातम्या. संपूर्ण देश योगाच्या चैतन्यानं ऊर्जेनं भरलेला असून ही योगाची शक्ती असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आजचा दिवस जगभरात उत्सवाचा दिवस असल्याचं त्यांनी सांगितलं. कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर झालेल्या योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ते बोलत होते. पश्चिम बंगालमध्ये लाखो लोकांनी या कार्यक्रमात प्रत्यक्ष आणि दूरस्थ पद्धतीनं सहभागी होऊन मोदी यांच्यासोबत योगाभ्यास केला. योग स्वभावामध्ये येतो तेव्हा मानवीय एकतेचा आधार बनतो. केवळ शारीरिक श्रमांचं साधन नव्हे तर योग मानवाच्या जीवनाचा चेतना आणि ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील आहे. म्हणूनच यावर्षीची संकल्पना वयोवृद्ध होत असताना आपण निरोगी ऊर्जावान आणि सक्रिय राहू शकतो. योग यासाठी आपल्याला मार्ग दाखवू शकतो असंही मोदी यांनी सांगितलं. दरम्यान देशभरात आज 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होत आहे. निरोगी वृद्धत्वासाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहेत. देशातील 100 ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्वाच्या ठिकाणी योग दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशातल्या जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. राज्याच्या अनेक भागांमध्ये योग दिन साजरा होत आहे. योग दिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात भारतीय जनता पक्ष पुणे शहराच्या वतीनं 21000 सूर्यनमस्कार घालण्याचा विक्रम करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातल्या विद्यापीठ हायस्कूलमध्येही काल आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. हिंगोली शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली. धुळे जिल्ह्यातही कालच योग दिवसाचा कार्यक्रम साजरा झाला. केंद्रीय संचार ब्युरो अहिल्यानगर यांच्या वतीनं योग प्रशिक्षण कार्यक्रम आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. पश्चिम महाराष्ट्रातल्या सहकार आणि साखर उद्योगाला नवं बळ देणारी महत्वपूर्ण घोषणा करतानाच केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी राज्यातल्या सहकार क्षेत्रासाठी 3000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची काल घोषणा केली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी इथं कलापांना आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन काल त्यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 1500 कोटी रुपयांचा सहकारी प्रक्रिया सामूहिक प्रकल्प तर पुण्यातील बंद पडलेलं नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कोऑपरेटिव्ह पुनरुज्जीवित करण्यासाठी आणखी 1500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर देशासह जगभरातल्या साखर कारखान्यांना आवश्यक असलेली यंत्रसामग्री तयार करण्याचं काम या ठिकाणी केलं जाणार आहे. शहा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत यावेळी कलापर्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा नामविस्तार करण्यात आला. दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आणि परिसर शासन 150 कोटी रुपयांचा निधी खर्चून विकास कॉरिडॉर म्हणून विकसित करत आहे. ही बाब सर्व भाविकांसाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याची भावना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हापूर इथं व्यक्त केली. पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्याअंतर्गत श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग आणि परिवार देवता मंदिर संवर्धन कामकाजाचा प्रारंभ शहा यांच्या हस्ते काल झाला. यावेळी शहा यांनी सपत्नीक श्री अंबाबाई महालक्ष्मीचं दर्शन घेतलं. त्यानंतर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित कृतज्ञता सोहळा सभेत ते बोलत होते. गृहमंत्र्यांनी आपल्या भाषणात उपस्थितांना या उपक्रमाबद्दल विस्तृत माहिती दिली.
1: करवीर नगर में माँ अंबाबाई के मंदिर का आज महाराष्ट्र सरकार जीर्णोद्धार और कॉरिडोर निर्माण का काम कर रही है. संपूर्ण मंदिर परिसर का आधुनिक AI सज्ज कैमरों से सुरक्षा सुनिश्चित हो रही है. हेरिटेज वॉल, लाइट एंड साउंड शो, मल्टीपर्पज हॉल, अन्न छत्र, पुलिस चौकी,

0: समेत ये मंदिर एक पूर्ण यात्रा धाम के रूप में 6 माह के अंदर ही परिवर्तित हो जाएगा।
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहोत। वैद्यकीय पदवी प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट यूजी 2026 फेरपरीक्षा आज होत असून याची पूर्वतयारी म्हणून एनटीएनं काल देशभरात सरावाचं आयोजन केलं होतं। परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग होता। देशभरातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये आज नीट यूजी फेरपरीक्षा होत आहे। यासाठी 22 लाखांहून अधिक उमेदवारांनी नाव नोंदणी केली आहे। या फेरपरीक्षेसाठी नागपूरमधल्या एका विद्यार्थ्याला अबुधाबी इथं परीक्षा केंद्र देण्यात आल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती। एनटीएनं तातडीनं दखल घेत हा प्रश्न सोडवला। या विद्यार्थ्याला नागपूरमध्येच परीक्षा केंद्र दिल्याचं एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी सांगितलं। राज्य परिवहन महामंडळानं आषाढी एकादशी यात्रेसाठी यंदा 5,500 विशेष एसटी गाड्यांचं नियोजन केलं असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। राज्यातील कोणत्याही गावातून 40 किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी मागणी केल्यास थेट पंढरपूरसाठी विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार आहे। या बससेवेत शासनाच्या सर्व प्रवासी सवलती असणार आहेत। भाविकांच्या सुविधेसाठी पंढरपूर इथं 4 तात्पुरती बसस्थानकं उभारण्यात येणार असून पिण्याचं पाणी, शौचालय, आरक्षण केंद्र आणि चौकशी कक्षांसह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। परभणी जिल्ह्यातल्या यशवाडी इथं हनुमान मंदिराचं बांधकाम सुरू असताना काल मंदिरातला घुमट कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला असून 16 भाविक जखमी झाले आहेत। यापैकी एकाची प्रकृती गंभीर असून जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या मंदिराच्या गाभाऱ्याचं काम सुरू असून मंदिरात धार्मिक कार्यक्रमादरम्यान भाविकांची गर्दी झाली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून राज्य सरकारतर्फे मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे। गणपतीपुळ्याजवळ समुद्रात काल बुडालेल्या 4 व्यक्तींचा शोध अद्याप सुरू असून 1 मृतदेह हाती लागला आहे। तटरक्षक दल, मासेमारी नौका आणि पोलिसांची पथकं इतरांना शोधण्याचं काम करत आहेत। छत्रपती संभाजीनगरमधल्या पैठण तालुक्यातल्या बिडकीनमधले 19 तरुण या समुद्रात काल सकाळी पोहण्यासाठी उतरले असताना त्यापैकी 5 जण वाहून गेल्याची घटना घडली। हवामान। येत्या 2 दिवसात दक्षिण कोकण आणि राज्याच्या काही भागात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता असून 24 ते 26 जूनपर्यंत मुंबईसह राज्याच्या अंतर्गत भागांपर्यंत पावसाचा जोर वाढेल असं हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितलं। सध्या राज्यात केवळ 8 ते 9% पाणीसाठा आहे। एल निनोच्या प्रभावामुळे मान्सून लांबला असून नागरिकांनी पाण्याचं योग्य नियोजन करून अपव्यय टाळावा असं आवाहन त्यांनी केलं आहे। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। योग मानवाच्या जीवनाचा चेतना आणि ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशविदेशात योगाभ्यासाचं आयोजन। राज्यातल्या सहकार क्षेत्रासाठी 3,000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा। 1,500 कोटी रुपयांच्या निधीतून सुरू होणाऱ्या अंबाबाई मंदिर कॉरिडॉरचा शुभारंभ। वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी यंत्रणा सज्ज। आषाढी एकादशी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष गाड्यांचं नियोजन आणि परभणीत मंदिर उभारणीच्या कामात झालेल्या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू तर गणपतीपुळे इथं समुद्रात 5 तरुण बुडाले। आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं। नमस्कार।
2: शंभरांश 1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे। श्रोत्या, सकाळचे 9:10 झाली आहेत। ऐकणार आहोत यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात।
3: पालक बंधू भगिनींनो, दृष्टीदोष असलेल्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी सुवर्ण संधी। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर येथील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या निवासी अंधशाळेत इयत्ता 1 ते 8 पर्यंत मोफत प्रवेश सुरू आहेत। विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच निवास, कपडे, गणवेश, लॉकर आणि इतर आवश्यक सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्या जातात। लवकरच ही अंधशाळा नव्या प्रशस्त इमारतीत स्थलांतरित होत आहे। अधिक माहितीसाठी आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा असं आवाहन नॅपचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट भागचंद चुडीवाल यांनी केलं आहे। संपर्क 73

0: 86 36 20 12।
1: दादा तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
2: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात, शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला।
1: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर। पालवी गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल।
2: गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, ईआरसीपी, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया।
1: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवी गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर।
3: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स,
4: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग,
3: थायरॉइडच्या गाठी,
4: गर्भाशयातील फायब्रॉइड,
3: वाढलेली प्रोस्टेट,
4: विविध बायोप्सीज,
3: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार,
4: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात।
3: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर।
4: फोन 74008440088।
3: 74008440088।
5: श्रोते हो, प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल, आरोग्यावर बोलू काही।
6: श्रोते हो नमस्कार, मॅक केअर हॉस्पिटल, आरोग्यावर बोलू काही या कार्यक्रमात मी नितीन जावळे आपणा सर्वांचं स्वागत करतो। या कार्यक्रमात आपण संवाद साधत आहोत मॅक केअर हॉस्पिटलचे युरोलॉजिस्ट डॉक्टर आनंद काशिद यांच्याशी। किडनी, मूत्रविकार आणि इतर अनेक किडनीचे विकार या संदर्भात अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला डॉक्टर आनंद काशिद या कार्यक्रमाच्या माध्यमातून देत आहेत। सर, या भागात मला असं विचारायचंय तुम्हाला की किडनी स्टोनच्या ऑपरेशनसाठी लेझरचा काही वापर केला जातो का?
7: तर किडनी स्टोनच्या ऑपरेशनसाठी लेझर वापरतात, ते आम्ही किडनी स्टोन फोडण्यासाठी वापरतो, म्हणजे आधी दुर्बिणीने ऑपरेशन करून स्टोन पर्यंत पोहोचायचं आणि मग स्टोन फोडायला लेझर वापरतो।
6: अच्छा,
7: लेझरचा ऍडव्हान्टेज हा आहे की किती कडक स्टोन असला तरी पण तो लेझरनी फुटतो।
6: अच्छा,
7: जे जुने पद्धती होतात जे की आम्ही अजून पण वापरतो, तर त्यांनी खूप कडक स्टोन असतील तर कधी कधी फुटत नाही, तो एक ऍडव्हान्टेज आहे लेझरचा।
6: बर,
7: एक प्रॉब्लेम आहे की आपल्या भागात बऱ्याच जणांना लेझर म्हणजे लोक येऊन विचारतात की लेझरनी ऑपरेशन होणार का, त्यांचा ऍक्च्युली समज हा असतो की किंवा त्यांच्या डोक्यात हे असतं की लेझर म्हणजे दुर्बिणीने ऑपरेशन, पण ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत। त्यांना खरं विचारायचं असतं की दुर्बिणीने होणार आहे का, पण ते म्हणतात की लेझरनी होणार आहे। तर आजकाल सगळे किडनी स्टोनचे ऑपरेशन हे दुर्बिणीनेच होतात आणि मग किडनी स्टोन फोडण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्याच्यातली एक पद्धत लेझर आहे।
6: लेझर करत असताना इतर अवयवांवर काही परिणाम होतो का?
7: शक्यतो होत नाही, कारण आम्ही तेवढी काळजी घेतो की ते स्टोनवरच डायरेक्ट व्हायला पाहिजे आणि जेव्हा फायर करतो तेव्हा लेझर स्टोनवरच फायर व्हायला, तेवढी काळजी घेऊन करतो।
6: हा जो स्टोन आहे, खडा आहे, हा मिनिमम किती mm साईजचा असतो आणि मॅक्सिमम जास्तीत जास्त किती mm असतो?
7: मिनिमम तर खूप छोटे असतील, पण आपले स्टोन आहेत की नाही आपल्याला सोनोग्राफी किंवा एक्सरेने किंवा सिटी स्कॅनने कळतं। तर 2-3 mm खाली जर स्टोन असतील तर ते आपल्याला एक्सरे मध्ये दिसणारच नाहीत, सोनोग्राफीत 2-3 mm पकडू शकतो स्टोन, आणि मोठे तर खूप मोठे होऊ शकतात स्टोन जर आपण खास करून धरले।
6: सर, किडनी स्टोनमुळे फार पेन्स होतात, दुखतं त्या जागी, वेदना होतात, तर त्याबद्दल काय सांगाल?
7: किडनी स्टोन खास करून छोटे स्टोन्स जेव्हा नलिकेत येऊन अटकतात आणि रस्ता ब्लॉक होतो तेव्हा किडनीला सूज येऊन जे दुखतं ते खूप भयानक दुखतं काही काही जण, म्हणजे आम्ही असं मासा तडपडतो तसं तडपडतोय असं सांगतात लोक।
6: बर,
7: किंवा डिलिव्हरी मध्ये जसं कळ येते
6: लेबर पेन,
7: हा लेबर पेन्स जेवढे स्ट्रॉंग असतात तेवढे स्ट्रॉंग पेन होऊ शकतात,
6: म्हणजे जेव्हा स्टोन सरकतो त्यावेळेस जास्त पेन्स होतात का?
7: हा, स्टोन जेव्हा जात असतो तेव्हा हे पेन्स, जेव्हा किडनी मध्येच स्टोन असतात तेव्हा बऱ्याचदा फार जास्त पेन नाही होत, किडनी मधून खाली जेव्हा स्टोन येतो मग त्रास देतो।
6: म्हणजे असे पेशंट तुम्ही पाहिले असतील की खूप त्रास होतो, वेदना होतात?
7: हा, खूप पेन होत आहे असे पेशंट आम्ही पाहिलेले आहेत, आणि म्हणजे ते तडफडतच येतात जेव्हा हॉस्पिटल येतातच, तर ते एकदम, आणि मग त्यांना इंजेक्शन वगैरे देऊन ते पेन सुरुवातीला, हे पण आहे की जेव्हा दुखतंय म्हणून पेशंट येतात इमर्जन्सीमध्ये तर ते पेन कशामुळे आहे हे शोधणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण बऱ्याच वेळा किडनी स्टोनचे पेन्स आणि अपेंडिक्समुळे जे पेन आहे ह्याच्यात फरक करणं गरजेचं आहे। दोघांची मॅनेजमेंट एकदम वेगळी आहे, दोघांचे कॉम्प्लिकेशन एकदम वेगळे आहेत, किंवा लेडीज मध्ये पण कधी कधी प्रेग्नन्सी रिलेटेड पेन्स असतात, ट्यूबल प्रेग्नन्सीज जी की एक वेगळी इमर्जन्सी, ते आणि किडनी स्टोनचे पेन सेम असू शकतात।
6: अच्छा,
7: तर असे पोटातले दुखणे खूप कारणांनी होतात,

0: आणि ते आपल्याला किडनी स्टोन पासून कसे वेगळे आहेत हे तेव्हा निदान करायला पाहिजे.
1: अच्छा सर, बऱ्याच वेळा किडनीमध्ये स्टोन असतो पण रुग्णाला काही त्रास होत नाही, काही जाणवत नाही, तर त्यावेळी काय करायचं?
0: हा, ज्यांना त्रासच होत नाही त्यांना स्टोन आहे की नाही हे कळायला सोनोग्राफी किंवा एक्स रे केला तरच समजू शकेल. तर असं तर बऱ्याच वेळा आपण काहीच त्रास नसाल उगाच जाऊन तर सोनोग्राफी करणार
2: नाही.
0: तर म्हणून ज्यांना आधी स्टोन झालेले आहेत किंवा काही काही लोक असतात ज्यांना सारखे स्टोन होतात, आधी ऑपरेशन झालं असतं, काही काही लोकांना 2-3 वेळेस ऑपरेशन झालेले असतात, किंवा ज्यांच्या घरी खूप जणांना स्टोन आहेत म्हणजे फॅमिलीमध्ये बऱ्याच जणांना खडे आहेत, तर अशा लोकांनी काही त्रास होत नसेल तरी पण हेल्थ चेकअप, जनरल चेकअप म्हणून 1-6 महिने वर्षातून एकदा सोनोग्राफी करून बघायला हरकत नाही, त्याच्यात कळेल की स्टोन आहे की नाही.
1: बरोबर. श्रोते, आपल्याशी संवाद साधत होते मॅक केअर हॉस्पिटलचे युरोलॉजिस्ट डॉक्टर आनंद काशिद. किडनी किंवा किडनीचे विकार, लघवीचे विकार, त्या संदर्भात आपण भेटू शकता मॅक केअर हॉस्पिटल झोपडी कॅन्टीन मागे सावेडी अहिल्यानगर इथं. नमस्कार.
3: श्रोते हो, प्रायोजित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही आपण ऐकलात. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 9:17 आणि 25 सेकंद झाली आहेत. श्रोते हो, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग साधना एक जीवन मंत्र याविषयी मुक्काम पोस्ट चास तालुका जिल्हा अहिल्यानगर इथले सेवानिवृत्त लष्करी अधिकारी रावसाहेब मारुती भोर यांचं भाषण आता प्रसारित करत आहोत.
4: नमस्कार. अहिल्यानगर आकाशवाणीवरून आज आपणाला 21 जून 2026 हा आंतरराष्ट्रीय योगा दिवस, त्याबद्दल योगाबद्दल माहिती सांगण्याचा मला आज योग आला तो बटुले सर आणि अहमदनगर अहिल्यानगर आकाशवाणीद्वारे. तर योगा म्हणजे काय, आंतरराष्ट्रीय योगा दिवस केव्हा झाला आणि कधीपासून चालू आहे आणि कसे चालते, योगा म्हणजे काय आणि योगाचे फायदे काय आपण ह्या ऐकणार आहात. योगा म्हणजे शरीर मन यांचा संयोग. योगा म्हणजे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक एकत्र करण्याच्या अभ्यासाला योगा म्हणतात. योगा हा शब्द संस्कृत भाषेमधून घेतलेला आहे, ज्याचा अर्थ जोडणं म्हणजे आपले दोन हात जोडणं, शरीराचे अवयव एकमेकाला जोडणं, दॅट इज कॉल्ड योगा. योगा हे आत्ताच आले नाही किंवा शोध लागलाय असं काही नाही, तर आत्ता कोणी शोधलंय म्हणून असं नाही. योगा हे आपल्या भारतीय संस्कृतीमधील प्राचीतम काळामध्ये शास्त्रांमध्ये याचा उल्लेख मिळतो आणि त्याचा ऋषीमुनी आपले अभ्यास करत होता. भगवद्गीता, वेद आणि भागवत आणि ऋग्वेदामध्ये यांचा उल्लेख केलेला आणि योगाचे 365 योगा असे त्यांच्यात उल्लेख आहे. आयुर्वेदा, योगा आणि नैसर्गिक उपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथिक आयुष्य मंत्रालयाद्वारा जवळजवळ 96,196 उमेदवारांना प्रशिक्षण देऊन जगाला योग शिबिर ऑनलाईन देत असतात. आणि आता नवीनच्या काळामध्ये CBSE शाळांमध्ये योगा म्हणून एक सब्जेक्टच घेतलेला आहे. आणि यम, नियम, आसन या नियमांची शाळा योगा म्हणून चाललं जातं आणि CBSE शाळेमध्ये याचा विषयच घेतला आहे. भारताचे हे खूप मोठे पाऊल, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि त्यांच्या शिष्टमंडळाने 2014 रोजी योगाचे संस्करण 2014 अमेरिकेमध्ये याची बैठक झाली आणि योगा दिवस म्हणून पारित झाला आणि 21 जून 2015 तो सुरू करण्यात आला. यम म्हणजे व्यवहार, नियम आपल्याबरोबर नियम, आसन मुद्रा. योग हा फिर इंडिया मूव्हमेंटचा एक हिस्सा आहे. फिट इंडिया मूवमेंट एक राष्ट्रव्यापी अभियान आहे ज्याचा उद्देश जीवनात शारीरिक आणि खेळ यांच्या जोडण्याचा प्रयत्न केला जातो. योग आंतरराष्ट्रीय स्तरावर केव्हापासून सुरू झाला, तर संयुक्त राष्ट्राने एक संयुक्त प्रस्ताव पारित केला 21 जून 2014 रोजी, आणि 2014 रोजी पास झाल्याच्यानंतर तो योग दिवस म्हणून घोषित केला. आणि याचं श्रेय नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि त्यावेळच्या शिष्टमंडळाचं, यांच्यासाठी पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे खूप खूप आभार. त्यांनी शक्य ते करून दाखवले, जगाला सांगितले की योग हे भारतीय संस्कृतीमधून जन्माला आला. इट इज ज्याला म्हणतात इंडियन पॅटर्न. 21 जून 2015 जगात योग दिवस मानण्यास सुरुवात झाली आणि तो सुरुवातीला 84 देशांनी मानला गेला. आत्ता 188 देश त्याला मानतात. प्रसिद्ध लेखक ओशो यांच्या विचारानुसार योग केवळ शारीरिक व्यायाम नाही तर आत्म्याचे परमात्म्याबरोबर भेटण्याचे एक वैज्ञानिक साधन आहे. त्यांनी सांगितले की मन, शरीर,

आणि आत्म्याचे संतुलन. योग हे 8 अंगाचे मिलन असते, जसे यम, नियम, आसन, प्राणायाम, धारणा, ध्यान, समाधी पासून बनतो, ज्याच्यामध्ये ध्यान सर्वात प्रमुख आहे. ओशोंनी ध्यानाला योगाचा आत्मा म्हटले आहे आणि त्यांना आपल्या शिष्यांना डायनॅमिक ध्यान आणि कुंडलीचे ध्यान जागृत करण्याचे त्यांनी शिकवले होते. योग कोणत्या धर्माला जोडलेला नाही आहे, हे आत्मज्ञानाचे मार्गदर्शन आहे. योगाचे जनक महर्षी पतंजली यांनाही म्हटले जाते, योगाचे जनक. सूर्य नमस्कार. आता आपण योगा किती प्रकारचे, 7-8 प्रकारचे योगाबद्दल माहिती घेऊया. योग 365 प्रकारचे योग आहेत आणि योगाचे कौशल्य भगवद्गीतेमध्ये पण सांगितलेलं आहे. आणि 365 योगापैकी आपण 7-8 याच्यामध्ये घेऊ. आणि त्या तत्पूर्वी एक योग कविता म्हणून मी म्हणून दाखवितो. भारत की शान है योगा, गीता वेद पुराण है योगा, सबका कल्याण है योगा, भारत की जान है योगा, संस्कृति की आन है योगा, प्रकृति की वरदान है योगा, शरीर की स्फूर्ति है योगा, निरोगता का राज है योगा, मन की एकाग्रता है योगा, संतों की साधना है योगा, सफलता की पूंजी है योगा. ही सर्व ऋषि मुनियांचे वरदान आहे, संस्कृतीची आन आहे, मनाची एकाग्रता आहे, भारत की शान है, प्रकृति की वरदान है, वीरों की ताकत है, निरोगता का राज है, सफलता की पूंजी है. योगाचे फायदे. योगा चांगला व्यायाम आहे. योगा आपल्या तन मन दोन्हींना स्वस्थ ठेवतो. योगा ताण चिंता मुक्त करतो. योगा सर्व रोगांपासून मुक्ती देतो. योगा हेल्प्स अस स्ट्रेच अँड गेट स्ट्रॉंग लाईक अ सुपर हिरो. योगामुळे काय काय फायदे होतात. शारीरिक लवचिकता वाढते, स्नायू आणि सांधे मजबूत होतात, तणाव कमी होतो, प्राणायाम आणि ध्यानामुळे मन शांत होते, रक्ताभिसरण सुधारते, हृदयाचे आरोग्य चांगले राहते, पाचनक्रिया वाढते, काही आसने पचन आणि अपचन सुधारतात, वजन नियमित होते, वजन नियंत्रित होते, योगामुळे चरबी नाहीशी होते, फुफ्फुसाची क्षमता वाढते, मनाची एकाग्रता वाढते. योगाचे प्रकार 365 आपण 10 प्रकार आता योगाचं सांगतो मी तुम्हाला. कोणते कोणते? सूर्य नमस्कार, 2 भुजंगासन, गोमुखासन, चक्रासन, उत्कासना, धनुरासना, ताडासना, पद्मासना, हलासन आणि सर्वांगासन. सूर्य नमस्कार. सरळ सूर्य नमस्कार कसा करतात? सरळ आपल्या दोन्ही पायावरती उभे राहायचे, पायामध्ये थोडेसे अंतर द्यायचे. अंतर दिल्यानंतर आपले दोन्ही हात सरळ वर करणे, पंजावरती उभे राहणे, शरीर जितके मागे नेता येईल ते मागे न्यायचे, दोन्ही हात व पाय जमिनीवर टेकून पुढं यायचे, मान उंच करायचे, डावा पाय पुढे करून उभे राहायचे, उंच येण्याचे शरीर कमरेमध्ये वाकवायचे, हात वर घेणे, नमस्कार पोझिशनमध्ये येणे, करून एका पायावरती उभे राहणे, सूर्य नमस्कार करणे, याने सर्व शरीराचा व्यायाम होतो. एक चांगला सुदृढ माणूस 100 वेळेस एक व्यायाम सकाळी करू शकतो. ज्याला जसे आसन शक्य तितके करावं, 100 जास्त करणारे लोक या जगामध्ये आहेत. भुजंगासन. पोटावर झोपायचे. पोटावर झोपल्यानंतर हाताचे तळहात जमिनीत ठेवायचे, डोळे मान उंच उचलणे आणि कमरेकडे नेणे, पायाचे पंजे जमिनीला टेकले पाहिजेत, कमरेत बाक आला पाहिजे. ज्याला जमेल तेवढे माणसाने करावेत. वेळ सकाळ संध्याकाळ पोट खाली असणे गरजेचे. आणि भुजंगासन केल्याचे फायदे. पाठीचे हाडे मजबूत होतात, कब्ज नाहीसी होते, पाचनतंत्र चांगले होते, पोटाची चरबी कमी होते, किडनी लिव्हर स्वस्थ होतात, रोग प्रतिकार शक्ती वाढते, श्वसनक्रिया चांगली होते. प्राणायाम. दोन्ही पाय जुळवून घेणे. आता सूर्यनमस्काराची वेळ झाली, खालच्या कोवळ्याहून सूर्यनमस्कार हा प्राणायाम दोन्ही बाजूंनी जुळून जर हात केले तर फायदे त्याचे. संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो, ताणतणाव कमी होतो, शरीर सुडोलवर प्रतिकार शक्ती वाढते. सकाळच्या कोवळ्याहुणात सूर्यनमस्कार केल्याने शरीराला डी जीवनसत्व मिळते. सूर्यनमस्कार शरीराच्या मेटोबॉलिक रेटवर, मेटोबॉलिक म्हणजे नाडी, रक्तचाप, बीपी, शुगर वगैरे जे असतात त्याच्यावरती नियंत्रण करतो. सूर्यनमस्कारला दुसरे स्थान या योगामध्ये दिलेलं आहे. गोमुखासन. गोमुखासनला करण्यापूर्वी खांद्याच्या मांडी घालून बसणे, एक मांडी दुसऱ्या मांडीवर नेणे, डाव्या हाताने पाठीमागे उजव्या हाताचे बोट धरणे, पाठ सरळ ठेवणे, समोर बघणे. आणि योगा ही ह्या व्यायाम तुम्ही 3 मिनिट करू शकता. याला
काय काय

फायदे होतात. खांद्याची आकडण दूर होते, पाठीमागच्या पाठीचा कणा मजबूत होतो, श्वास चांगला घेता येतो आणि हिप्स मांड्या लवचिक होतात. आणि गठिया सायटिका रोग असेल तर त्याच्यापासून सुटका होते आणि स्ट्रेस आणि एन्झायनिटी दूर होते. नर्वस सिस्टम चांगली होते. मूत्राशयाबद्दल आजार बरे होतात. ध्यान केंद्रित करायला मदत होते. आता चक्रासन. पायावर उभे राहून हात पाठीमागे करून जमिनीवर हात आणि पायावर पाठ उंच करणे याला चक्रासन असे म्हणतात. चक्रासनपासून हाडं मजबूत होतात, हृदय पुनर्जीवित होते, जडपणा लठ्ठपणा कमी होतो, पाचनशक्ती वाढते, पाठीचा कणा चांगला मजबूत होतो आणि पोटाची चरबी कमी होते. सर्व शारीरिक आणि मानसिक ताण कमी होतात. रक्तदाब व्यवस्थित नियमन केलं जातं. पाचवं उत्कासन. दोन पायावर उभे राहणे, पायामध्ये व्यवस्थित आपल्या शरीराप्रमाणे अंतर देणे, कमरेत वाकणे, दोन्ही पाय हात जोडून डाव्या अंगाला मोडणे, उजवी कोहनी डाव्या गुडघ्याला लावणे, नंतर डावी कोहनी उजव्या गुडघ्याला लावणे, माकडासारखे बघणे. हा व्यायाम तुम्ही रोज 3 मिनटे, 4 मिनटे, 5 मिनटे करू शकता. आणि व्यायामाचं महत्त्व आणि फायदा. सुंदरता वाढवते. उत्कणसनामुळे सुंदरता वाढवते, संतुलन वाढवते, फुफ्फुस आणि हृदयाला स्वच्छ ठेवते, रक्तपात सपाट पाय असतात, काही मनुष्यांचे सपाट पाय असतात त्यांना त्यांचे त्रास कमी करण्यासाठी मदत करतो, मेरुदंड मजबूत करतो आणि पाठीचा कणाही मजबूत करतो. अच्छा, सहावं आसन धनुरासन. पोटावर झोपणे, पायवर हाताने धरणे, पायवरती करून पुढून हात करून पायाचे धरणे, डोकेवर करणे, तराजूसारखे शरीर बनवणे, हे रोज 10 वेळेस केले तर योग्य असते. एक सदृढ शरीरवाल्यांना त्याचे फायदे. रक्त शुद्ध करते, पोटाची चरबी कमी करते, शुगर कमी करते, पोटाच्या सुरकुत्या कमी करते, पचनशक्ती वाढवते, आतडे सर्व रोगापासून मुक्ती करते, डिप्रेशन कमी करते, महिलांना मासिक धर्म वेळेवर येण्यासाठी याची मदत होते. आठवं आसन ताडासन. दोन पायावर सरळ उभे राहणे, पंजावर, नंतर शरीरावरती, नंतर हातवर करणे, हात मोकळे सोडणे, शरीर पंजावर वजन देऊन पूर्ण शरीरवर उचलणे, नजर समोर ठेवणे, हे 5 ते 10 वेळेस आपण ताडासन करू शकतो. फायदे. उंची वाढवते. ज्यांची उंची कमी असते त्यांना याचा फायदा होतो. शरीर लवचिक होते, पचनशक्ती वाढवते, पाठीचा कणा मजबूत होतो, शरीर फिट राहते, शरीराचे हलके वाढते आणि लवचिकता येते. पद्मासन. पद्मासन एकदम सोपा आसन आहे योगासनमध्ये. जमिनीवर मांडी घालून बसणे पण साधे नाही. डावा पंजा उजव्या अंगावर व उजवा पंजा डाव्या मांडीवर घेणे, पाठीचा कणा सरळ, मान ताठ नजर समोर, डोळे उघडे व दोन्ही हाताचे पंजे गुडघ्यावर, अंगठा व दर्शनी उंगली यांची मुद्रा बनून श्वास हळूहळू घेत राहणे. ओम नमः शिवाय किंवा तुम्हाला जो आवडतो त्या देवाचे नाव किंवा तो मंत्र तुम्ही हळूवार 10 मिनटे करत जाणे रोज. याच्यामुळे होणारा फायदा, पचनक्रिया चांगली होते, बुद्धी शक्ती वाढते, त्याच्यानंतर एकाग्रता वाढते, कमर दुखणे दूर होते, ब्रह्मचार्य पालन करण्यासाठी मदत होते. हलासन. हलासन म्हणजे आपल्या नांगरासारखं. पाठीवर झोपणे, नंतर हात डोक्यामागे नेणे, नंतर पायाने पूर्ण शरीर उचलत डोक्याच्या मागे नेणे, पाय जमिनीवर न टेकता जास्तीत जास्त वेळ थांबणे, रोज 10 आसने तुम्ही या नियमित करू शकता. याच्यापासून होणारे फायदे. गळ्याच्या ग्रंथी चांगल्या होतात, शरीर संतुलित राहते, पोट आणि कमरेचे आजार बरे होतात, रक्त संचार चांगला होतो, भूक वाढते, संतुलन वाढते, प्रभावित होते, मानसिक शारीरिक आणि स्वास्थ्य मिळते, थायरॉइडच्या आजारापासून दूर होतात. आता सर्वांगासन. सर्वांगासन. पाठीवर झोपणेनंतर पाय हळूहळू उंच घेत खांद्यावरच्या लेवलवर आणणे, त्याच्यानंतर जोर देऊन पाय आकाशाकडे जुळून नेणे, हाताने कमरेला मदत देणे, सर्व भार मान आणि खांद्यावर येऊ देणे, रोज 10 मिनटे आसन केल्याने याचे फायदे. हृदयाची ताकद वाढते, रक्तभिसरण चांगले होते, जाडपणा कमी होतो, कब्ज कमी होते, थकवा दूर जातो, दुर्बलता कमी होते, हात खांदा पाठ लवचिक बनते, स्त्रियांना मासिक धर्मावर याचा व वांजपणा नाहीसे होण्यास मदत होते, थायरॉइड ग्रंथीचा आजार होत नाही. अच्छा, महिलांनी करण्याचे उत्कटासन. दोन्ही पायात अंतर ठेवून उत्कटासन, दोन्ही पायात कमरेमध्ये वाकून उत्कटासन केल्याने, त्याच्यानंतर बद्धकोशासन, उभे राहणे, दोन्ही पायात गुडघ्यात वाकून बद्धकोशासन, वाकत वाकत चालणं आणि मलासन चालणे, सरळ ठेवून पाय गुडघ्यावर आपण हळूहळू चाल

0: तो त्याप्रमाणे केल्याने महिलांना याचा फायदा भेटतो. फायदे: मूत्राशयाचे, गर्भाशयाचे आजार कमी होतात, होत नाहीत. मासिक पाळीवर नियंत्रण होतं. पाचनशक्ती वाढते. मांड्याच्या मधले स्नायू वाढत असतात, ते कमी होतात. योगा हे केव्हापासून आपल्याकडं फेमस झालं? 1984 पासून रामदेव बाबा. असं नव्हतं की योगा पूर्वीही होतेच, आत्ता अगोदरच मी सांगितलं, पण आत्ता प्रचलित केव्हापासून आले? 1984 पासून बाबा रामदेव महाराजांनी, बाबा रामदेव गुरु हे यांना लकवा मारला गेला होता. तर स्वतःचं नियंत्रण त्यांच्या शरीरावर नव्हतं, तर ते योगा करण्यासाठी त्यांना पतंजली योगपीठावरती त्यांनी बघितलं आणि योगा केल्याने त्यांचं शरीर चांगलं झालं. मग भारताचे नाव जगाच्या पटलवरती कसं उंच नेता येईल, हे रामदेव बाबांनी प्रयत्न करणं केला आणि त्या पद्धतीने पुढे केले त्यांचे वाशी. रामदेव बाबाचा अर्धांगवायू हा योगा केल्याने, योगा प्राणायाम आणि हे केल्याने त्यांचं शरीर फिट झालं. कुणी जवळ कर, त्यांना खूप त्रास झाला त्या काळामध्ये. मग त्यांनी स्वतः जीवन जगण्याची शैली एक तयार केली आणि पतंजली योग गुरुकुल सुरू केलं. स्वतः चांगले झाले आणि प्राणायाम त्यांनी सुरू केल्यानंतर प्राणायामपासून भ्रामरी, भस्रिका, सूर्यभेदी, चंद्रभेदी, शिरकारी, अनुलोप विलोप, कपालभादी आणि असे शीताली असे प्राणायाम त्यांनी सुरू केले. याचा व्यायाम पुन्हा पुन्हा करून बाबा रामदेवने भारताचे नावच नाही कमवले तर अनगिनत लोकांचे आरोग्य चांगले केले. बाबा रामदेव जगात सर्व देशात योगा शिकवण्यात जातात. आत्ता 190 देशात योगा दिवस मानला जातो. त्यामुळे योगा हे लहानपणापासून तर मोठ्या माणसापर्यंत किंवा वृद्धापासून जे जमेल ते योगा करणे फायद्याचे असते. फक्त माहिती ही योग्य मार्गदर्शकाकडून घेतली पाहिजे. पतंजलीचे मार्गदर्शन प्रत्येक तालुकात लेवलवरती आहे. बाजारात पुस्तके आहेत. फ्री योगा शिबिर लागतात. त्यांचा फायदा घेऊन आपले जीवन सुखकर बनवून घ्यावे. योगा केल्याने कुठलाही आजार होत नाही. आणि जर सुरक्षित योगा राहायचा असेल तर योगा केल्याने आपण खूप चांगलं जीवन जगू शकतो. आणि ही आजच्या आंतरराष्ट्रीय योगा दिवसाची संकल्पना मनाशी बांधून आणि रोज योगा करू अशी आपण संकल्पना करू. आणि आजकाल खानपान, रहनसहन याच्यामधून आपल्याला खूप काही आजार होतात आणि वातावरण बिघडलेले. त्याच्यामुळं योगा केल्याने आपली शारीरिक दृष्टी खूप चांगली राहते. लहान मुलापासून तर म्हातारपणापर्यंत योगा हे दररोजचे सकाळचे 20 मिनटं आणि संध्याकाळचे 20 मिनटं आपण दिले पाहिजेत. आणि जेणेकरून योगाचे प्रकार 365 आहेत. आपल्याला होईल ते शक्य होईल असे साधारण योगा करून आपण आपलं शरीर चांगलं ठेवू शकतो. आणि या आज आंतरराष्ट्रीय योगा दिवसाबद्दल आपण एक त्याची पूर्ण शपथ घेऊ किंवा विश्वास देऊ का योगा करून आपण आपलंच नाही तर भारताचं नाव उंच करू आणि आपल्या पुढच्या पिढीला येण्यासाठी योगा करण्यासाठी सदृढ बनू, जेणेकरून आपला भारत हा रोगमुक्त राहू शकतो आणि योगा केल्याने चांगलं जीवन दीर्घायुष्य जगू शकतो. आकाशवाणीवरती मला वेळ भेटला त्याबद्दल मी पुन्हा एकदा अहिल्यानगर आकाशवाणीचे आणि यांचे सरांचे आभार मानतो. थँक्यू. जय हिंद, जय भारत.
1: श्रोते हो, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग साधना एक जीवन मंत्र याविषयी मुक्काम पोस्ट चास तालुका जिल्हा अहिल्यानगरचे सेवानिवृत्त लष्करी अधिकारी रावसाहेब मारुती भोर यांचं भाषण आपण ऐकलं. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 9:35 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. कार्यक्रमात आज सुरुवातीला ऐकूयात साजन चले ससुराल या चित्रपटातलं कुमार सान्नू अलका याज्ञिक यांनी गायलेलं गीत. गीत आहे समीर यांचं आणि गीताला संगीत दिलंय नदीम श्रवण यांनी.

0: रुपेरी गाणी सोनेरी आठवणी कार्यक्रमात सुरुवातीला कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं साजन चले ससुराल या चित्रपटातलं समीर यांचं गीत ऐकलं. गीताला संगीत दिलं होतं नदीम श्रवण यांनी.
1: ताई, नोकरी मिळाली.
2: अरे वा, अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग.
1: हो ताई, नवीन मोबाईल, जीन्स, जॅकेट.
2: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च.
1: इंस्टंट कर्ज हे मिळतं ना.
2: आधी बजेट बनवायला शिक, मग खर्च कर.
1: पण ताई,
2: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा. पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू.
1: हो ताई, पार्टी माझी, बजेट तुझं.
3: आरबीआय म्हणते
4: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर.
2: दहा लाखांची लॉटरी मला.
3: असल्या ऑफर्स पासून सावधान.
4: आरबीआय सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
6: श्रोते हो, रुपेरी गाणी सोनेरी आठवणी कार्यक्रमात आता ऐकूयात चांदनी या चित्रपटातलं श्रीदेवी आणि जॉली मुखर्जी यांनी गायलेलं गीत. गीत आहे आनंद बक्षी यांचं आणि संगीत आहे शिव हरी यांचं.

0: श्रीदेवी आणि जॉली मुखर्जी यांनी गायलेलं चांदनी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं आनंद बक्षी यांचं आणि गीताला संगीत दिलं होतं शिव हरी यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा कार्यक्रम समाप्त करत आहोत.
1: विविधतेला एकत्र बांधणारं सूत्र
2: मी आधी भारतपुत्र.

100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोत्यांनो, सकाळचे 10:15 प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल, कॅन्सरला हरवूया.

0: श्रोते हो नमस्कार. गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया यामध्ये मी नितीन जावळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड यांच्याकडून कॅन्सर संदर्भातली इत्यंभूत माहिती. कॅन्सर संदर्भातले समज गैरसमज या कार्यक्रमाच्या माध्यमातून दूर करण्याचा आपला मानस आहे. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भातली आणखी काही माहिती हवी असेल तर आपण नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98-220-40-375 98-220-40-375. डॉक्टर, या भागात मला तुम्हाला फार मूळ प्रश्न विचारायचा. बेसिकला जाऊयात आपण की कर्करोग असं मराठीत म्हणतात, पण मुळातच हा कर्करोग हा कॅन्सर होतो कसा याबद्दल काय सांगा.
1: तर मुळात म्हणजे कॅन्सर म्हणजेच कर्करोग म्हणजे

0: एक कोणताही संसर्गजन्य आजार नाही लोकांमध्ये हा गैरसमज आहे. शरीराच्या आतमध्येच तयार होणारा एक ॲबनॉर्मल म्हणजे बदल आहे, जो की एका सेलपासून तयार होतो. एक
1: हां
0: नॉर्मल सेल असते शरीरात, त्यात
1: अच्छा
0: कॅन्सरचे जीन आणि अँटी कॅन्सर जीन हे सगळ्यांच्या शरीरात असतात, माझ्या तुमच्या किंवा सगळ्यांच्या शरीरात.
1: बरोबर
0: तर नॉर्मली होतं काय, बाहेरनं काही तंबाखू खाल्ला किंवा कोणतेही व्यसन केलं तर ते जाऊन ह्या सेलमधल्या कॅन्सर जीनला स्टिम्युलेट करतात आणि अँटर कॅन्सर जीन आपला वीक होतो. तर अँटी कॅन्सर जीन वीक झाला तर कॅन्सर जीन स्ट्रॉंग होतं आणि त्याच्यात ते बदल व्हायला लागतात. आणि जे बदल होतात कॅन्सर जीनमध्ये ते चांगले बदल नसतात, म्हणजे त्यामुळे अबनॉर्मल सेल तयार व्हायला लागतात.
1: अच्छा
0: ह्या अबनॉर्मल सेल लाखोंच्या प्रमाणात मग मल्टिप्लाय होत जातात
1: बर
0: आणि तोच पुढे जाऊन कॅन्सर बनतो. मग त्याचीच गाठ तयार होते. गाठ म्हणजे काय, लाखोंच्या संख्येत असलेल्या अबनॉर्मल कॅन्सरच्या पेशी, अबनॉर्मल
1: हाँ
0: कॅन्सर सेल्स म्हणजेच कॅन्सर. तो मग हळूहळू नंतर पसरायला लागतो. सुरुवातीला तो एका ठिकाणी तयार होतो,
1: अच्छा
0: पण आपण जर लवकर ट्रीटमेंट नाही केली, ऑपरेशन, किमोथेरपी, रेडिएशन, जी पण कॅन्सर ट्रीटमेंट आहे ती लवकर नाही केली, तर मग तो ती गाठ एका ठिकाणी जी तयार झाली आहे ती एका ठिकाणी न राहता ती कंटिन्युअसली वाढत जातं. कॅन्सरचा गुणधर्म आहे की कंटिन्युअसली वाढत जाणे.
1: वाढत जातो
0: तर मग ती गाठ एका ठिकाणी राहत नाही, मग ती हळूहळू रक्तांच्या वाहिन्यांमार्फत शरीरामध्ये सगळीकडे पसरायला लागते.
1: अच्छा
0: मग सगळ्यामध्ये पसरायला लागली मग लिव्हर, लंगमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ती डिपॉझिट होऊ शकते.
1: बर
0: ती डिपॉझिट जर झाली तर त्याला आपण म्हणतो चौथ्या स्टेजला पोहोचला.
1: बर
0: तर पहिली स्टेज म्हणजे कॅन्सरची छोटी गाठ जी एकाच ठिकाणी आहे,
1: हां
0: आणि दुसऱ्या स्टेजला साधारण ती एका छोट्या गाठेपासून जवळच्या लिम्फ नोड्सला म्हणजे लोकलच्या त्या एरियातले जे लिम्फ नोड्स आहेत
1: हां हां
0: म्हणजे ब्रेस्टसाठी एक्झिला म्हणजे काखेत जाणे, किंवा तोंडाचे कॅन्सर मानेच्या गाठीत जातात, ते लोकली पसरते. ते दुसरी किंवा तिसरी स्टेजला आपण गेलो म्हणतो. आणि चौथ्या स्टेजला म्हणजे शरीरात पूर्ण पसरला वेगवेगळ्या अवयवांमध्ये, तर तो
1: अच्छा
0: चौथ्या स्टेजला गेला आपण असं म्हणतो.
1: डॉक्टर, पण बऱ्याच लोकांचा असा एक समज, म्हणजे गैरसमजच म्हणूयात आपण, की कॅन्सर हा संसर्गजन्य असतो, म्हणजे कपडे एकमेकांचे वापरल्याने किंवा साबण वस्तू वगैरे वगैरे वापरल्याने कॅन्सर होतो की नाही हे एकदा लोकांना सांगा.
0: नाही, हा पूर्णपणे गैरसमज आहे, मिथ म्हणतात त्याला. म्हणजे कॅन्सर हा बिलकुल संसर्गजन्य नाही, अजिबात पसरत नाही.
1: अच्छा
0: जरी एका ताटात जेवलं किंवा कपडे एकमेकांचे वापरले तर कॅन्सर हा अजिबात पसरत नाही, कारण कॅन्सरचं मूळच शरीराच्या आतमध्ये असतं.
1: बरोबर
0: ते कॅन्सरच्या एका, जसं आपण आत्ता बोललो, एका सेलमध्ये अबनॉर्मल बदल होतात आणि मग ती सेल वाढत जाते. तर ते अजिबातच दुसऱ्याकडनं, एका माणसाकडनं दुसऱ्याला जाऊ शकत नाही, कारण शरीराच्या आतमधले होणारे अबनॉर्मल बदल आहेत ते. ते असं शिंकेतनं किंवा खोकल्यातनं पसरू शकत नाही. आणि किती पण लोक एकत्र राहिले, एकत्र जेवले तरी काही होऊ शकत नाही. तर आम्ही आमच्या पेशंट्सला ते सांगतो की कॅन्सर झालेल्या रुग्णाला तुम्ही वेगळं वागणूक देऊ नका. जसं नॉर्मल आपण असतो तसंच नॉर्मल राहायचं, सगळं नॉर्मल आयुष्य, त्यांना असं वेगळं वाटलं नाही पाहिजे.
1: श्रोते हो, हे होते गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भात आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98 220 40 375, 98 220 40 375. श्रोते हो, आज पुरतं या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॅन्सरला हरवूया. नमस्कार.

श्रोते हो, प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया आपण ऐकलात. 100.1 MHz आकाशवाणीचं हे अहिल्यनगर केंद्र आहे. सकाळचे 9:50 झाली आहेत. श्रोते हो, प्रसारित करत आहोत कार्यक्रम नमस्कार अहिल्यनगर.

नमस्कार. अहिल्यानगर कार्यक्रम ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांना गौरी जोशीचा नमस्कार. श्रोते हो, आज 21 जून, आजचा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो.

तेव्हा योगसाधना करूयात आणि निरोगी राहण्याचा आपण संकल्प करूयात. कारण योगासनांमुळे फक्त शरीर मजबूत होत नाही तर मनाला स्थिरता मिळते, विचारांना सकारात्मकता मिळते, आत्म्याला चेतना प्रदान केली जाते आणि नियमित योगाभ्यासामुळे तणाव आणि जीवनशैलीशी संबंधित अनेक समस्यांवर आपल्याला नियंत्रण मिळवता येतं. म्हणूनच लक्षात ठेवूयात की संकल्प करूयात, योगसाधना करूयात आणि निरोगी राहूयात. श्रोतेहो नमस्कार. अहिल्यानगरमध्ये सुरुवातीला या ठिकाणी आपण जी घडामोड किंवा जी बातमी या ठिकाणी ऐकणार आहोत ती म्हणजे आपल्या अहिल्यानगरचे रहिवासी माजी नौसेना अधिकारी ज्ञानेश्वर आंबेकर यांचे चिरंजीव यश आंबेकर यांची नुकतीच भारतीय सैन्य दलामध्ये लेफ्टनंटपदी नियुक्ती झालेली आहे. देहरादून इथे झालेल्या एका विशेष कार्यक्रमामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यश आंबेकर यांनी जुलै 2022 इंडियन आर्मी टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स केला आणि ऑल इंडियामध्ये 59 रँक त्यांना मिळाली. सुरुवातीच्या एका वर्षात गया येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेऊन कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग पुणे इथे 3 प्रशिक्षण पूर्ण करून 13 जून 2026 रोजी म्हणजे नुकतंच त्यांनी इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादून इथे लेफ्टनंटपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे. तेव्हा आपण सर्वांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करूयात आणि निश्चितच यातूनही काहीतरी प्रेरणा घेऊयात, स्फूर्ती घेऊयात. त्यानंतर दुसरी अशीच अभिनंदनाची गोष्ट जी आहे ती म्हणजे सुखदेव फुलारी यांना नुकताच विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर झालेला आहे. लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कामगार संचालक सुखदेव फुलारी यांना महाराष्ट्र शासनाचा विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार 2024 जाहीर झाला. सुखदेव फुलारी यांच्या सामाजिक शैक्षणिक क्रीडा आरोग्य जलसंधारण पर्यावरण संरक्षण वृक्षारोपण रक्तदान अशा अनेक क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र शासनाच्या कामगार कल्याण मंडळामार्फत हा विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यानिमित्ताने सर्वत्र त्यांचं अभिनंदन होत आहे आणि आकाशवाणीच्या वतीने देखील त्यांचं खूप खूप अभिनंदन.

त्यानंतर श्रोते हो तिसरी अशीच अभिनंदनाची एक गोष्ट आपल्यासमोर आहे, ती म्हणजे देवदत्त गुंडू आणि किशोर शिंदे यांनी मिळवलेल्या यशाबद्दलची. बँकॉक इथे WRPF आयन वर्ल्ड चॅम्पियनशिप या जागतिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेमध्ये नगरचे अहिल्यानगरचे देवदत्त प्रवीण गुंडू यांनी 5 आणि किशोर शिंदे यांनी 1 सुवर्णपदक पटकावलेलं आहे. आणि त्यांच्या या यशाबद्दल अहिल्यानगरमध्ये त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे. पॉवरलिफ्टिंगचे जे 5 प्रकार आहेत, या 5ही प्रकारामध्ये गुंडू यांनी 5 सुवर्णपदकांची कमाई केली आणि किशोर शिंदे यांनी देखील या स्पर्धेमध्ये शानदार कामगिरी करत मास्टर 1 विभागामध्ये सुवर्णपदक मिळवलेलं आहे. त्यांचेही खूप खूप अभिनंदन.

जसं मोठ्यांचं अभिनंदन मोठ्यांचं कौतुक या ठिकाणी आपण केलेलं आहे त्याच पद्धतीने बच्चे कंपनीचं देखील या ठिकाणी आपण कौतुक करणार आहोत. किक बॉक्सिंग स्पर्धेतील यशाबद्दल काही विद्यार्थ्यांनी जे यश मिळवलं त्याबद्दल त्यांचं कौतुक या ठिकाणी आपण सगळ्यांसाठी सांगतो आहोत की पाईपलाईन हडको येथील रिया आणि रुद्र श्रीपत या भावंडांनी किक बॉक्सिंग या क्रीडा प्रकारामध्ये जिल्हा राज्य राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकं मिळवलेली आहेत. त्याचप्रमाणे रेसिडेन्शियल हायस्कूलमधला इयत्ता 5वीतला विद्यार्थी श्लोक दोमल यांनी सी व्ही रमण बालवैज्ञानिक परीक्षेमध्ये 96 गुण मिळवले आहेत आणि राज्यामध्ये 3rd क्रमांक पटकावलेला आहे. आणि या उल्लेखनीय यशामुळे त्याची इस्रो इथे शैक्षणिक सहलीसाठी निवड झालेली आहे. त्याच्या देखील या यशाबद्दल त्याचं सर्वत्र अभिनंदन होत आहे आणि आकाशवाणीच्या वतीने देखील त्याचं मनापासून अभिनंदन.

श्रोता हो, दक्षिण आफ्रिकेमध्ये नुकतीच एक स्पर्धा पार पडली. या पार पडलेल्या जगप्रसिद्ध अत्यंत खडतर मानल्या जाणाऱ्या कॉम्रेड मॅरेथॉन 2026 आपल्या अहिल्यनगरच्या 4 धावपटूंनी सहभाग घेतलेला होता आणि त्यांनी त्याच्यामध्ये यश संपादन केलं. 85.77 किलोमीटरची ही अल्ट्रा मॅरेथॉन यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर या चौघांचं आपल्या अहिल्यानगरमध्ये आगमन झाल्यावर त्यांचं स्वागत करण्यात आलं. डर्बन ते पीटर मरिजबर्ग या दरम्यान पार पडलेल्या या जागतिक स्पर्धेमध्ये आपल्या अहिल्यानगरचे डॉक्टर अमित बडवे, जसमित वधवा, सुनील बनकर आणि सचिन राणे यांनी आपला ठसा उमटवलेला आहे. या धावपटूंना त्यांचे प्रशिक्षक संदीप जोशी यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. या स्पर्धेमध्ये डॉक्टर अमित बडवे यांनी 9 तास 58 मिनिटांमध्ये अंतर पार करत मानाचं प्लॅटिनम पदक पटकावलं. तसंच जसमित वधवा यांनी 10 तास 7 मिनिटं, सुनील बनकर यांनी 11 तास 10 मिनिटं आणि सचिन राणे यांनी 11 तास 53 मिनिटांमध्ये ही खडतर अशी स्पर्धा पूर्ण केलेली आहे. शहरामध्ये त्यांचं आगमन झाल्यानंतर सर्वत्र त्यांचं खूप कौतुक झालेलं आहे. आकाशवाणीच्या वतीने देखील त्यांचं खूप खूप अभिनंदन.

श्रोतहो, या अभिनंदनाच्या कौतुकाच्या सगळ्या घडामोडींच्या नंतर आता वळूया थोडंसं सध्याच्या वातावरणाकडे किंवा पावसाकडे. श्रोतहो, गेल्या वर्षीच्या मे महिन्यामध्ये 220 मिलीमीटर अवकाळी पाऊस झाला होता आणि त्यामुळे 1 जूनपासून खरीपाच्या पेरण्यांना सुरुवात झालेली होती. 1 ते 17 जूनपर्यंत 1,25,000 हेक्टर क्षेत्रामध्ये खरीपाच्या पेरण्या मागच्या वर्षी झाल्या होत्या. मात्र यंदा मान्सूनपूर्वचे बहुतांश दिवस कोरडे गेलेले आहेत आणि त्यातच मान्सूनचा पाऊससुद्धा लांबणीवर पडलेला आहे. आता असं म्हणतात की येत्या 1-2 दिवसापासून मान्सूनच्या पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे आणि 25 जूनपासून खरीपाच्या पेरण्या शक्य होतील असा अंदाज आहे. तेव्हा यासुद्धा घडामोडीची किंवा या गोष्टीची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी आणि त्या पद्धतीने खरीपाच्या आपल्या पेरण्या कराव्यात. तेव्हा श्रोतेहो, आजच्या नमस्कार अहिल्यनगर कार्यक्रमामध्ये इथेच थांबूयात. मी गौरी जोशी आपला निरोप घेते. नमस्कार.

शंभरांश एक मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 10 वाजलेत. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात सुपरस्टार या चित्रपटातलं उस्ताद सुलतान खान आणि रेखा भारद्वाज यांनी गायलेलं गीत. शब्बीर अहमद यांच्या गीताला संगीत दिले समीर तंडन यांनी.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला उस्ताद सुलतान खान आणि रेखा भारद्वाज यांनी गायलेलं सुपरस्टार या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं शब्बीर अहमद यांचं आणि संगीत होतं शमीर टंडन यांचं.

या स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: श्रोतेहो, कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी ऐकूयात हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं निवेदन। श्रोतेहो, येत्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 24 जून 2026 विषय आहे ब्रेन स्ट्रोक अर्थात पक्षाघात, कारणं आणि उपचार। आपल्या शंकांचं निरसन करतील मेंदू आणि मणके विकारतज्ञ डॉक्टर मुकुंद विधाते। लाईव्ह प्रसारणाची वेळ रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत। संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 02-41-242-34-71 आणि 242-36-72। त्याचप्रमाणे श्रोतेहो, अजून एक निवेदन। ICC महिला T20 विश्वचषक 2026 क्रिकेट सामन्यांच्या समालोचनामुळे दिनांक 21 म्हणजे आजचा, त्याचप्रमाणे 25 आणि 28 जून तसंच 5 जुलै 2026 रोजी रात्री 9 वाजता हॅलो गीतबहार हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होणार नाही याची कृपया श्रोत्यांनी नोंद घ्यावी। निवेदन संपलं। श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सलाखे या चित्रपटातलं कुमार सानू आणि अलका याज्ञिक आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत। गीत आहे आनंद बक्षी यांचं आणि गीताला संगीत दिले दिलीप सेन आणि समीर सेन यांनी।

सलाखे या चित्रपटातलं कुमार सानू, अलका याज्ञिक आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत होतं आनंद बक्षी यांचं आणि दिक्कताला संगीत दिलं होतं दिलीप सेन आणि समीर सेन यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र सकाळचे 10:15 प्रसारित करत आहोत श्रोत्यांच्या प्रतिक्रियांवर आधारित कार्यक्रम स्नेहांकित.

स्नेहांकित कार्यक्रम ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांना गौरी जोशीचा नमस्कार. श्रोते हो, कार्यक्रमामध्ये आपली काही पत्र आणि मेल माझ्याकडे या ठिकाणी आलेले आहेत. तर यामध्ये माझ्याकडे असणारं पहिलं पत्र जे आहे ते

जय हिंद रेडिओ श्रोता संघ हिप्परसोगा जिल्हा लातूर इथले आपले श्रोते उस्मान शेख फौजी, सायराबानो शेख, हस्तगीर दस्तगीर शेख, फैजनबी शेख, बाबा शेख, सिमर शेख, सानिया शकील पठाण, इलान शेख, करिश्मा शेख, त्याचप्रमाणे चांदनी अयूब सय्यद, अमन सय्यद आणि माहिरा सय्यद या श्रोत्यांचं नेहमीप्रमाणे वेगवेगळ्या रंगांचे बॉलपेन वापरून लिहिलेलं जोडपत्र या ठिकाणी माझ्याकडे आहे. तर या श्रोत्यांनी 1 जूनपासून जे कार्यक्रम त्यांनी ऐकलेले आहेत या कार्यक्रमांबद्दलच्या प्रतिक्रिया आपल्या पत्रामध्ये लिहिलेल्या आहेत. हे श्रोते आपल्या पत्रामध्ये लिहित आहेत, 1 जून रोजी सोमवारी रात्री 9:30 सादर करण्यात आलेला एक फिल्म हा कार्यक्रम आम्हाला आवडला, ज्यामध्ये जब प्यार किसी से होता है या चित्रपटाचं एक फिल्ममध्ये सादरीकरण झालं आणि हा कार्यक्रम हे निवेदन त्यांना आवडलं असं त्यांनी सांगितलं. सादर केलं होतं सारिका साळवी यांनी. त्याचप्रमाणे याच दिवशी म्हणजे सोमवारी रात्री 10 सादर करण्यात आलेला रजनीगंधा हा जो कार्यक्रम होता त्याच्यातली गीतं आम्हाला आवडली आणि त्या दिवशीचं निवेदन होतं शालिनी वाघ यांचं. त्यानंतर 2 जून रोजी मंगळवारी रात्री 9 सादर करण्यात आलेला श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित जो कार्यक्रम असतो आपली आवड हा कार्यक्रम त्यांना आवडला. त्याचप्रमाणे याच दिवशी रात्री 10 सादर करण्यात आलेला रजनीगंधा हा जो कार्यक्रम होता तो देखील त्यांना आवडला. त्या दिवशीचं निवेदन होतं रेणुका कौंडिण्य यांचं. याच पत्रामध्ये त्यांनी पुढे म्हटलंय, 3 जून रोजी बुधवारी रात्री 9 सादर करण्यात आलेला हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम आम्हाला आवडला. त्या दिवशीचा विषय होता मेंदूचा आजार आणि या विषयावर शीतल शिंदे यांनी डॉक्टर अमोल तुपे यांच्याशी अतिशय उत्कृष्ट असा संवाद साधला. याच दिवशी रात्री 10 रजनीगंधा हा कार्यक्रम सारिका साळवे यांनी सादर केला तो देखील त्यांना आवडला. दिनांक 4 जून रोजी गुरुवारी रात्री 9 सादर करण्यात आलेला हॅलो गीतबहार हा कार्यक्रम त्यांना आवडला. सूत्रसंचालन आणि निवेदन होतं अतुल सातपुते यांचं. याच दिवशी सादर करण्यात आलेला रजनीगंधा हा रात्री 10 कार्यक्रम जो प्रणाली अडेप यांनी सादर केला तो देखील त्यांना आवडला. दिनांक 5 जून रोजी शुक्रवारी सकाळी 10 कवयत्री शांता शेळके यांच्यावर आधारित फोन गाणी लाईव्ह हा कार्यक्रम त्यांनी ऐकला. हा कार्यक्रम गौरी जोशी यांनी सादर केला तो देखील त्यांना आवडला. याच दिवशी शुक्रवारी रात्री 9 सादर करण्यात आलेला सुहाना सफर हा कार्यक्रम जो केंद्रित होता अभिनेता नसरुद्दीन शहा यांच्यावर जो सादर केला होता ऐश्वर्या ढवळीकर, निवेदन होतं ऐश्वर्या ढवळीकर यांचं, तो देखील कार्यक्रम त्यांना आवडला. 6 जून रोजी शनिवारी रात्री 9 सादर करण्यात आलेला आपकी पसंत कार्यक्रम आणि याच दिवशी रात्री सादर करण्यात आलेला रजनीगंधा हा जो कार्यक्रम होता हे दोन्ही कार्यक्रम त्यांना आवडले. संकलन आणि निवेदन होतं संजय वैरागर यांचं. दिनांक 7 जून रोजी रविवारी सकाळी 10:15 स्नेहांकित हा कार्यक्रम जो सादर केला गेला, निवेदन होतं ऐश्वर्या ढवळीकर यांचं, हा कार्यक्रम त्यांना आवडला. त्याचप्रमाणे याच दिवशी 7 जुलैला रात्री हॅलो गीतभार हा जो कार्यक्रम होता संकलन आणि निवेदन होतं संजय वैरागर यांचं, हा कार्यक्रम देखील त्यांना आवडला असं त्यांनी आपल्या पत्रामध्ये कळवलेलं आहे. आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद.

श्रोतेहो, यानंतर माझ्याकडे फकीरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीड इथले जे आपले श्रोते आहेत त्यांची दोन पत्र माझ्याकडे आहेत. आपले श्रोते आहेत रणजित कुमार नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना, गबरू पैलवान थोरात, प्रकाशदादा जैन आणि दिनकर साळवे. तर आपल्या पहिल्या पत्रामध्ये हे श्रोते म्हणतात, 15 मे 2026 रोजीचा हुसेन पिंजारी निर्मित जे लोकनाट्य सादर केलं होतं अंधश्रद्धेचा अंधार हटवा, तर हे लोकनाट्य त्यांना अतिशय आवडलेलं आहे. आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि हेच श्रोते आपल्या पुढच्या पत्रामध्ये म्हणतायत, दिनांक 5 जून रोजीचा ज्येष्ठ चरित्र अभिनेते नसरुद्दीन शहा यांच्यावरती ऐश्वर्या ढवळीकर यांनी सादर केलेला सुहाना सफर हा कार्यक्रम आवडला. ऐश्वर्या ढवळीकर यांनी कार्यक्रमामध्ये नसरुद्दीन शहा यांच्याबद्दलची खूप सुंदर अशी माहिती सादर केलेली आहे. त्याचप्रमाणे दिनांक 6

श्रोतेहो, यानंतर माझ्याकडे जी दोन पत्रं आहेत एकाच श्रोत्यांनी पाठवलेली आहेत. साईबन कॉलनी पंचवटी भिस्तबाग चौक अहिल्यानगर इथले आपले श्रोते मधुकर, तेजस, माधुरी भाले, श्वेता, शाल्वी, शंतनू काजळे आणि भाले परिवार. तर या श्रोत्यांनी आपल्या पहिल्या पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे, मंगळवारी 16 जूनला सकाळी 10:30 वाजता बावरची हा एक फिल्म कार्यक्रम सादर केला. हा सकाळी नसेल, हा संध्याकाळी असणार एक फिल्म हा आपला कार्यक्रम. त्यांनी चुकून त्याच्यामध्ये सकाळी असा उल्लेख केलेला आहे. तर हा कार्यक्रम किरण डहाळे यांनी सादर केला आणि अतिशय सुंदर असं त्यामध्ये सादरीकरण होतं आणि त्या चित्रपटातली अतिशय गोड गाणी देखील आम्हाला ऐकायला मिळाली. आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे सोमवारी 14 जूनला सकाळी 9 वाजता रुपेरी गाणी सोनेरी आठवणी यामध्ये जे संकलन आणि निवेदन होतं वर्षा बांगर यांचं, यामध्ये 1970च्या दशकातली आशा भोसले, लता मंगेशकर, जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजातली सुंदर अशी गाणी त्यांना ऐकायला मिळाली, ती त्यांना आवडली. याच दिवशी सकाळी 9:30 वाजता नवीन प्रसारित झालेला आहार विहार हा कार्यक्रम देखील त्यांना आवडला. आहार विहार कसा असावा याविषयी छान माहिती मिळाली. संकलन आणि निवेदन होतं वर्षा बांगर यांचं, तर हा कार्यक्रम देखील त्यांना आवडला. त्यानंतरचा सुगम संगीताचा कार्यक्रम देखील त्यांना आवडला असं त्यांनी आपल्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे. आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद. श्रोते, होता कार्यक्रमामध्ये ईमेल आपल्याला कोणाचा आहे तो पाहायचा आहे, पण तत्पूर्वी कार्यक्रमात या ठिकाणी आपण एक छानसं गाणं ऐकूयात की जे किशोर कुमार यांच्या स्वरातलं आहे.

श्रोते हो, स्नेहांगीत कार्यक्रमातली पत्र तर यापूर्वी आपण त्या पत्रांना पोहोच दिलेली आहे आणि या कार्यक्रमामध्ये जो मेल आलेला आहे तो आहे गोविंद मारुती वाघमारे देव दैठण तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर इथले श्रोते. हे श्रोते आपल्या मेलमध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की सोमवार दिनांक 15 जून 2026 रोजी संध्याकाळी 6:40 प्रसारित झालेला दादाभाऊ यशवंत तांबे यांनी सादर केलेला संगीत भजनाचा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला. त्यांनी हेची थोर भक्ती आवडती देवा या अभंगातून तुकाराम महाराजांनी दिलेला संदेश मनाला भावला. आपल्या केंद्रावरून प्रसारित होणारे इतरही सर्व कार्यक्रम अतिशय उद्बोधक असतात, माहितीपूर्ण असतात आणि मनाला आनंद देणारे असतात असं ते म्हणतात. आणि याबद्दल आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे सर्व सहकाऱ्यांचं त्यांनी आभार मानलेले आहेत, अभिनंदन केलेलं आहे. आणि पुढे ते आपल्या मेलमध्ये म्हणतात की अशाच दर्जेदार आणि भक्तिमय कार्यक्रमांची मेजवानी श्रोत्यांना यापुढेही मिळत राहील अशी अपेक्षा आहे. आपण दिलेल्या मेलद्वारेच्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद. तेव्हा श्रोते हो, आजच्या स्नेहांकित या कार्यक्रमामध्ये इथे थांबण्यापूर्वी आपल्याला सगळ्यांना विनंती की आपल्याला आवडणारे कार्यक्रम जे आहेत तर त्याची प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे कार्यक्रम प्रमुख आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र सावेडी अहिल्यानगर पिनकोड 414003 आणि आमचा मेल आय डी आहे dutyroomahilyanagar@gmail.com. तेव्हा आजच्या स्नेहांकित या कार्यक्रमामध्ये मी गौरी जोशी आपला निरोप घेते. नमस्कार.

0: शंभरांश एक मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 10:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे.
1: या कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोगटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठीबद्दल माहीत करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी, तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते, तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास

0: दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी तांब पंचधातू आणि त्यामध्ये 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा अक्षय तृतीया दसरा किंवा गुरुपुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स 020-244-78-286 किंवा 020-244-80-135.
1: श्रोते हो, प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र सकाळचे 10:35 झाली आहेत. प्रसारित करत आहोत मिश्र संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात बोल बच्चन या चित्रपटातलं हिमेश रेशमिया श्रेया घोषाल यांनी गायलेलं गीत. गीत आहे शब्बीर अहमद यांचं आणि गीताला संगीत दिलंय हिमेश रेशमिया यांनी.

0: पुनःप्रसारण रात्री 7:15 वाजता आकाशवाणी अहिल्यानगर 100.1 MHz
1: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही.
0: श्रोतो हो, हा आवाज ऐकला की आपल्याला आठवते आपल्या बालपणीची साक्षीदार आपली शाळा.
2: आणि शाळा म्हटलं ना की काय काय आठवतं ना,
3: म्हणजे प्रार्थनेच्या वेळी एकमेकांच्या काढलेल्या खोड्या
2: किंवा मधल्या सुटीमध्ये डब्याची केलेली वाटावाटी
4: आणि उठा बशा वर्गात सर्वांसमोर काढलेल्या
0: किंवा लाकडी पट्टीनं खाल्लेला मारही.
2: आणि या सगळ्या सोबत आठवतो तो शाळेतला निरोप समारंभाचा दिवस देखील.
0: श्रोतो हो, शाळेविषयीच्या आपल्या आठवणी आम्हाला जरूर लिहून कळवा.
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर 23 जून पासून नव्यानं सुरू होणाऱ्या
0: स्नेह संवाद
1: या कार्यक्रमात
4: माझी शाळा या विषयावर आपल्या आठवणी
2: अनुभव आपण आम्हाला पाठवू शकता पत्र किंवा ईमेलच्या माध्यमातून. पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र, सावेडी, अहिल्यानगर. टपाल सूची क्रमांक 414003.
1: आमचा ईमेल आयडी beautyroomahilyanagar@gmail.com.
0: तेव्हा श्रोते हो, लेखनाच्या माध्यमातून जरूर व्यक्त व्हा स्नेह संवाद या नवीन कार्यक्रमात
2: माझी शाळा
0: या विषयावर.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात मिश्र संगीत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूयात आर्या आंबेकर यांनी गायलेलं सुरेश भट यांचं गीत. गीताला संगीत दिले सलील कुलकर्णी यांनी.

श्रोतेहो मिश्र संगीताच्या कार्यक्रमात अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत दिलं होतं प्रभाकर जोग यांनी.

0: श्रोते हो, अहिल्यानगर जिल्ह्यातील मान्यवर साहित्यिकांचा साहित्य प्रवास जाणून घेऊयात साहित्य सौरभ या कार्यक्रमात.
1: तेव्हा अवश्य ऐका साहित्य सौरभ कार्यक्रम दर बुधवारी सकाळी 8:40

0: मंगळवार गुरुवार आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 ते 8 या वेळेत ऐकायला विसरू नका। कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी।
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
0: शेतकरी बंधू भगिनींनो, किसान वाणी कार्यक्रमात ऐकायला विसरू नका। कृषी अदालत हॅलो बळीराजा हे लाईव्ह फोन इन कार्यक्रम,
1: तसंच प्रगतशील शेतकरी, संशोधक, शास्त्रज्ञ, कृषी विषयक तज्ञांच्या मुलाखती आणि अजूनही बरंच काही।
0: तेव्हा ऐकत रहा कार्यक्रम किसान वाणी, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून। जय

आशा भोसले यांच्या स्वरातलं मुंबईचा जावई या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं ग. दि. माडगुळकर यांचं आणि गीताला संगीत दिलं होतं सुधीर फडके यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत.

100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोत्या सकाळचे 11 वाजलेत. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात आशा भोसले, महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं फटाकडी या चित्रपटातलं गीत. गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं आणि गीताला संगीत दिले बाळ पळसुले यांनी.

0: बोलते हो? राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा,
1: नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा,
0: अशा विविध वैशिष्ट्यांनी नटलेला आपला महाराष्ट्र।
1: आणि या महाराष्ट्राच्या विविध पर्यटन स्थळांची सफर आपण करणार आहोत फिरस्ती या कार्यक्रमात।
0: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी सकाळी 8:40
1: आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz वर कार्यक्रम फिरस्ती।

कन्यादान या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत दिलं होतं वसंत प्रभू यांनी. श्रोते हो, मराठी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले आणि तलत मेहमूद यांनी गायलेलं मोलकरीण या चित्रपटातलं गीत. गीत आहे पी सावळाराम यांचं आणि गीताला संगीत दिले वसंत देसाई यांनी.

0: श्रोतेहो, काही व्यक्तिमत्व उत्साहाने भारलेली असतात, त्यामुळे वयाचे अडसर त्यांच्या कार्यकर्तृत्वाला अडवू शकत नाही.
1: कोणत्याही कामात ते कायम टवटवीत असतात आणि आपल्या बरोबर इतरांनाही कार्य संजीवनी देत असतात.
0: अशा वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना भेटूया व्यक्तिवेध या कार्यक्रमात. दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सकाळी 8:40
1: आणि याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:15.
0: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.

मधुचंद्र या चित्रपटातलं महेंद्र कपूर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत होतं ग दी माडगुळकर यांचं आणि गीताला संगीत दिलं होतं एन दत्ता यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 11:15 वाजलेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम आपली गाणी. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं सुरेश भट यांचं गीत, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: आपली गाणी कार्यक्रमात सुरुवातीला आशा भोसले यांनी गायलेलं सुरेश भट यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत दिलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: विविधतेला एकत्र बांधणार सूत्र
3: मी आधी भारत पुत्र.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: मैत्रिणींनो, अवश्य एका कार्यक्रम नारी विश्व दर महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारी सकाळी 8:40

0: आणि याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 7:15 तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम नारी विश्व.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: श्रोतेहो, आपली गाणी कार्यक्रम आपण ऐकता आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात ऐकूयात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत. गीताला संगीत दिले श्रीनिवास खळे यांनी.

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलत. गीताला संगीत दिलं होतं श्रीनिवास खळे यांनी. आपली गाणी कार्यक्रमात शेवटी ऐकूयात मोहम्मद रफी यांनी गायलेलं

मोहम्मद रफी यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत दिलं होतं श्रीकांत ठाकरे यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच आपली गाणी कार्यक्रम समाप्त करत आहोत.

श्रोतेहो ऐकूयात हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं निवेदन. श्रोतेहो, येत्या बुधवारच्या दिनांक 24 जून 2026 हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे ब्रेन स्ट्रोक अर्थात पक्षाघात, कारणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील मेंदू आणि मणके विकार तज्ज्ञ डॉक्टर मुकुंद विधाते. लाईव्ह प्रसारणाची वेळ रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 02-241-42-34-71 आणि 42-46-36-72. निवेदन संपलं. 100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो सकाळचे 11:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत मिश्र संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात सौभद्र या नाटकातलं छोटा गंधर्व यांनी गायलेलं नाट्यपद.

श्रोते हो, दिवसभराच्या धावपळीनंतर रात्रीच्या निवांत वेळी हिंदी चित्रपटातील जुन्या गीतांची मैफल घेऊन आम्ही पुन्हा येतोय.

0: सोमवार ते शुक्रवार रात्री 10 ते 11 या वेळेत,
1: तर शनिवारी आणि रविवारी रात्री 10 ते 10:30 या वेळेत रजनीगंधा या कार्यक्रमात.

0: तेव्हा ऐकायला विसरू नका रोज रात्री 10 वाजता जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा रजनीगंधा.
1: तुझे जीवन की डोर से बांध लिया है, बांध लिया है.
2: मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात दिल धडकने दो या चित्रपटातलं प्रियंका चोप्रा आणि फरहान अख्तर यांनी गायलेलं गीत. गीत आहे जावेद अख्तर यांचं आणि गीताला संगीत दिले शंकर एहसान लॉय यांनी.

प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत होतं हरेंद्र जाधव यांचं आणि गीताला संगीत दिलं होतं मधुकर पाठक यांनी. श्रोतेहो, या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. 100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, 12:15 वाजलेले आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीत, आणि लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज ऐकूयात रेखा मडावी आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली लोकगीतं.

श्रोते हो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात रेखा मडावी आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली लोकगीतं आपण ऐकलीत. या गीतांबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. शंभरांश एकमेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, दुपारचे 12 वाजतात वनिता मंडळ कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत 1 वाजल्यापासून विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. सकाळच्या प्रसारणात मी गौरी जोशी आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोतेहो मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मी अमृता स्वागत करते. नमस्कार. सख्यांनो, आज 21 जून, आज जागतिक योग दिन. शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधायला शिकवणारा, आरोग्यदायी जीवनशैलीचा मार्ग दाखवणारा हा योग. जगभरात आजचा दिवस वेगवेगळ्या सामूहिक उपक्रमांमधून साजरा केला जातो आहे. निरोगी आणि सकारात्मक जीवनशैली सर्वांनीच अंगीकारावी आणि त्यातूनच सुदृढ समाज घडावा हाच यामागचा उद्देश असावा असं मला वाटतं. कारण आपलं शरीर, मन या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या आहेत. शरीराला वेदना झाली तर मन अस्थिर होतं आणि मनाची अवस्था बिघडली तर शारीरिक त्रास सुरू होतो. त्यामुळं हे जर होऊ द्यायचं नसेल, जर आपल्या जीवनातली अशांती टाळायची असेल, एकत्रित सामोपचारानं मिळून मिसळून वागून सुदृढ समाज आपल्याला घडवायचा असेल, तर आपण दैनंदिन जीवनात योगाचं महत्त्व जाणून ती आपली जीवन

0: जीवनशैली बनवणं हे नक्कीच आवश्यक आहे. आता श्रोते हो, योगाभ्यास म्हणलं की अष्टांग योग येतो, त्यामध्ये यम, नियम, आहार, प्रत्याहार आणि त्याचे पुढचे टप्पे येतात. म्हणजेच काय तर आपण काय योग्य खावं प्यावं, काय टाळावं, यासोबत कसं वागावं वागू नये, आपलं आचरण कसं असावं, या प्राथमिक स्तरापासून योग आपल्याला निरोगी करायला, मनानं सशक्त व्हायला मदत करत असतो. आता यासाठी पुढे जाऊन आसनं, प्राणायाम, ध्यान याचा अभ्यास आपण करणं किंवा हे शिकून घेणं हे गरजेचं आहे. याचं महत्त्व आपण जाणतोच, तर यातलाच आणखी एक प्रकार आहे, तो म्हणजे योग निद्रा. ही योग निद्रा म्हणजे काय, त्याचे फायदे, त्याचं महत्त्व याविषयी आज आपण आता योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार प्राजक्ता मॅडम, तुमचं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत.
1: नमस्कार.
0: माझा पहिला प्रश्न असा आहे की योग निद्रा म्हणजे नेमकं काय?
1: अच्छा, तर योग निद्रा ही योगामधली अत्यंत महत्त्वाची पण थोडीशी दुर्लक्षित असलेली अशी एक क्रिया आहे. योग निद्रा या संपूर्ण शब्दामध्ये एकूण दोन शब्द आहेत, योग आणि निद्रा. आता निद्रा म्हणजे काय आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, निद्रा म्हणजे झोप. पण आता योग निद्रा म्हणजे काय, तर योगातील काही क्रिया, काही पद्धती यांचा वापर करून जी निद्रा दिली जाते किंवा जी विश्रांती दिली जाते त्याला योग निद्रा असं आपण म्हणू शकतो. फक्त योग निद्रेमध्ये शरीरालाच नाही तर मन, बुद्धी, विचार, अगदी आपल्या अंतरात्म्याला सुद्धा विश्रांती देण्याची शक्ती आहे.
0: अरे वा.
1: योग निद्रेलाच आनंदपूर्ण विश्रांती असं सुद्धा आपण म्हणू शकतो.
0: बरोबर, म्हणजे पूर्णतः तणावमुक्त, ताणमुक्त असं आपण ती एक शरीराला, मनाला ही स्थिती आणू शकतो किंवा देऊ शकतो असं म्हणायला हरकत नाही.
1: अगदी अगदी बरोबर. योग निद्रेमधून माणूस एकदम फ्रेश, टवटवीत आणि ताजतवानं फील करू शकतो.
0: हा, ही सर्वसाधारण योग निद्रेची व्याख्या किंवा एक म्हणजे काय हे आपल्याला
1: म्हणू शकतो.
0: हा, तर सामान्य निद्रा आणि योग निद्रा यातला फरक कसा सांगता येईल?
1: हा, सामान्य निद्रा आणि योग निद्रेमध्ये तर प्रचंड फरक आहे. सामान्य निद्रा म्हणजे काय की आपण शक्यतो रात्री 9, 10, 11 जी काय आपली वेळ असेल तेव्हा जी आपण झोपतो ती झाली आपली सामान्य निद्रा. आणि योग निद्रा ही जास्तीत जास्त 1 ते 1.5 तासाचीच आपण घेतो.
0: बर,
1: तर हा त्यातला मुख्य फरक आहे. त्याच्यानंतर अजून महत्वाचा फरक म्हणजे सामान्य निद्रा म्हणजे रात्रीची आपण जेव्हा झोप घेतो तेव्हा आपण काय करतो की मनातले सगळे विचार, ताणतणाव, उद्या काय करायचंय, डब्याला काय करायचंय, किंवा 100 प्रकारचे विचार घेऊन आणि 100 प्रकारचे ताण घेऊन आपण तसंच जे झोपी जातो ती झाली आपली सामान्य निद्रा.
0: बरोबर.
1: आणि योग निद्रेमध्ये काय करतो आपण, योग निद्रेमध्ये आपण शारीरिक ताण तर सगळे शरीरातले काढून टाकतोच, पण शिवाय मनावर आलेले ताण आहेत ते पण आपण पूर्णपणे काढून टाकतो. आणि त्यानंतर योग निद्रेमध्ये आपण सजगतेने विश्रांती घेतो. हा अत्यंत महत्वाचा फरक आहे.
0: बरोबर.
1: रात्रीची जी निद्रा असते आपली त्याच्यातून आपण जेव्हा उठतो तेव्हा आपल्याला कधी कधी थकल्यासारखं वाटतं, म्हणजे फ्रेश वाटत नाही किंवा आपली झोप गाढ झाली असं वाटत नाही. पण अगदी 1 तासाची योग निद्रा जरी आपण घेतली ना तरी आपल्याला अत्यंत फ्रेश, टवटवीत आणि आपली खूप गाढ निद्रा झाली असा अनुभव प्रत्येकाला येतो.
0: बरोबर. म्हणजे या प्रकारामुळं किंवा योगासनातला हा जो प्रकार आहे योग निद्रा, तर हे जर आपण केलं तर मनाची स्थिती आपली अतिशय शांत किंवा स्थिर यामध्ये राहणार आहे.
1: अगदी अगदी बरोबर बोललात. मन आपलं सतत, मनाचं लक्षण काय आहे की सतत विचार करणं, धावणं, द्वंद्व किंवा कॉन्फ्लिक्ट, हे करू का ते करू, सतत 2 गोष्टींमधली एकाची निवड करणं, थोडक्यात काय आहे विविध विचार करणं, ही मनाची वृत्ती असते.
0: बरोबर.
1: बरोबर. तर योग निद्रेमध्ये काय केलं जातं, ही वृत्ती थांबवली जाते. अगदी पूर्ण जरी थांबवता आली नाही तरी निदान त्याचा फोर्स तरी कमी केला जातो. म्हणजे समजा 1 सेकंदाला आपल्या मनामध्ये 25 विचार येत असेल तर ते प्रमाण आपण अगदी 1-2 विचारांवर आणू शकतो. म्हणजे मनातील विचारांचा फोर्स आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारिता हे दोन्हीही कमी करण्याची ताकद योग निद्रेमध्ये आहे. त्यामुळे मनाची अवस्था एकदम शांत, पॉझिटिव्ह, आणि मेन म्हणजे व्यक्ती आहे

0: क्षणाला अनुभवते, ना भूतकाळात जगते ना भविष्य काळात जगते.
1: अरे वा. आता सामान्यतः आपण योगासनं माहिती आहेत म्हणतात की म्हणजे सकाळी आपण करतो किंवा कुणाला शक्य असेल तर रिकाम्या पोटी संध्याकाळी सुद्धा बऱ्याचदा केले जातात.
0: बरोबर.
1: योगासनं करणं आणि योग निद्रा हे नेमकं काय आहे, कुठली स्टेज म्हणता येईल किंवा काय नेमकं त्याबद्दल काय
0: तर मी थोडस ह्याच्यासाठी तुम्हाला योग निद्रा ह्याच्या अगदी थोडक्यात इतिहास असं म्हणता येणार नाही पण थोडीशी अजून माहिती देते. मुळात योग निद्रा हा प्राचीन योगशास्त्रामधला प्रकार नाही आहे. बिहार स्कूल ऑफ योगाचे स्वामी सत्यानंद सरस्वती यांनी योग निद्रा हा प्रकार शोधून काढला असं म्हणणार नाही मी, त्यांनी तो तयार केला. म्हणजे मूळ आपण जर पतंजलींचं योगशास्त्र वाचलं किंवा घेरंड संहिता वाचली तर त्याच्यामध्ये कुठंही योगनिद्रेचा उल्लेख नाहीये. पण मग स्वामी सत्यानंद सरस्वती हे अत्यंत प्रयोगशील असे योगी होते, त्यामुळे त्यांनी विविध जे प्रयोग केले मानवी मनावर किंवा मानवी वर्तणुकीवर तर त्याच्यातून त्यांनी योगनिद्रा हे तंत्र विकसित केलेलं आहे. त्यामुळे ते बऱ्यापैकी अलीकडचं असं तंत्र आहे. तर योगासनं ही पूर्वापार चालत आलेली आहेत किंवा ग्रंथांमधून पण आलेली आहेत, पण योग निद्रा ही बऱ्यापैकी अलीकडच्या काळामध्ये विकसित झालेली पद्धती आहे. योगासनं कधी करावीत, कशी करावीत, भरल्या पोटी रिकाम्या पोटी ह्या सर्व सूचना आपल्याला ग्रंथांमधून मिळतात. तसं योग निद्रेच्या बाबतीत बोलायचं झालं तर ठराविक काही गोष्टी मी तुम्हाला अगदी निश्चितच सांगू शकते. योग निद्रा घेण्यासाठी कुठलंही काळ, वेळ, जात, वय, आजारी आहे, सुदृढ आहे या कशाचंही बंधन नाही आहे. फक्त योग निद्रा घेण्यासाठी आपलं पोट बऱ्यापैकी रिकामं पाहिजे. भरल्या पोटी आपण फार वेळ उत्ताण झोपू शकत नाही. योग निद्रा ही मोस्ट ऑफ द टाइम ही शयन स्थितीत म्हणजे पाठीवर झोपलेल्या अवस्थेत दिली जाते. अगदीच काही काही लोक जर आजारी असतील किंवा हातपाय फ्रॅक्चर असतील किंवा ज्यांना पाठीवर झोपताच येत नाहीये त्यांना मग जी त्यांच्यासाठी जी सुखकारक स्थिती आहे त्या स्थितीमध्ये पण आपण योगनिद्रा देऊ शकतो. यातला पुढचा महत्वाचा नियम किंवा गोष्ट म्हणजे योगनिद्रा ही कधीही स्वतःहून घेऊ नये. योगनिद्रा हा थोडक्यात निर्देशित ध्यान कसं असतं की मी ध्यानाला बसले आणि समोर माझे गुरु आहेत किंवा शिक्षक आहेत आणि ते मला काहीतरी शिकवतायत सांगतायत आणि मग मी ते त्याचं अनुकरण करते. अशा पद्धतीनं कायम योगनिद्रा घ्यावी. त्यामुळे ती तज्ज्ञ गुरु किंवा तज्ज्ञ शिक्षकाच्या मार्गदर्शनाखालीच सुरुवातीला घ्यावी आणि मग नंतर जेव्हा आपल्याला त्याचा चांगला सराव होईल तेव्हा मग आपण स्वयंसूचनेनं ते येऊ शकतो.
1: बरोबर.
0: त्यामुळे योगनिद्रेला बाकी कोणतंही बंधन नाही, फक्त पोट रिकामं पाहिजे आणि तज्ज्ञ योग गुरु मार्गदर्शन हा सल्ल्यानं करावी.
1: नक्कीच. मग आता हाच फरक म्हणजे योगासनं केली तर आपल्या शरीराला त्या त्या अवयवाला व्यायाम मिळत असतो आणि योग निद्रेनं मुळात महत्वाचं हेच आहे की आपलं मन स्थिर होतं, मनाला शांतता मिळते.
0: अगदी बरोबर.
1: हा फरक इथं करता येईल.
0: हो, मनाला शांतता मिळते, त्याच्यानंतर अनेक आजार पण ह्याच्यामधून दूर होऊ शकतात. विशेषतः मनोकायिक आजार जे म्हणतो ना, म्हणजे मनामध्ये बिघाड झालेला असतो आणि मग त्याचं रूपांतर शारीरिक आजारात होतं. असे जे आजार आहेत ते ह्याच्यातून अगदी बरं होण्याला खूप फायदा होतो. त्याच्यानंतर व्यसनं कमी करण्यासाठी ह्याचा खूप जास्त वापर केला जातो. आणि त्याच्यानंतर आजकाल जे आपण बघतो बिहेव्हिअरल प्रॉब्लेम म्हणजे वर्तणुकी संदर्भातले जे पण काही प्रॉब्लेम आहेत ते कमी करण्यासाठी सुद्धा योगनिद्रेचा खूप चांगल्या पद्धतीने वापर केला जातो.
1: अरे वा, छान. म्हणजे सगळ्यात आत्ताचं हे सध्याचं आपलं युग म्हणूया किंवा एक आपल्या आजूबाजूचं वातावरण म्हणलं तर स्पर्धेचं युग आहे.
0: अगदी बरोबर.
1: तणाव अगदी गृहिणींपासून ते कॉर्पोरेट क्षेत्रापर्यंत, विद्यार्थ्यांपासून ते आणखी काय म्हणा, हे सगळ्यांना कुठल्या ना कुठल्या प्रकारचा तणाव आहे, ताण आहे. तर त्यामध्ये योग निद्रा हा जो प्रकार आहे यानं आपल्या शरीराला आणि मनाला अतिशय छान स्थिरत्व प्राप्त होऊ शकतं असं म्हणायला हरकत नाही.
0: अगदी अगदी 100%.
1: आता तुम्ही म्हणलात की याला काळ वेळ कशाचंच बंधन नाहीये आणि मार्गदर्शकांच्या सूचनेनुसार आपण हे करू शकतो, पण आणखी काही काळजी यामध्ये घेण्यासारखी काही आहे का, म्हणजे हे करताना काळजी घेतली पाहिजे?
0: काळजी विशेष दक्षता घ्यावी असं ह्याच्यामध्ये काही नाहीये, पण योग निद्रा ही जी संपूर्ण प्रोसेस असते साधारण अर्धा ते पाऊण तास किंवा जास्तीत जास्त एक तासापर्यंत ती देता येते, तर त्याच्यामध्ये एक संकल्प घ्यायचा असतो आणि संकल्प

0: म्हणजे काय असतं की आपली कोणतीही इच्छा अगदी स्ट्रॉंग, प्रत्येकालाच काही ना काही स्वप्न आकांक्षा असतात, इच्छा असतात, तर ह्या इच्छेचं वाक्य आपल्या मनामध्ये तयार करायचं असतं योग निद्रेच्या सुरुवातीलाच. कारण संपूर्ण योग निद्रेदरम्यान आपल्याला ते दोन वेळेला मनातल्या मनात म्हणायचं असतं आणि हा संकल्प जो आहे हा गुप्त ठेवायचा असतो, हा आपल्या शिक्षकांना किंवा कुणालाही सांगायचा नसतो.
1: बर,
0: तर ह्या संकल्पाचं वाक्य जे आहे ते एकतर चालू वर्तमान काळ किंवा पूर्ण वर्तमान काळ ह्या दोनच काळांमध्ये घ्यायचं असतं, म्हणजे ठरवायचं असतं आधीच. आता ह्याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर समजा मला IAS ऑफिसर व्हायचं आहे, तर माझ्या संकल्पाचं वाक्य काय असणार आहे की 2026 या वर्षामध्ये मी IAS ऑफिसर झालेली आहे. जर मी अभ्यास केला तर होईन, जर मला नशिबाची साथ मिळाली तर होईन, म्हणजे ह्याच्यामध्ये जर तर असं कोणतंही संदिग्धपणा आपल्याला नको आहे. दक्षता म्हणजे काय की हे वाक्य जे पण असेल आणि हे तुम्ही स्वतःच्या फायद्याचं, समाजाच्या, फॅमिलीच्या, अगदी देशाच्या, जगाच्या फायद्याचं सुद्धा तुम्ही हे वाक्य बनवू शकता. थोडक्यात माऊलींनी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी जे पसायदान मागितलेलं आहे ते वेगळ्या पद्धतीचं त्यांनी हे हा संकल्पच मांडलेला आहे. तसा आपण आपल्यासाठी पण संकल्प घेऊ शकतो. आणि दक्षता म्हणजे हा संकल्प निवडताना अत्यंत काळजीपूर्वक निवडायचा आहे आपण, ज्याच्यामध्ये दुसऱ्या कोणाचंही नुकसान
1: बरोबर
0: आपण मनामध्ये सुद्धा आणता कामा नये. की समजा मला 10 करोड रुपये पाहिजेत तर माझ्या भावाच्या बहिणीच्या अकाउंट मधले पैसे मला यावेत असं कोणतंही, म्हणजे दुसऱ्याचं नुकसान करून माझा फायदा असं त्याच्यामध्ये कोणतंही आलं नाही पाहिजे. एवढी एकच काळजी आपल्याला घ्यायची. बाकी ही अतिशय सुलभ क्रिया आहे. सगळ्यात महत्वाचं काय, आसनांमध्ये आपल्याला काहीतरी स्वतःला हालचाल करायला लागते किंवा प्राणायाम असू दे, शुद्धिक्रिया असू दे, त्यात आपल्याला फिजिकली काहीतरी करायला लागतं. हे इतकं सुखद आहे ना की याच्यामध्ये आपल्याला फक्त शवासनात पडायचं आहे आणि आपल्या गुरु किंवा शिक्षकांचं ज्या पण सूचना आहेत त्या मनापासून फॉलो करायचे. एवढ्या दोनच गोष्टी आणि त्यातून जो आनंद किंवा जी प्रगाढ शांती आपल्याला मिळते ती आपल्याला एरवी फारशा कुठल्या सहसा गोष्टीतून मिळत नाही.
1: मी तेच आता खरं तर म्हणणार होते की काही ना काही आजार हे प्रत्येकाला हल्लीच्या जगात आहेत. अगदी बीपी शुगर जरी हे कॉमन म्हणलं तरी शारीरिक व्याधी असतील, हात पाय अमुक काही ना काही शारीरिक व्याधी असतात, तर अशा वेळेला तीती आसनं म्हणा, भले आसनाचे फायदे खूप असतील पण करू शकत नाही,
0: बरोबर आहे,
1: किंवा वेळ मिळतो नाही मिळत ह्याही गोष्टी असतात. आणि
0: बरोबर आहे,
1: ज्या वेळेला हे आपण करू शकत नाही अशी अवघड आसनं असतील तर त्यावेळेला ही योग निद्रा अशा पद्धतीनं फायदेशीर ठरू शकते आपल्याला.
0: अगदी अगदी, असे अनेक उदाहरणं आहेत किंवा आम्ही पाहिलेली पण आहेत, आम्ही वाचलेली सुद्धा आहेत की योग निद्रेमध्ये सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, ह्याच्यात मनाची शक्ती वापरली जाते. म्हणजे अगदी आम्ही पॅरालिसिस झालेल्या लोकांवर सुद्धा योग निद्रेचा अवलंब केलेला आहे. तर पॅरालिसिस मधून संकल्प आम्ही त्यांना तेव्हाच घ्यायला लावलं होतं की ज्या तारखेला आम्ही ही थेरपी चालू केली त्याच्यापासून बरोबर 6 महिन्यांनी जी तारीख येत होती ती त्यांना मनात धरायला सांगितली, तर त्या तारखेला मी स्वतःच्या दोन्ही पायावर चालत आहे हा संकल्प आम्ही आमच्या पेशंटला घ्यायला सांगितलेला होता. आणि बरोबर 9 तारखेला आमचा पेशंट मोजून 5 पावलं त्या दिवशी चाललेला होता.
1: अरे वा,
0: म्हणजे हा अनुभव आहे. किंवा अजून एक मला योग निद्रा, म्हणजे हल्ली कसं आहे योग हे थेरपी म्हणून उपचार म्हणून पण वापरलं जातं ना, तर आमच्याकडे आमच्या सेंटरला येणाऱ्या एक नवरा बायकोंचा किस्सा मला सांगायला आवडेल. त्यांना बरोबर 25 वर्ष दोघांनाही मूल नव्हतं, लग्नानंतर 25 वर्ष मूल नव्हतं आणि सर्व टेस्ट करून झाल्या, दोघांचेही सगळे रिपोर्ट नॉर्मल होते, त्यांनी सगळे सगळे उपाय करून झालेले होते, थकले होते आणि ते आमच्याकडे रेग्युलर साध्या योग वर्गाला जॉईन झाले होते जनरल फिटनेस साठी. आणि मग त्यांना बाळासाठी, संततीसाठी आम्ही योग निद्रा ही थेरपी म्हणून वापरली आणि बरोबर 1.5 वर्षानंतर त्या दोघांनाही एक अतिशय गोंडस सुदृढ मुलगी झाली. हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेलं उदाहरण आहे. आता ती मुलगी जवळपास 2.5 ते 3 वर्षाची असेल पण हे आम्ही पाहिलंय. अशी अनेक उदाहरणं मला सांगता येतील की फक्त योग निद्रा ही थेरपी म्हणून वापरून सुद्धा बरेच सारे शारीरिक मानसिक व्याधी दूर केल्या गेल्या.
1: आता हे शारीरिक व्याधी

0: तीनच्या बाबतीतलं थोडक्यात सांगितलं तुम्ही ही दोन उदाहरणं. मानसिक फायदा ज्या पद्धतीनं होतो तसा मानसिक आजारामध्ये या योगनिद्रेचा फायदा झालेला असं काही एखादा अनुभव म्हणा किंवा उदाहरण तुम्ही काही एक दोन सांगितलं.
1: हो अगदी, म्हणजे मी तुम्हाला ह्याची भरपूरच उदाहरणं सांगू शकते, पण त्यातलं एक अगदी प्रॉमिनेंटली माझ्या लक्षात राहिलेलं म्हणजे आमच्याकडे एक मुलगी येत होती, 22 वर्षाची मुलगी होती. तिचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं होतं, 1 वर्षाचा तिनं गॅप घेतला होता कारण तिला पुढे शिकायला US जायचं होतं. आणि तिला शाळेत असल्यापासूनच पॅनिक अटॅक्सचा तिला प्रचंड त्रास होता, अँझायटी आणि पॅनिक अटॅक्स. आणि तिची लक्षणं एवढी तीव्र होती की जेव्हा ती सुरुवातीला आली तेव्हा नुकती ती त्या अटॅकमधून बाहेर आली होती. तिची लक्षणं ही होती की ती एकदा रडायला लागली की ती 2-3 दिवस कंटिन्यू रडत राहायची, बाहेर जायला घाबरायची. अतिशय सामान्य गोष्टीची तिला अँझायटी यायची की गावाला जायचं तर बॅग पॅक करायची आहे, वेळेत स्टेशनला पोहोचायचं आहे, अशा छोट्या छोट्या गोष्टींनी पण तिला पॅनिक अटॅक्स यायचे. तर सुरुवातीला जेव्हा ती आमच्याकडे आली तेव्हा आम्ही फक्त योग निद्राच नाही, तेव्हा आम्ही तिला बेसिक आसनं पण दिली, प्राणायाम दिला, वेगळे वेगळे मेडिटेशनचे प्रकार आहेत ते पण आम्ही दिले आणि त्याच्यात आम्ही तिला योग निद्रा परत ऍड केली. आणि जेव्हापासून आम्ही योग निद्रा ऍड केली तेव्हा तिचे इथं म्हणजे कोल्हापुरात असताना तिचे पॅनिक अटॅक्सचं प्रमाण बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आलं. म्हणजे जे अगदी आठवड्यातनं 2 वगैरे यायचे त्याचा कालावधी हळूहळू तिचा लांबत गेला. पण आमची खरी कसोटी कधी होती की ती जेव्हा US जाणार होती त्याच्यानंतर आमची खरी कसोटी होती. जवळपास ती थेरपीला यायला लागल्यानंतर 6-1 महिन्याने ती US जाणार होती. आणि इथं कसं व्हायचं, मी लगेचच तिला पॅनिक अटॅक आला की फोनवर किंवा ती याच्याने लगेच आम्ही तिच्यावर उपचार करायचो, पण तिकडं गेल्यावर काय करायचं हा प्रश्न आमच्यासमोर होता. मी तिला सगळी टेक्निक शिकवून ठेवली होती आणि मी तिला एक योग निद्रा खास तिच्यासाठी जी बनवलेली होती ती तिला रेकॉर्ड करून दिली होती की तुला कधी काय वाटलं तर तू हे मोबाईलवर ऐक. आणि झालं, ती मुलगी गेली US पोहोचली त्या युनिव्हर्सिटीत. नंतर ती पहिली इंडियन होती तिने त्या युनिव्हर्सिटीमध्ये पहिला नंबर मिळवला. सगळं खूप छान झालं. तिथं पोहोचल्यानंतर जेव्हा तिचा मला फोन आला तेव्हा सांगायचा किस्सा मला सगळ्यात महत्वाचा वाटतो. मुंबई एअरपोर्ट पासून तिच्या ठिकाणी पोहोचायचा 36 तासाचा प्रवास होता आणि तिचं विमान जिथं तिला बदलायचं होतं त्या ठिकाणचं तिचं विमान पुढचं कॅन्सल झालं आणि ती अख्खी रात्र तिला एअरपोर्टवर एकटीला काढायला लागली.
0: बरं,
1: तेव्हा ती म्हणली ती जी सिच्युएशन होती ती माझ्यासाठी प्रचंड पॅनिक क्रिएट करणारी होती कारण रात्री एकटंच एअरपोर्टवर राहायचं. म्हणजे जी मुलगी बॅग भरताना पण जिला पॅनिक अटॅक्स येत होते तिनं ते पूर्ण रात्र काढून परत ते विमान चेंज करून तिथपर्यंत पोहोचणे. आणि तेव्हा ती म्हणली मी रात्री मॅडम योगनिद्रा लावलेली होती आणि त्याच्यानं माझा पॅनिक अटॅक किंवा जे आहे बाकी ब्रिदिंग टेक्निक्स हे मी कंट्रोल केलं. आणि त्याच्यानंतर तिथे जेव्हा जेव्हा तिला वाटायचं तेव्हा तेव्हा फक्त योग निद्रा आणि बाकी ब्रिदिंग टेक्निक्सनं ती पूर्ण तिची 2 वर्ष तिनं सर्व्हाइव्ह केली. आणि आता तर काय तिला तो त्रास होतच नाही. हे फार म्हणजे माझ्या अगदी लक्षात राहिलेलं छान उदाहरण आहे.
0: नक्कीच नक्कीच. आता ही योग निद्रा कधी करायची, कशी करायची किंवा मार्गदर्शनाच्या खालीच आपण हे करायचं हे तर तुम्ही सांगितलं, पण ऍक्च्युअल योग निद्रा करताना याच्यामध्ये काय स्टेप्स असतात?
1: हा, तर योग निद्रेमध्ये ठराविक स्टेप्स असतात. म्हणजे खूप साऱ्या प्रकारच्या योग निद्रा आहेत पण त्यात सुद्धा टप्पे ठरलेले आहेत की कधी कोणती गोष्ट साधकाकडनं करून घ्यायची. सगळ्यात पहिल्यांदा ह्याची सुरुवात जी होते ती शवासनात येण्यापासून होते. त्याच्यामध्ये व्यक्तीला पाठीवर झोपवलं जातं किंवा शक्य नसेल तर मग ते बसून पण घेऊ शकतात. त्यानंतर सगळ्यात पहिला टप्पा येतो तो म्हणजे आपल्या बॉडीविषयी अवेअरनेस, आपल्या शरीर सजगता ज्याला म्हणतो बॉडीकडे लक्ष देणं. ह्या सगळ्या सूचना आपल्याला अतिशय सायलेंटली रिदमिक पद्धतीनं आपले जे पण कोणी मेंटॉर आहेत ते देत राहतात. त्याच्यानंतर अवयव ध्यान म्हणून प्रकार असतो ज्याला ऑर्गन मेडिटेशन म्हणतात. त्यामध्ये डोक्यापासून पायापर्यंत आपल्या शरीरातील प्रत्येक स्नायू, सांधा, पेशी इथंपर्यंत सजगता आणली जाते आणि त्यात शिथिलीकरण जे असतं रिलॅक्सेशन दिलं जातं. कारण शरीर रिलॅक्स झालं की आपोआपच मन पण शांत व्हायला सुरुवात होते. मग शरीर सजगता पूर्ण झाल्यानंतर आवाजांकडे लक्ष द्यायला सांगितलं जातं. पहिल्यांदा एकदम लांबचे आवाज ऐकायचे, मग हळूहळू जवळचे आवाज ऐकायचे. म्हणजे अवेअरनेस काय असतो, आपला जो बाहेर बाहेर असतो तो बाहेरून हळूहळू हळू आपण स्वतःच्या आतमध्ये घेऊन यायचा असतो. त्याच्यानंतर तिसरा टप्पा असतो तो असतो

0: श्वासांचा, ह्याच्यामध्ये स्वतःच्या श्वासांचा स्पर्श, आवाज हे अनुभवायचं असतं. आणि ह्या क्रियेमध्ये स्वतःचे श्वास 20 पासून 1 पर्यंत उलट्या क्रमांकाने मोजायला सांगितले जातात. ह्याच्यातनं माणसाची एकाग्रता वाढायला खूप जास्त मदत होते. हे झाल्यानंतर मग शरीरामध्ये वेगळ्या वेगळ्या जाणीवा उत्पन्न करायला सांगितल्या जातात. म्हणजे राईट आणि लेफ्ट हे जे ब्रेन आहे आपलं, तर त्या दोन्हीलाही अल्टरनेट असं स्टिम्युलेट केलं जातं आणि परत शांत केलं जातं. म्हणजे ह्याच्यामध्ये ब्रेन वर्क सुद्धा घेतलं जातं. त्या वेगवेगळ्या अनुभूती दिल्यानंतर मग एक चिदाकाश धारणा नावाचा प्रकार असतो योगनिद्रेमध्ये. त्याच्यामध्ये आपले डोळे तर आधीच मिटलेले असतात, तर मिटलेल्या डोळ्यांच्या पुढे काही काही दृश्यांची कल्पना करायला सांगितली जाते. आणि हा जो पार्ट असतो हा मेन थेरपीचा असतो. म्हणजे समजा आमच्याकडे बीपीचा पेशंट आलाय, तर आम्ही त्याचं बीपी नॉर्मल करणाऱ्या ज्या ज्या सिस्टीम्स आहेत त्याच्या शरीरातल्या, त्या आम्ही तेव्हा ऍक्टिव्हेट करतो. किंवा प्रेग्नन्सीसाठी आलंय, तर मग तिथं त्यांनी असं इमॅजिन करायचं असतं की मला गर्भधारणा होत आहे, मला जे काही डिझायर्ड माझं बाळ आहे ते मला अशा अशा पद्धतीनं ह्या या तारखेला होत आहे. हे जेव्हा थेरपी म्हणून असते तेव्हा हे आम्ही आधी आमच्या क्लायंटशी बोलून ते ठरवलेलं असतं आणि मग त्या पद्धतीनं आम्ही त्यांना त्या सूचना देतो. आणि काही नसेल तर मी एक अतिशय आनंदी हॅप्पी लाईफ जगत आहे, ऑलरेडी जर मी आनंदी आहे तर अजून मी त्याच्यापेक्षा अपलिफ्ट काय स्वतःला करू शकते, किंवा समाजासाठी मी अजून मी खूप दानधर्म करत आहे, मी लोकांच्या खूप उपयोगी पडत आहे, अशी वेगवेगळी दृश्य. किंवा साधं कधी कधी एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी सैरसपाटा असं सुद्धा ह्याच्यामध्ये दृश्य रंगवली जातात. आणि ह्या संपूर्ण ह्याच्यामध्ये सुरुवातीला 3 वेळेला आणि सगळ्यात शेवटी 3 वेळेला संकल्पाचं वाक्य मनातल्या मनात आम्ही त्या व्यक्तीला बोलायला सांगतो. आणि मग ऍट द एंड परत जेव्हा माघारी येतो तेव्हा मग पुन्हा एकदा आपण ज्या रूम मध्ये झोपलेलो असतो तर आपल्या बॉडीवर सजगता आणि मग आपण हळूहळू हात पाय थोडेसे त्या व्यक्तीला हलवायला सांगतो आणि मग त्याच्यामधून त्यांना पूर्ण सजगतेच्या लेवलला आणतो. ह्या दरम्यान आपण व्यक्तीला थोडस ट्रान्स मध्ये पण घेऊन जात असतो, जसं की सबकॉन्शियस माइंडचं जे लेवल असते तिथं घेऊन जातो आणि परत त्यांना कॉन्शियस लेवलला आपण पुन्हा घेऊन येतो. आणि आमचा अनुभव असा आहे की बरेचदा ह्याच्यामध्ये लोक घोरतात, अगदी एवढे गाढ झोपतात की योग निद्रा घेत असताना 4-5 लोकांचे तरी घोरल्याचे आवाज आम्हाला येतातच ग्रुपमध्ये घेत असतो जेव्हा तेव्हा. तर लोकांना मी म्हणलं ना, ज्यांना रात्रीची विश्रांती झालेली नसते, म्हणजे आम्ही बरेचदा आमची सकाळी पहिली बॅच आमची 6:15 असते, म्हणजे रात्रभर झोपून आलेली लोक असतात आणि तरीही ते 6:30-7:15 परत घोराय लागतात, कारण रात्रीची त्यांची जी विश्रांती आहे ना ही डीप झालेली नसते. आणि ही जी विश्रांती आहे ही इतकी डीप असते की माणूस त्याच्यामध्ये गाढ निद्रेमध्ये पण निघून जातो. आम्हाला कधी कधी त्यांना थोडस हलवून सुद्धा उठवायला लागतं. तर हे टप्पे जर म्हणलात ना तर तुम्ही असे आहे ह्याच्यामध्ये काही काही गोष्टी आपल्याला चेंज मधल्या करता येतात
1: आणि ज्याच्या त्याच्या गरजेनुसार म्हणा किंवा ज्याचे जे काही संकल्प आहेत किंवा जे काही व्याधी आहेत म्हणा त्याच्यानुसार हे आपल्याला टप्पे वेगवेगळे करता
0: येतात. आणि वेळेनुसार पण, आता समजा एखादा अर्धा तासच वेळ आहे तर मग त्या एवढ्या ह्याच्यात बसवायची, 15 मिनिटं आहे, 1 तास आहे, तर मग अकॉर्डिंगली आपण ते वाढवू किंवा कमी जास्त करू शकतो.
1: अरे वा, आता आणखी एक मला प्रश्न, तुम्ही आता जे टप्पे सांगितलात त्यावरनं असं सुचलं की आपण योगासन आणि योग निद्रा हा फरक बघितला मगाशी, पण आता तुम्ही हे टप्पे सांगताना थोडस त्यामध्ये ट्रान्स मध्ये जातो माणूस किंवा हे सांगितलं माइंड रिलॅक्सेशन, तर योग निद्रा आणि ध्यान हा एकच प्रकार आहे का हे वेगळं आहे का?
0: अगेन हे दोन्ही वेगळे प्रकार आहेत. म्हणजे ध्यान म्हटलं तर ध्यानाचे पण परत खूप वेगळे वेगळे प्रकार पडतात, पण योग निद्रा हे निर्देशित ध्यान आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आपले मेंटर किंवा आपले गुरु आपल्याला सूचना देत असतात आणि आपल्याला त्याच्यात स्वतः काहीच करायचं नसतं. आपल्याला जसं एखादी नाव
1: मिळत जातील तसं फक्त आपण करत जाणार.
0: कागदी नाव कशी पाण्याच्या प्रवाहाबरोबर तरंगत जाते पुढे, आपल्याला तितकं स्वतःला ह्याच्यामध्ये ढिलं ढालं सोडून द्यायचं असतं. आपल्या गुरूंवर विश्वास ठेवून जिथं तो प्रवाह जाईल तिथे जायचं असतं. त्यामुळे हे जास्त सुखकारक असतं. ध्यान हे सुद्धा सुखकारकच असतं,
1: बरोबर,
0: पण सुरुवातीला आपल्याला त्याच्यामध्ये ती सहजता येण्यासाठी सुद्धा प्रयत्न करायला लागतो. त्यामुळे ध्यान आणि योग निद्रा ह्याच्यामध्ये नक्कीच फरक
1: आहे. आता योग निद्रेच्या बाबतीतला मी आणखी एक शेवटचा प्रश्न असा विचारते की तुम्ही आता म्हणलात की प्रत्येकाच्या

0: अपेक्षेनुसार गरजेनुसार तो जितकं त्या योगनिद्रेला वेळ देतोय त्या वेळेनुसार आपण ह्याच्यातले टप्पे आणि त्या स्टेप्स सगळं ठरवून घेऊ शकतो आणि त्या पद्धतीनं ते करू शकतो.
1: बरोबर.
0: पुन्हा एकदा मगासाच मुद्दा येईल की हल्लीचं जग हे ताणतणावाचं आहे, स्पर्धात्मक आहे, तर अशा वेळेला विद्यार्थ्यांपासून ते अगदी नोकरदार सगळ्यांपर्यंत योग निद्रेचा आपल्या दिनचर्येत अवलंब करताना कशा पद्धतीनं, कसं सोप्या पद्धतीनं, सहजतेनं कसं करता येईल?
1: हा, तर ह्याच्यामध्ये मी काय सांगू शकेन की योग निद्रेमधले जे मधले घटक आपण बोललो, टप्पे बोललो, की त्याच्यामध्ये शरीर सजगता किंवा रिलॅक्सेशन जे असतं, अवयव ध्यान ज्याला म्हटलं जातं, तर आपला एखाद्या दिवशी संपूर्ण योग निद्रा करता येणं काही शक्य नाहीये. तर आपण त्यातले छोटे छोटे जे पीसेस आहेत ते तरी आपण नक्कीच करू शकतो की झोपण्याच्या आधी, रोज रात्री आपण प्रत्येक जण झोपतोच, तर झोपायच्या आधी मी माझं पूर्ण बॉडी रिलॅक्स करून मग झोपणार, किंवा माझे श्वास मी 50 पासून 1 पर्यंत उलटे म्हणत मग मी झोपणार. म्हणजे त्यात जे वेगळे वेगळे टप्पे आहेत त्यातला एखादा टप्पा जर मला वेळ नसेल किंवा मला खूप जास्त घाई गडबड आहे तर मी अगदी 2 मिनिटाचं, रोज मला 1.5 तासाची योग निद्रा घेणं शक्य नाहीये, तर रोज मी त्यातला 2 मिनिटाचा 5 मिनिटाचा असा टप्पा नक्कीच घेऊ शकते. आणि अजून आपण काय करू शकतो की प्रत्येक वेळेला आपलं मेंटॉर आपल्यापाशी हजर असेलच, रोज अवेलेबल असेलच असं नाहीये, तर मधले जे छोटे छोटे त्याचे टप्पे आहेत, आता त्याच्यामध्ये मी सांगितलं की चिदाकाश धारणा, म्हणजे दोन्ही बंद डोळ्यांच्या समोर बघत राहायचं आणि काही गोष्टी ते तिथं आपण इमॅजिन करायच्या आहेत, फील करायच्या आहेत. तर समजा मी कुठल्या तरी वर्षाचा अभ्यास करते, मी MBBS स्टुडंट आहे किंवा कुठलीही मी विद्यार्थिनी आहे, विद्यार्थी आहे, तर मी फक्त तेवढाच भाग घेऊ शकते की बंद डोळ्यासमोर मी माझं सर्टिफिकेट बघत आहे की जिथे मला माझे डिझायर्ड मार्क मिळालेत, किंवा मी एक सक्सेसफुल प्रोफेसर झाली, जे पण मला जे व्हायचं आहे त्या गोष्टी मी तिथं 5 मिनिटं इमॅजिन करून मी रात्रीचं झोपणे, एवढं तरी आपण करूच शकतो. किंवा श्वसन सजगता, अगदी झोपायच्याच वेळेस असं नाही, दिवसभरात आता मला लक्षात आलं की एखाद्या ठिकाणी मी कामाला गेलीये आणि माझे सहकारी माझ्याशी जरा चुकीचं वागतायत, तर साहजिकच माझा रागाचा पारा वाढणार आहे. मग तिथं जर मी फक्त माझ्या ब्रीदिंगवर फोकस केलं तर मी माझ्या भावना नियंत्रित करायला तिथे सक्सेसफुल होऊ शकते. असे योग निद्रेतले परत छोटे छोटे भाग आपण दिवसभरात कधी पण वापरू शकतो.
0: हा, नक्कीच हे खूप महत्वाचं आहे, कारण एखाद्या वेळी ऑफिसमध्ये जरी एखाद्याला एक स्पेअर टाइम मिळाला 15 मिनिटं अर्ध्या तासाचा, तर त्यामध्ये अशा पद्धतीनं त्या त्या व्यक्तीने ह्या जर छोट्या छोट्या गोष्टी केल्या तर या योगनिद्रेचा फायदा आपल्याला नक्कीच,
1: अगदी आपल्या भावनांवर खूप सुंदर नियंत्रण आपल्याला मिळवता येतं.
0: तेच मी म्हणणार होते की सर्वसामान्यतः आपला हा अभ्यास असेल, म्हणजे मुलांच्या दृष्टीनं विचार करायला गेला तर त्यांचा अभ्यास असेल किंवा शिक्षण घेत असतील तर ते असेल, नोकरी करत असताना जो काही ताण असतो त्यामध्ये योग निद्रेचा फायदा कशा पद्धतीनं होऊ शकतो, काय सांगाल एक शेवट?
1: हो, मी हे नोकरी करत असताना कसा फायदा होईल हे सांगेन, पण मला अजून एक छान मुद्दा आत्ता जस्ट बोलताना आठवला की ही योग निद्रा जेव्हा स्वामीजींनी तयार केली तेव्हा त्यांनी एक त्यांच्या आश्रमामध्ये एक मुलगा होता जो अत्यंत व्रात्य होता, अत्यंत दंगेखोर होता, आणि त्याच्याकडनं गीतेचा अध्याय गुरुजींना पाठ करून घ्यायचा होता आणि तो अजिबात अध्ययनाला बसतच नव्हता, पाठ करायला बसतच नव्हता. मग त्यांनी काय केलं की रोज रात्री तो झोपला की ते त्याच्या जवळ बसायचे आणि गीतेचा 12वा अध्याय ते त्याच्या कानापाशी म्हणायचे, मोठमोठ्यानं म्हणायचे. आणि असं 1.5-2 महिना केल्यानंतर जेव्हा त्याला प्रत्यक्षात परत उभं केलं आणि त्याला जेव्हा 2-3 तो त्याच्याकडनं जागेपणे पाठ करून घेतला आणि जेव्हा त्याला म्हणायला लावलं तेव्हा त्यानं तो घडाघड घडाघड म्हटला.
0: अरे
1: वा. तर हा म्हणजे आपल्या घरातल्या ज्या पण कोणी गृहिणी आहेत किंवा जे पालक आहेत, फक्त गृहिणींच असं नाही, पालक हा प्रयोग नक्कीच त्यांच्या मुलांवर करून बघू शकतात की आपलं मूल झोपलंय, समजा वांडय किंवा पाडे, साधं उदाहरण की आपण पाडे पाठ करून घ्यायचे, तर रोज रात्री मूल आपलं गाढ झोपलेलं असताना त्याच्या जवळ बसून हळू आवाजामध्ये प्रयोग म्हणून 5-10 जो काही पाढा आपल्याला करून घ्यायचा आहे तो प्रयोग म्हणून पहिल्यांदा 1 महिनाभर करून बघावा, नक्कीच त्याच्या पाठांतरामध्ये फरक पडतो. आणि ह्याच्या मागे सायन्स आहे व्यवस्थित. आपण जरी कॉन्शियस माइंड आपलं झोपलं असलं तरी आपलं सबकॉन्शियस माइंड जागा असतं. बघा आपण पण कधी जेव्हा घरात सगळे असताना आपली झोप आणि घरात कोणीच नाही, आपण एकटाय, तेव्हा आपल्याला बारीक खुट्ट आवाजाला सुद्धा जाग येते.

0: कारण काय असतं, आपलं सबकॉन्शियस माइंड तेव्हा जास्त अलर्ट असतं, जाग असतं, आणि ते आपल्याला उठवतं की आवाज येतोय उठ. सेम पद्धतीने जेव्हा व्यक्ती लहान मुल कोणी झोपलेलं असतं तेव्हा त्याचं सबकॉन्शियस माइंड जाग असतं आणि ते ग्रहणशील असतं. योग निद्रेमध्ये हेच तत्व वापरलं जातं. मग त्या ग्रहणशील मनाला आपण ज्या गोष्टी त्याच्या आतमध्ये पेरू, बी सारखं जे पण त्याच्या आतमध्ये आपण पेरतो ते उगवून बाहेर येतं. हे तत्व त्याच्यात वापरलेलं आहे. त्यामुळे आपल्या झोपलेल्या मुलाला किंवा आपला समजा व्यसनाधीन नवरा आहे, भाऊ आहे, घरात कोणालाही आहे, आणि ते जर कमी करायचं त्याच्या उशाशी बसून तो गाढ झोपलेला असताना आपल्याला हव्या त्या गोष्टी आपण तिथं जर बोलल्या तर त्यांच्या अंतर्मनात त्या जातात आणि मग त्या आपल्याला हव्या त्या पद्धतीने बाहेर नंतर येतात.
1: म्हणजे हा एक फायदा,
0: हा खूप मोठा फायदा आहे
1: खरं तर.
0: आणि योग निद्रेवरचं त्यांनी जे स्वामीजींनी लिहिलेलं पुस्तक आहे त्याच्यात त्यांनी ही सगळं दिलेलं आहे. त्यांनी अगदी माणसांवरच नाही तर त्यांनी त्यांच्या आश्रमातल्या एका कुत्र्यावर सुद्धा प्रयोग केलेला आहे. म्हणजे फक्त मानवी बिहेवियर नाही तर त्यांनी प्राण्यांचं बिहेवियर सुद्धा ह्याच्यातून बदलवलेलं आहे.
1: नक्कीच.
0: आणि तुम्ही विचारलं ते की नोकरदार स्त्री पुरुषांनी कसा वापर करू शकतो,
1: फायदे काय होतील.
0: हा, त्यांना फायदे म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय आहे, प्रत्येकाला जे वर्क प्रेशर आहे बरोबर, आपली गुणवत्ता कधी सुधारते जेव्हा आपण प्रेशर नीट हँडल करू शकतो तेव्हा. असं कधीच होणार नाहीये की आपल्याला प्रेशर असणारच नाहीये. आयुष्य जगताना ताण येणारच आहे. ताण हा अत्यंत न टाळता येण्यासारखा भाग आहे. पण योग निद्रेचा जर आपल्याला सराव असेल तर आपल्याला सजगतेचा सराव असतो, अवेअरनेस आपला खूपच वाढतो आणि त्याच्यातून आपण रिॲक्ट होण्याच्याऐवजी आपण रिस्पॉन्ड करतो.
1: अगदी.
0: की समोरची व्यक्ती आता भडकली आहे, मग भडकल्याला रिॲक्शन भडकूनच द्यायची नाही हे आपल्याला लगेच कळतं. कुठं शांत बसायचंय, कुठं आपल्याला ठामपणे आपला मुद्दा मांडायचा आहे आणि समोरच्या भावना ओळखून कसं वागायचं आहे हे आपल्याला ह्यातून नक्कीच चांगल्या पद्धतीने शिकता येतं.
1: नक्कीच. खूप छान प्राजक्ता मॅडम तुम्ही आज इथं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात. योग निद्रा म्हणजे काय आणि ते कशा पद्धतीनं केलं जातं, काय त्याचे फायदे कसे, हे अतिशय छान सविस्तर अशी माहिती आम्हाला दिलीत, त्याबद्दल मी श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं तुमचे आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद. तुम्ही पण मला इथं बोलवून काहीतरी समाजामध्ये बदल घडवण्यासाठी एक छोटीशी संधी मला तुम्ही उपलब्ध करून दिलीत यासाठी मी पण तुमचे खूप आभारी आहे.
2: श्रोतेहो मैत्रिणींनो, आत्ताच आपण योग निद्रेचं महत्व याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत ऐकलीत. सख्यांनो, आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्य सुदृढ ठेवणं, मानसिक शांतता, सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवणं ही खूप गरजेची गोष्ट झालेली आहे आणि त्यासाठी योगाभ्यासाचा आपल्या जीवनशैलीत समावेश करणं हे खूप महत्वाचं आहे. या जागतिक योग दिनाच्या निमित्त दरवर्षी एक थीमही ठरवली जाते आणि त्यानुसार सजगता वाढावी यासाठी प्रयत्न केले जातात. तर त्यानुसारच या वर्षीची थीम आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. आपण आत्ताच योग निद्रेचं महत्व जाणून घेतलं तर अशा या सहज सोप्या पद्धतीनं करता येणाऱ्या क्रिया आपण जर शिकून घेतल्या, त्या नियमित सरावात ठेवल्या तर आपलं आरोग्य कायमच उत्तम राहायला मदत होणार आहे. त्याही पेक्षा मला असं म्हणायचंय की आपल्या जीवनातला वृद्धत्वाचा टप्पा जर निरोगी ठेवायचा असेल तर त्याचं बीज म्हणजेच योगाभ्यासाला आत्तापासूनच सुरुवात करणं हे गरजेचं आहे. कारण आपल्या शरीररूपी बीजाला उत्तम सकस अन्न, आचार विचार, व्यायाम याचं जर आपण योग्य वेळीच म्हणजे आत्ताच खतपाणी केलं तर पुढं जाऊन ज्येष्ठत्वाच्या टप्प्यावर ते नक्कीच निरोगी राहणार आहे. बरोबर ना?

श्रोतेहो मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. मैत्रिणींनो, 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून जसा साजरा केला जातो, त्याच पद्धतीनं जागतिक संगीत दिवस म्हणूनही आजचा दिवस वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा होत असतो. पुन्हा एकदा या दिवसाचं महत्व आपल्याला हेच सांगता येईल की निरोगी शरीर आणि मन यासाठी योगाभ्यास जितका महत्वाचा आहे, तितकंच संगीताचं महत्वही आहे. आपल्या जीवनाच्या विविध टप्प्यांवर आपण वेगवेगळ्या पद्धतीनं या संगीताचा आजवर अनुभव घेतलाच आहे. गाण्याचा स्वर, ताल, लय यांची सुंदर सांगड आपलं मन आनंदी करतेच, त्याचसोबत समाधान आणि नवचैतन्यही देत असते. जीवनातला आनंद असो किंवा दुःख, त्या त्यावेळी हे संगीत आपल्या भावविश्वाला साथ देत असतं. तर याच विषयी, म्हणजेच जीवनात संगीताचं महत्व, याविषयी रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत आता

0: ऐकूया. वाचक स्वर आहे सीमा मकोटे यांचा.
1: प्राणी मात्र उपजतच संगीताकडे आकृष्ट झालेला आहे. मनुष्य आनंदात असल्यावर स्वतःशी गुणगुणतो. पशुपक्षी दुःख भय आनंद व्यक्त करत असताना त्यांचा किलबिलाट मधुर वाटतो. म्हणूनच कोकिळ पंचम स्वरात गाते असं म्हणतात. विषारी सर्प संगीताच्या नादाने आकृष्ट होतात आणि डोलू लागतात. एवढंच काय, विशिष्ट संगीत ऐकल्यानंतर वेलींची वाट लवकर होते. गाई म्हशी लवकर भरपूर दूध देतात असं प्रयोगानं सिद्ध झालंय. मानवी जीवनात संगीताला निःसंशय स्थानाने महत्व प्राप्त झालंय. संगीत माणसाच्या आयुष्याशी अगदी दैनंदिन कार्यक्रमातही निगडीत झालं आहे. मनुष्य लयीत चालतो, आवाज कमी जास्त करून बोलतो. ध्वनी आणि लय हे संगीताचे मूलभूत

मानवी जीवनात संगीताला निःसंशय स्थानाने महत्व प्राप्त झालंय. संगीत माणसाच्या आयुष्याशी अगदी दैनंदिन कार्यक्रमातही निगडीत झालं आहे. मनुष्य लयीत चालतो, आवाज कमी जास्त करून बोलतो. ध्वनी आणि लय हे संगीताचे मूलभूत घटक त्याच्या आयुष्याशी एकरूप झाले आहेत. सुख आणि दुःख या दोन्ही प्रसंगी संगीत ऐकून तो स्वतःची करमणूक करून घेईल, त्याचप्रमाणे दुसऱ्याला संगीत ऐकून आनंदित करील. दुःखाच्या प्रसंगी संगीत श्रवण करून आपलं दुःख विसरेल. रडणारी मुलं आईच्या अंगाई गीतानं किंवा खुळखुळ्याच्या मधुर नादानं शांत होतात. सांघिक कामे, कवायत सैनिकांचे आगेकूच आदी शारीरिक कष्टांच्या कामी कामाचा शीण न भासू देण्यासाठी संगीताचा उपयोग करतात. संगीताच्या नादात कामगार ओझी वाहून नेतात. सैनिक मैलच्या मैल रपेट करतात. बँडच्या नादात चुल्यावरची कामं सफाईदारपणे होतात. लांबवर प्रवास करणाऱ्या गाडीच्या बैलांच्या गळ्यात घंटा बांधलेल्या असतात, त्या प्रवासाचा शेण वाटू नये म्हणूनच. सभा संमेलनात श्रोतूवर्ग शांत करण्यासाठी ईशस्तवन स्वागत गीतांचा उपयोग केला जातो. संगीताच्या अभ्यासाने फुफ्फुसांना भरपूर व्यायाम मिळतो. संगीताचा सराव हा एक प्रकारचा प्राणायामच आहे. संगीत कलाकार ही समाजातील आवडती व्यक्ती आहे. समाजात तिचं विशिष्ट असं स्थान आहे. संगीतावरून प्रत्येक देशाच्या संस्कृतीचं मोजमाप होतं. संगीतामुळे मानवी मनं एकत्र येऊ शकतात. म्हणूनच देशोदेशीच्या प्रतिनिधी मंडळात संगीतकारांचा समावेश प्रामुख्याने केलेला असतो. इतर व्यवसायाप्रमाणे संगीत हा स्वतंत्र व्यवसाय आहे. जीवनात ऐहिक बाबतीत संगीत मानवाला उपयोगी पडतं, तसंच पारमार्थिक बाबतीतही संगीत उपयोगी पडतं. मदभक्त यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारदा असं भगवत वचनच आहे. तुकाराम, ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, सूरदास, मीराबाई, कबीर इत्यादी साधू संतांनी ऋषीमुनींनी सामगायन केल्याचा उल्लेख सामवेदात आहे. त्यांनी अभंग भजनं गाऊन परमेश्वर प्राप्ती करवून घेतली. अशा प्रकारे मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक जीवनात मानवाला संगीत सहाय्यकारी बनून राहिलं आहे. संगीताची उत्पत्ती स्वर्गातूनच झाली आहे. इंद्रसभेत नारद तुंबर गायन करत असल्याचा आणि सरस्वती वीणावादन करत असल्याचा आणि ब्रह्मदेवाने तालवाद्याचा उपयोग केल्याचा उल्लेख आहे. गणराजा आणि अप्सरा नृत्य करतात. गायन, वादन आणि नृत्य यांनी संगीत तयार झालं. हे स्वर्गीय संगीत पृथ्वीवर आलं खरं, पण मोगल साम्राज्यात हिंदुस्थानी संगीतात फारशी आणि उर्दू संगीताचा समावेश झाला. उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय संगीताचा स्वतंत्ररित्या विकास होऊ लागला. उपशास्त्रीय गझला, ठुमरी हे प्रकार लोकांना आवडू लागले. लोचन कविकृत राग तरंगिणीत रागांचं विभाजन 12 थाटात केलंय. वर्तमान थाटाच्या वर्गीकरणाची कल्पना यात मिळते. कल्लीनाथ हे प्रसिद्ध गायक, त्यांनी रागरागिणीचं विस्तृत वर्णन केलंय. भक्ती सांप्रदायाचा उदय याच काळात झाला. अकबर कालखंड हा संगीताच्या उन्नतीचा सुवर्ण काळ. अकबर संगीतप्रेमी होता. संगीताला या काळात राजाश्रय होता. त्याच्या दरबारी 36 संगीततज्ज्ञ होते. तुळशीदास, कबीर, सूरदास, मीराबाई, पुंडलिक विठ्ठल हे प्रसिद्ध संत याच काळातील. पुंडलिक विठ्ठलाने रागमाला, रागमंजिरी, सदराग चंद्रोदय आणि नर्तन निर्णय हे ग्रंथ लिहिले. जहांगीर कालखंडात सोमनाथांनी राग विभोदाची रचना केली. पंडित दामोदर मिश्र यांनी संगीत दर्पण ग्रंथ लिहिला. शहाजहान कालखंडात अहोबलांनी संगीत पारिजातची रचना केली. हृदय नारायण देव यांनी हृदय कौतुक आणि हृदय प्रकाश हे ग्रंथ याच काळात लिहिले. औरंगजेब हा संगीताचा कट्टर शत्रू, तरीही व्यंकट मरवीने चतुर्दंडी प्रकाशिका हा ग्रंथ लिहिला. यात रागाचं वर्गीकरण 72 थाटात केलं आहे. पुढे पंडित भातखंडे यांनी ते सोपं पडावं म्हणून त्याचं 10 थाटात वर्गीकरण केलं.

0: व्यंकट मरवींच्या काळात भावभट्टांनी अनुपसंगीत रत्नाकर, अनुपविलास आणि अनुपांकुश हे तीन ग्रंथ लिहिले. श्रुती, स्वर, ग्राम, मूर्छना इत्यादी विवेचन यामध्ये आहे. याचवेळी महम्मद शाह रंगिले हा संगीततज्ज्ञ होऊन गेला. सदारंग आणि अदारंग यांनी ख्यालाचा प्रारंभ केला आणि शोर मियाने टप्पा गायनाची निर्मिती केली. पुढे मोगल साम्राज्य कमी होऊन इंग्रजांचं साम्राज्य स्थापन झालं, पण त्या काळातही संगीताचा प्रसार जोरात चालू होता. श्री निवासकृत रागतत्व विबोध हा ग्रंथ या काळात लिहिला. त्यामध्ये त्रिवट, गझल, तराना इत्यादीचा प्रसार झाला. वर्तमान युगात 18व्या आणि 19व्या शतकात पूर्वखंड आणि आस्था गायत असं कालखंडाचं विभाजन झालं. इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज यांचं भारतात सत्ता स्थापनासाठी आपापसात युद्ध चालू होतं. युद्धात भारत इंग्रजांच्या ताब्यात गेला आणि संगीताचं खूप नुकसान झालं. संस्थाने खालसा झाली, तशी संगीताची देवाणघेवाण समाप्त झाली. मग उदरनिर्वाहासाठी संगीताचा उपयोग होऊ लागला. राजेस काय, पण समाजही संगीताकडे पाहिण्याचा झाला. याही काळात जयपूरचे राजे प्रताप सोहमदेव यांनी संगीतसार पाटण्याच्या महम्मद राजाने नगमाते आशिकी उर्दू कृष्णानंद व्यास यांनी संगीत कल्पद्रुम हे ग्रंथ लिहिले. त्यानंतर संगीताचा पुनरुद्धार करणारे दोन हिरे जन्माला आले, पंडित वी दी पलुस्कर आणि पंडित वी ना भातखंडे. या दोघांनी मिळून देशभरातील प्राचीन आणि पारंपरिक रागातील चिजांचा संग्रह केला आणि तो स्वरलिपिबद्ध केला. त्यांनी 50 पुस्तकं प्रसिद्ध करून गरीब खोतकरू विद्यार्थ्यांना जेवण आणि कपड्यासह विद्या शिकवून संगीताच्या पुनरुद्धारासाठी खूप प्रयत्न केले. त्यामुळं संगीताकडे लोकांचं लक्ष वेधू लागलं. विद्यार्थी आणि संगीत विद्यालये निर्माण झाली. शाळा कॉलेजमधून संगीताचं शिक्षण देण्यासाठी संगीत शिक्षक नेमून दिले जाऊ लागले. रेडिओ आणि टेलिव्हिजनचं आगमन झालं. कलाकारांना वाव मिळू लागला. मोठमोठ्या कलाकारांचे संगीत समारंभ जलसे होऊ लागले. 1952 दिल्लीच्या सांस्कृतिक संगीत अकॅडमीची स्थापना झाली. प्रत्येक वर्षी निष्णात कलाकाराचा सन्मान होऊ लागला. संगीताचं महत्त्व लोकांना पटू लागलं आणि संगीत सामान्य लोकांपर्यंत पोचू शकलं. गांधर्व महाविद्यालयाची स्थापना झाली आणि विद्यार्थी पदवीधर होऊ लागले. कलेचं स्थान राष्ट्रजीवनात अतिशय महत्त्वाचं आहे. राष्ट्राची श्रेष्ठता त्यातील संपत्तीवरून किंवा भौतिक सामर्थ्यावरून न ठरता नागरिकांच्या सुसंस्कृततेवरून आणि कला, तत्वज्ञान, विद्या यातील पारंगततेवरून ठरत असते. आस्था गायत संगीत परंपरा चालू आहे. गुरुने दिलेला संगीताचा संजीवन मंत्र आजच्या जीवन जंजाळातून गुरफटत असलेल्या माणसांना सांगावा. अल्पकाळ का होईना, अनंत यातनांचा विसर पडण्याचं सामर्थ्य कोठे असेल तर ते संगीतात.
1: श्रोतेहो मैत्रिणींनो, आत्ताच आपण जीवनात संगीताचं महत्त्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत ऐकलत. वाचक स्वर होता सीमा मकोटे यांचा.

मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात निरोप घेण्याआधी मी इतकंच सांगेन की उत्तम निरोगी आयुष्य जर आपल्याला जगायचं असेल तर नियमित योगाभ्यासयुक्त जीवनशैली अंगीकारणं आणि त्याचसोबत मन प्रसन्न करणारं संगीतही ऐकत राहणं, त्याची अनुभूती घेत राहणं हे गरजेचं. तर श्रोते हो, मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सादर करते प्रवीण चिपळूणकर यांच्यासह मी अमृता खानोलकर आता आपला इथेच निरोप घेतेय. नमस्कार.

0: वनिता मंडळ कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी 6:30 मिनिटांनी ऐकायला विसरू नका.
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम

0: महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आणि 16 FDC औषधांच्या उत्पादन विक्री आणि वितरणावर बंदी. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज भारतासह जगभरात साजरा होत आहे. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे. कोलकाता इथल्या रेड रोज इथं योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले. याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: कोलकाता इथं योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले. प्रधानमंत्र्यांसोबत हजारो नागरिकांनी आज सकाळी योगासनं केली. 21 जून हा दिवस पृथ्वीच्या काही भागात सर्वात मोठा दिवस असतो. योग दिनामुळे या दिवशी सर्वात मोठा उत्सवही साजरा होत आहे असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं ते म्हणाले. योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा. योग सर्वांना जोडण्याचं काम करतो असं म्हणत प्रधानमंत्र्यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
2: भारत में हिमालय से लेकर हिंद महासागर तक, पूर्वोत्तर और पूरब में बंगाल से लेकर पश्चिम में सौराष्ट्र तक, पूरा देश योग की ऊर्जा से, चैतन्य से भरा हुआ नजर आ रहा है. पूरा विश्व एक दूसरे से जुड़ा हुआ नजर आ रहा है और यही तो योग की ताकत है. योग सबको जोड़ता. मैं इस अवसर पर पूरे विश्व को, संपूर्ण मानव समुदाय को अंतरराष्ट्रीय योग दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता.
1: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. इथल्या गॅरिसन मैदानावर हा कार्यक्रम झाला. योग ही शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीची साधन आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलं. प्रत्येकाला लहान वयातच योग साधनेची ओळख करून देणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले. नवी दिल्लीत संसद भवन परिसरात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात लोकसभा सभापती ओम बिर्ला सहभागी झाले होते. परराष्ट्र व्यवहार मंत्री S. जयशंकर नेहरू पार्क इथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. यात भारतातल्या नॉर्वेच्या राजदूत मे एलिन स्टीनर याही सहभागी झाल्या होत्या. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह मेघालयमध्ये शिलाँग इथं आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. त्यांच्यासोबत मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा हेही सहभागी झाले होते. योग हा भारताच्या ज्ञानाच्या परंपरेचं प्रतीक असून संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा पाया योगामुळे घातला गेला आहे असं संरक्षण मंत्री समाज माध्यमातल्या संदेशाद्वारे म्हणाले. तर योग हा केवळ व्यायामाचा प्रकार नाही तर जीवनात समतोल साधण्याचा आणि सकारात्मकता जोपासण्याचा हा

0: आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. सौदी अरेबियात रियाद इथं काल आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा झाला. भारतीय दूतावास आणि सौदी योग समितीनं संयुक्तपणे हा कार्यक्रम आयोजित केला होता. मुंबई इथं लोकभवनात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी सहभाग घेतला. लोकभवनात यंदाच्या योग दिनाचं आयोजन भारतीय तटरक्षक दलानं केलं आहे. तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसंच लोकभवनातले अधिकारी यात सहभागी झाले. राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी योग साधनेचा प्रचार प्रसार करावा तसंच उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत जुहू बीचवर फूड कोर्ट जवळ आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. नियमित योग करून जीवनशैली विषयक आजारांना दूर ठेवायला हवं असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, खासदार रवींद्र वायकर सहभागी झाले होते.
1: भारतानं जहाज बांधणी क्षेत्रातलं नव्या दृष्टीनं आपली वाटचाल सुरू केल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज कोलकाता इथं 3 जहाजांना नौदलाच्या सेवेत सामावून घेण्यात आलं. INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्रेय अशी या जहाजांची नावं असून त्यांचं डिझाईन नौदलाच्या युद्धनौका डिझाईन ब्युरोनं केलं असून बांधणी गार्डन रिच शिप बिल्डर्स आणि इंजिनियर्स या कंपनीनं केली आहे. यांचा वापर युद्ध, गस्ती आणि पाणबुडी विरोधक म्हणून केला जाणार आहे. यातल्या INS दुनागिरी या युद्धनौकेवर ब्रह्मोस क्षेपणास्त्र तैनात करण्यात आलं आहे. INS संशोधक या जहाजाचा वापर विविध शोध कार्यासाठी केला जाणार आहे. INS अग्रेय ही पाणबुडी हल्ल्यांपासून बचाव करणाऱ्या यंत्रणेनं सुसज्ज अशी युद्धनौका आहे. 2014 असलेल्या देशाच्या संरक्षण उत्पादनात मोठी वाढ झाली असल्याचं सांगताना प्रधानमंत्री म्हणाले,
2: 2014 तक देश का कुल डिफेंस प्रोडक्शन 40,000 करोड़ रुपए के आसपास था. आज यह बढ़कर लगभग 1,80,000 करोड़ रुपए तक पहुंच गया है. और साथियों, एक तरफ देश में रक्षा उत्पादन तेजी से बढ़ा है, दूसरी तरफ हमारा डिफेंस एक्सपोर्ट अभूतपूर्व गति से बढ़ रहा है.
1: ही 3 जहाजं नौदलाच्या ताफ्यात आल्यामुळे भारताच्या सागरी युद्ध क्षमतेत वाढ झाली असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट फेरपरीक्षा 2026 आज देशातल्या 551 शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर सुरू आहे. परीक्षा गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा NTN प्रशासनाबरोबर समन्वयानं व्यापक उपाययोजना केल्या आहेत. सकाळी 11 परीक्षार्थींनी आपल्या केंद्रावर हजर राहावं असं NTA सांगितलं होतं. अनेक ठिकाणी राज्य शासनातर्फे परीक्षार्थींना केंद्रावर जाण्यासाठी विनामूल्य वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबईत बेस्ट उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांनी संप केला असल्यानं राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच ST साठ गाड्या शहरातल्या 63 केंद्रांसाठी तैनात करण्यात आल्या आहेत. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना मदत आणि मार्गदर्शनासाठी तसंच सुरक्षिततेच्या दृष्टीनं आवश्यक कर्मचारी वर्ग तैनात करण्यात आला आहे. पिण्याचं पाणी, प्रथमोपचार इत्यादी सुविधाही देशभरात देण्यात आल्या आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सर्व नीट परीक्षार्थींना शुभेच्छा दिल्या आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होत आहे. आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनीता पवार यांनी दोन्ही सभागृहांचे गटनेते तसंच ज्येष्ठ सदस्यांना सह्याद्री अतिथीगृहात चहापान तसंच चर्चेसाठी निमंत्रित केलं आहे. FDC म्हणजेच निश्चित मात्रांचं मिश्रण असलेल्या 16 औषधांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. या औषधांच्या वापरामुळे उपचारात्मकदृष्ट्या विशेष लाभ होत नसल्याचं तसंच त्यांचा सतत वापर केल्यानं होणारे संभाव्य धोके लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या औषधांचं पुनरावलोकन केल्यानंतर घेण्यात आलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी देशभरात तात्काळ केली जात आहे. बंदी घालण्यात आलेल्या औषधांमध्ये त्वचारोगावरची औषधं, वेदनाशामक आणि आकुंचनरोधक औषधं तसंच प्रतिजैविके आधारित औषधांचा समावेश आहे. सार्वजनिक आरोग्याचं संरक्षण करणं, योग्य वेळीच औषधांच्या वापराला प्रोत्साहन देणं तसंच केवळ प्रभावी आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली औषधंच नागरिकांना

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटेल प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिनानिमित्त विविध कार्यक्रम. नीट फेरपरीक्षा 2026 कडक बंदोबस्तात आणि सुव्यवस्थेत प्रारंभ. एप्रिल ते 14 जून या कालावधीत देशाची निर्यात 15% वाढ. आणि राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज भारतासह जगभरात साजरा होत आहे. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे. कोलकाता इथल्या रेड रोड इथं योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले. प्रधानमंत्र्यांनी योगशिक्षक बनून सोबतच्या हजारो नागरिकांना मार्गदर्शन केलं. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं ते म्हणाले. योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा. योग सर्वांना जोडण्याचं काम करतो असं म्हणत प्रधानमंत्र्यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
1: भारत में हिमालय से लेकर हिंद महासागर तक पूर्वोत्तर और पूरब में बंगाल से लेकर पश्चिम में सौराष्ट्र तक पूरा देश योग की ऊर्जा से चैतन्य से भरा हुआ नजर आ रहा है. पूरा विश्व एक दूसरे से जुड़ा हुआ नजर आ रहा है और यही तो योग की ताकत है. योग सबको जोड़ता है. मैं इस अवसर पर पूरे विश्व को संपूर्ण मानव समुदाय को अंतर्राष्ट्रीय योग दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं.
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं गॅरिसन मैदानावर आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. योग ही शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीची साधना आहे असं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी योग दिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. नवी दिल्लीत संसद भवन परिसरात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात लोकसभा सभापती ओम बिर्ला सहभागी झाले होते. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर नेहरू पार्क इथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. यात भारतातल्या नॉर्वेच्या राजदूत मे एलिन्स्टिनर याही सहभागी झाल्या होत्या. मुंबई आणि उपनगरात योग दिनानिमित्त अनेक कार्यक्रम झाले. त्यात विविध केंद्रीय मंत्र्यांनीही हजेरी लावली. ऐकूया एक वृत्तांत.
2: मुंबई इथं लोकभवनात भारतीय तटरक्षक दलानं आयोजित केलेल्या योग दिनाच्या कार्यक्रमात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी सहभाग घेतला. तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसंच लोकभवनातले अधिकारी यात सहभागी झाले. राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी योग साधनेचा प्रचार प्रसार करावा तसंच उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुहू चौपाटीवर झालेल्या योग दिन कार्यक्रमात सहभागी झाले होते. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी बोरिवली इथं आयोजित योग सत्रात सहभाग घेतला. वरळी डोम मधल्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम इथल्या कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल तसंच राज्याचे कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा सहभागी झाले होते. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात योगाभ्यास केला. केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रियदर्शनी पार्क इथल्या कार्यक्रमात योग साधना केली. याशिवाय आयआयटी बॉम्बे एनटीपीसीच्या पश्चिम विभाग मुख्यालयानं देखील योग दिन उत्साहात साजरा केला.
0: राज्यात ठिकठिकाणी आज योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्तानं आयोजित अनेक नाविन्यपूर्ण कार्यक्रमात मान्यवरांसह सर्व वयोगटातल्या नागरिकांनी सहभाग घेतला. सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवाजी क्रीडांगण आणि मालू हायस्कूलच्या मैदानावर योग प्रात्यक्षिक सादर करण्यात आली. लातूर शहरात आंबेडकर पार्क इथं विशेष योगाभ्यास कार्यक्रम झाला. नंदुरबार जिल्ह्यातही अनेक ठिकाणी योगाभ्यास कार्यक्रम झाला. नागपूरमध्ये यशवंत

स्टेडियमवर सामूहिक योगाभ्यास कार्यक्रम झाला. सोलापूर शहरात आगळ्या वेगळ्या पद्धतीनं योग दिन साजरा झाला. या कार्यक्रमात नृत्य निरंजन संस्थेनं योग आधारित नृत्य सादर करत योग हा नृत्य आविष्कारातूनही करता येतो असा संदेश दिला. यवतमाळमध्ये योग दिनानिमित्त शंकर डहाके या योगपटूंनी विहिरीतल्या पाण्यात योगासनं केली. 10 वर्षांपासून ते नदीत किंवा विहिरीत योगासनं करतात आणि मुलांनाही प्रशिक्षण देतात. रत्नागिरीत योग दिन उत्साहात साजरा झाला. जालना इथं जिल्हा क्रीडा संकुलात आज योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण बंदर जेटी इथं योग दिनानिमित्त योग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट फेरपरीक्षा 2026 आज देशातल्या 551 शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर सुरू आहे. परीक्षा गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा एनटीएनं प्रशासनाबरोबर समन्वयानं व्यापक उपाययोजना केल्या आहेत. अनेक ठिकाणी राज्य शासनातर्फे परीक्षार्थींना केंद्रावर जाण्यासाठी विनामूल्य वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या मदत आणि मार्गदर्शनासाठी तसंच सुरक्षिततेच्या दृष्टीनं आवश्यक कर्मचारी वर्ग तैनात करण्यात आला आहे. पिण्याचं पाणी, प्रथमोपचार इत्यादी सुविधाही देशभरात देण्यात आल्या आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सर्व नीट परीक्षार्थींना शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबईत बेस्ट उपक्रमातल्या कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या संपाचा आज तिसरा दिवस आहे. राज्य सरकारनं आवश्यक सेवा कायदा लागू करूनही तसंच संप करू नये असा औद्योगिक न्यायाधिकरणाचा आदेश असूनही कर्मचारी संघटनांनी संपाचं हत्यार उगारलं आहे. कायम आणि तात्पुरत्या तत्वावरचे कर्मचारी संपात सहभागी झाले असून दररोज धावणाऱ्या 2766 बसगाड्यांच्या जागी संपाच्या पहिल्या दिवशी फक्त 48 गाड्या धावल्या. काही ठिकाणी बस गाड्यांवर दगडफेकीचे प्रकार झाले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची संपकरी संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर गेल्या शुक्रवारी चर्चा झाली, मात्र त्यात काहीही तोडगा निघाला नाही. शनिवारी अवघ्या 4 बसगाड्या रस्त्यावर होत्या. बेस्टचा अर्थसंकल्प महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा, 7वा वेतन आयोग लागू करावा, कंत्राटी कामगार पद्धत रद्द करावी इत्यादी मागण्यांसाठी बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीनं हा संप पुकारला आहे. यंदाच्या एप्रिल ते 14 जून या कालावधीत देशाची निर्यात 15% वाढल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं. गोयल यांनी आज मुंबई इथं सनदी लेखापालांशी संवाद साधला, त्यानंतर ते बोलत होते. अमेरिकेनं भारतावर 50% आयात शुल्क लावल्यानंतरही भारताच्या निर्यातीत 2025-26 या आर्थिक वर्षात वाढ झाली. एप्रिल ते 14 जूनपर्यंत 15% वाढ झाली असं गोयल म्हणाले. मे महिन्यात भारताची निर्यात 6 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचून 45 अब्ज डॉलर इतकी झाली होती असंही त्यांनी सांगितलं. देशाच्या आयात निर्यातीची विस्तृत आकडेवारी 15 जुलैला वाणिज्य मंत्रालय जाहीर करणार आहे. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होत आहे. आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दोन्ही सभागृहांचे गटनेते तसंच ज्येष्ठ सदस्यांना सह्याद्री अतिथीगृहात चहापान तसंच चर्चेसाठी निमंत्रित केलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बंडखोर खासदारांपैकी 2 खासदार पक्षाच्या संपर्कात असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या खासदारांना त्यांच्या मतदारसंघातल्या जनतेच्या रोषाची भीती वाटत आहे. जर खासदारांना त्यांची चूक मान्य असेल तर त्यांच्याशी चर्चा होऊ शकते असंही राऊत म्हणाले. संजय दीना पाटील, संजय देशमुख, संजय जाधव, भाऊसाहेब वाकचौरे, नागेश पाटील आष्टीकर आणि ओमप्रकाश राजे निंबाळकर हे खासदार 17 जून रोजी दिल्लीत झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहिल्यानं पक्षांतर्गत बंडाळीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. दरम्यान ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी मतदारसंघातल्या निकटवर्तीयांशी चर्चा केल्यानंतरच आपल्या राजकीय वाटचालीबाबत निर्णय जाहीर करणार असल्याचं सांगितलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दमदार प्रवेश केल्यानंतर लगेचच पाठ फिरवलेल्या मान्सूनच्या पावसानं आज अनेक दिवसांनी हजेरी लावली. सकाळी कडक ऊन होतं, मात्र 11 वाजल्यानंतर ढगाळ वातावरण तयार झालं आणि काही भागांमध्ये पावसाच्या काही सरी कोसळल्या, त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांनाच थोडा दिलासा मिळाला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिनानिमित्त विविध कार्यक्रम. नीट फेर परीक्षा 2026 ला

कडक बंदोबस्तात आणि सुव्यवस्थेत प्रारंभ. एप्रिल ते 14 जून या कालावधीत देशाच्या निर्यातीत 15% वाढ. आणि राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: ये है।
1: नमस्कार, मी राजेश शिरभा, ते ऐकूयात काही ठळक घडामोडी। 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज भारतासह जगभरात साजरा होत आहे। निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे। कोलकाता इथल्या रेड रोड इथं योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले। प्रधानमंत्र्यांनी योग शिक्षक बनून सोबतच्या हजारो नागरिकांना मार्गदर्शन केलं। मुंबई आणि उपनगरात योग दिनानिमित्त अनेक कार्यक्रम झाले, त्यात विविध केंद्रीय मंत्र्यांनीही हजेरी लावली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुहू चौपाटीवर झालेल्या योग दिन कार्यक्रमात सहभागी झाले होते। वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट फेर परीक्षा 2026 आज देशातल्या 551

0: शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर सुरू आहे. परीक्षा गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा NTN प्रशासनाबरोबर समन्वयानं व्यापक उपाययोजना केल्या आहेत. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होत आहे. विरोधी पक्षांनी विविध मुद्द्यांवरती सरकारला अधिवेशनात घेरायचं ठरवलं असून आजच्या चहापानावर बहिष्कार टाकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. रत्नागिरी जिल्ह्यात दमदार प्रवेश केल्यानंतर लगेचच पाठ फिरवलेल्या मान्सूनच्या पावसानं आज अनेक दिवसांनी हजेरी लावली. सकाळी कडक ऊन होतं, मात्र 11 वाजल्यानंतर ढगाळ वातावरण तयार झालं आणि काही भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांनाच थोडा दिलासा मिळाला आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: 100° 1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं आजच्या सायंकालीन प्रसारणात मी सारिका साळवी मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, सायंकाळचे 5:02 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम मिक्स मसाला. श्रोतेहो, कार्यक्रमात सुरुवातीला आईना या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि जॉली मुखर्जी यांनी गायलेलं समीर यांचं गीत, संगीत दिलीप सेन आणि समीर सेन यांचं.

0: आईना चित्रपटासाठी हा स्वर होता लता मंगेशकर आणि जॉली मुखर्जी यांचा. समीर यांच्या गीताला संगीत दिलं होतं दिलीप सेन आणि समीर सेन यांनी.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: दिशा स्कीमच्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1444 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: श्रुती हो, एक निवेदन. ICC महिला T20 विश्वचषक 2026 क्रिकेट सामन्यांच्या समालोचनामुळे दिनांक 21, 25, 28 जून आणि 5 जुलै 2026 रोजी रात्री 9 वाजता हॅलो गीत बहार हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. निवेदन संपलं.
3: श्रोतो हो, पाश्चात्य रॉक अँड रोल आणि भारतीय अभिजात संगीताची अप्रतिम सांगड घालून बॉलिवूडला एका नव्या तालावर नाचवणारे संगीतकार राहुल देवबर्मन यांचा 27 जून हा जन्मदिन.

त्यांच्या जन्मदिनाच्या अनुषंगानं त्यांच्या अजरामर गाण्यांच्या आठवणी, त्यांच्या संगीतातले भन्नाट प्रयोग अशा त्यांच्या सांगीतिक प्रवासाविषयी बोलूयात येत्या शुक्रवारच्या फोन गाणी कार्यक्रमात. या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवारी सकाळी 7:15 तेव्हा जरूर संपर्क साधा 02-41-242-3471 किंवा 2-42-3672 या दूरध्वनी क्रमांकावर आणि सांगा संगीतकार राहुलदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली आपल्या पसंतीची गाणी.

श्रुतीहो मिक्स मसाला कार्यक्रमात यानंतर गुलाम अली यांच्या स्वरात इफ्तेकार नसीम यांची गजल, संगीत रफिक हुसेन यांचं.

0: श्रोते हो गुलाम अली यांच्या स्वरात ही गजल होती इफ्तेकार नसीम यांची. संगीतकार होते रफिक हुसेन. याबरोबरच आजचा मिक्स मसाला कार्यक्रम समाप्त करत आहोत. श्रोते हो सायंकाळचे 5:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
1: अभिजात मराठी आपली मराठी.

0: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागांतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची रचना, कामकाज आणि कोश निर्मितीचं कार्य या सर्वांची माहिती आपण जाणून घेत आहोत. मराठी विश्वकोशाचा विस्तार जर आपण पाहिला ना, तर सर्व विषय संग्राहक 20 संहिता खंड आणि 21वा सूचीखंड इसवी सन 1976 ते 2019 या कालावधीत प्रकाशित झाले आहेत. या खंडांपैकी आज आपण 16 ते 20 खंड या खंडांचा सविस्तर परिचय करून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याकडे सागर कांबळे, संपादकीय सहाय्यक मराठी विश्वकोश कार्यालय वाई जिल्हा सातारा इथून आलेले आहेत. सर नमस्कार, या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
1: सर्वांना नमस्कार.
0: सर, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या संपादनाखाली आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या विश्वकोशाच्या कार्यासंबंधी आम्हाला थोडक्यात सांगा.
1: महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुढाकाराने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नेतृत्वामध्ये आणि संपादनामध्ये हे जे काही विश्वकोशाचं सर्व विषय संग्राहक रूप आकाराला आलं, ते आज खऱ्या अर्थानं मराठी भाषेचा गौरव वाढत होता आपल्याला.
0: अगदी बरोबर.
1: तर्कतीर्थांच्या निधनानंतरही या विश्वकोशाची जी विद्वज्जन्य संपादकीय परंपरा आहे, विद्वज्जनांच्या संपादकीय नेतृत्वाखाली ती अव्याहतपणे ती सुरू आहे आणि यशस्वीरित्या सुरू आहे. आणि आता डॉक्टर रवींद्र शोभणे सरांच्या मुख्य संपादनाखाली याचं कार्य अविरतपणे सुरू आहे.
0: सर, मेपू रेगे आणि डॉक्टर विजया वाड यांच्या संपादकीय नेतृत्वाखाली आतापर्यंत सिद्ध झालेले जे मराठी विश्वकोश खंड आहेत ते आहेत खंड 16 ते 20. तर त्याचं स्वरूप आणि त्याच्या प्रकाशनाबद्दल आपण आम्हाला काय सांगाल?
1: अगदी. तर मराठी विश्वकोशाचं जे स्वरूप आहे ते सर्व विषय संग्राहक आहे आपण पाहिलंच.
0: बरोबर.
1: तर यामध्ये विविध विषयांवरची जी वैविध्यपूर्ण माहिती आहे, तर त्यांचा जो नोंदींचा जो वर्णानुक्रम आहे, ज्याला आम्ही आमच्या कोशीय भाषेमध्ये आकार विले म्हणतो, तर त्याचा वर्णानुक्रमाने समावेश केलेला आहे. त्यापैकी आज जी आपण माहिती पहिल्यांदा घेतोय तो 16वा खंड जो आहे, त्या खंडामध्ये साधारणपणे वाद्यवृंद ते विज्ञान शिक्षण असा नोंदींचा क्रम आहे. आणि या खंडाचं जे पहिलं प्रकाशन झालेलं आहे ते सन 1999 या वर्षी झालं होतं. आणि त्याच्या प्रमुख संपादक पदाची जी धुरा होती ती माननीय मेपुरेगे सरांनी समर्थपणे वाहिली होती. आता या खंडामध्ये 488 नोंदींचा समावेश आहे आणि हा खंड 999 पानांचा आहे. त्यामध्ये व हे आकार विल्हे जे अक्षर आहे, वर्णाक्षर आहेत, त्याच्या नोंदी प्रामुख्याने समाविष्ट केलेल्या आहेत. आणि या खंडातली जी पहिली नोंद आहे ती वाद्यवृंद, ही पहिली नोंद जी आहे ती संगीत विषयातली आहे आणि त्याचं लेखन अशोक वानखेडे सरांनी केलंय. आणि विज्ञान शिक्षण ही जी नोंद आहे ही शेवटची नोंद शिक्षणशास्त्र विषयातली असून त्याची जी लेखन आहे ते श्री ब गोगटे सरांनी केलेलं आहे.
0: सर, हे झालं 16व्या खंडाविषयी. आता 17व्या खंडामध्ये किती नोंदी आहेत आणि तो किती पानांचा आहे किंवा त्याच्यामध्ये कोणाकोणाचा सहभाग आहे त्या नोंदी घेण्यात, याविषयी जरा सांगा.
1: अगदीच अगदीच. आता 17व्या खंडाकडे वळताना आपण ज्यावेळी त्याचा मागोवा घेतो त्यावेळी 1789 नोंदी या खंडामध्ये आहेत आणि हा खंड 893 पानांचा आहे. त्यामध्ये वी ते शे असे व आणि श असे दोन जे वर्णाक्षर आहेत त्याच्या नोंदींचा समावेश आहे. विज्ञानाचे तत्वज्ञान ही या खंडातली पहिली नोंद असून ती तत्वज्ञान विषयातली आहे जी श्रीमा भावे सरांनी लिहिली आहे. आणि शेक्सपियर विल्यम, आम्ही ज्यावेळी उल्लेख करतो तर विल्यम शेक्सपियर असं करत नाही, तर तो पहिल्यांदा त्याचं आडनाव पहिल्यांदा असतं शेक्सपियर विल्यम. तर मग ही शेवटची नोंद असून महान इंग्रजी कवी म्हणून जो ओळखला जातो आणि नाटककार म्हणून ओळखला जातो त्या विल्यम शेक्सपियर बद्दलची माहिती याच्यामध्ये देण्यात आली. आणि ही नोंद जी आहे ती वा ची देवधर यांनी लिहिलेली आहे.
0: हा म्हणजे खंड बघताना आपल्याला आडनावापासून सुरुवात करायची आहे.
1: हो हो.
0: असं तर आपल्याला त्या नोंदी सापडतील आणि त्याविषयीच सगळी माहिती मिळेल.
1: अगदी.
0: सर, मग असं 17व्या खंडाविषयी तुम्ही सांगितलं तर 18व्या खंडामध्ये किती नोंदी आहेत आणि त्याचं स्वरूप कसं आहे?
1: अगदीच. तर या खंडामध्ये साधारणपणे 669 नोंदी आहेत आणि हा खंड 877 पानांचा आहे. आता यामध्ये श आणि स या वर्णाक्षरांच्या नोंदींचा समावेश आहे. आता यातली जी पहिली नोंद आहे 18व्या खंडातली ती आहे शेख अमर. मराठी भाषा साहित्य

0: विषयामध्ये महत्वाची नोंद मांडली गेली आणि यामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे जे अग्रणी म्हणून ज्यांचं नाव आपण नेहमी घेतो ते शाहीर अमर शेखांच्या बद्दलची माहिती, त्यांच्या कार्याबद्दलची माहिती त्याच्यामध्ये लिहिलेली आहे आणि ही नोंद डॉक्टर विजया वाड मॅडम लिहिलेली आहे. आणि या खंडातली शेवटची नोंद सह्याद्री जो पर्वतरांग आहे त्याच्याबद्दलची आहे. यामध्ये भूगोल विषयातली ही नोंद असून पश्चिम घाटातली जी आपला सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय जो सह्याद्री पर्वतरांग आहे त्याच्याबद्दल माहिती दिली आहे आणि या नोंदीचं लेखन वसंत चौधरींनी केलेलं आहे.
1: सर, हे झालं 18व्या खंडाविषयी.
0: अगदीच
1: अगदी श पासून ते स पर्यंत. आता 19व्या खंडामध्ये कशा प्रकारच्या नोंदी आहे याविषयी जरा सांगा.
0: अगदीच 19व्या खंडामध्ये 769 नोंदी असून हा खंड साधारणपणे 886 पानांचा आहे. यामध्ये स या वर्णाक्षराच्या जास्त करून नोंदी आपल्याला पाहायला मिळतात. सॅगर फ्रेडरिक ही या खंडातली पहिली नोंद आहे आणि ही नोंद रसायनशास्त्र विषयातली आहे. म्हणजे आपण जर पाहतोय की या विषयांच्या अनुषंगाने जर नजर टाकली तर आपल्याला दिसून येईल की सर्व विषय संग्राहक जे मी म्हणत होतो आपल्याला तो विषय याच्यामध्ये आपल्याला सगळ्या विषयांचं संग्रहण केलेलं आपल्याला दिसून येतं. जे इंग्रज रसायनशास्त्रज्ञ होते फ्रेडरिक सॅगर, तर त्यांच्या कार्याची माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे आणि त्याचं लेखन विल सूर्यवंशी यांनी केलंय. तर याच खंडातली शेवटची नोंद सृष्टी आणि मानव आहे. तर ती आयुर्वेदातली आहे आणि मांडणी या नोंदीची अशी केली आहे की जीव हा सृष्टीतील एक अंश आहे आणि तो या सृष्टीचाच घटक आहे आणि या नोंदीचं लेखन वेणी माधवशास्त्री जोशी यांनी केलेलं आहे.
1: सर, 20वा जो खंड आहे विश्वकोशाचा, तर त्याच्यामध्ये कुठल्या वर्णाक्षरांच्या नोंदींचा समावेश होतो आणि किती नोंदी आहेत किंवा कशा प्रकारच्या आहेत याविषयी सांगा आता.
0: अगदीच. आता 20वा खंड जो आहे तो अंतिम खंड आहे आणि त्याचं स्वरूप थोडस विस्तारित असल्यामुळे त्याचं पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन भाग केलेले आपल्याला दिसून येतात. तर पूर्वार्धामध्ये जवळपास 690 नोंदी आहेत आणि स ते ह या वर्णाक्षरांच्या नोंदींचा त्याच्यामध्ये समावेश आहे. आणि या खंडातली जी पहिली नोंद आहे ती सेई शोनागुन ही आशियाई जपानी भाषा साहित्यातली ही पहिली नोंद आहे. शोनागुन या श्रेष्ठ जपानी लेखिका होत्या. तर त्यांची नोंद ही अर कुलकर्णी यांनी लिहिलेली आहे. आणि या खंडातली जी शेवटची नोंद आहे पूर्वार्धातली ती हर्षचरित आहे आणि ही नोंद आहे संस्कृत भाषा आणि साहित्याविषयातली आणि ती अरविंद मंगरुळकरांनी लिहिलेली आहे. तसंच यामध्ये बाणभट्टानं रचलेल्या अभिजात संस्कृत भाषेतल्या वाङ्मयातल्या हर्षचरित या ग्रंथाबद्दलची ही नोंद आपल्याला वाचायला मिळते.
1: अच्छा.
0: आणि उत्तरार्ध जो दुसरा आहे त्या उत्तरार्धामध्ये साधारणपणे 624 नोंदी आहेत आणि याच्यामध्ये ह ते ज्ञ या वर्णाक्षरांची नोंद्या या समावेश याच्यात केलेला आहे. आणि हा शेवटचा म्हणजे उत्तरार्धच असल्यामुळे हा शेवटचा आहे. आणि यामध्ये हर्षवर्धन सम्राट अशी नोंद आहे, त्याच्यामध्ये भारतीय इतिहास या विषयातली आहे आणि त्याचं लेखन वावी मिराशी सरांनी केलं आहे. आणि या नोंदीमध्ये वर्धन वंशातला जो शेवटचा हिंदू सम्राट होता सम्राट हर्षवर्धन त्यांच्याबद्दलची माहिती याच्यामध्ये समाविष्ट केलेली आहे. आणि या खंडातली आणि म्हणजे तर नव्हे तर विश्वकोशातली शेवटची नोंद ज्याला आपण म्हणतो ती ज्ञेयवाद आहे. त्याचं लेखन सुद्धा अर कुलकर्णी यांनी केलंय. ज्ञेयवाद या संज्ञेविषयीची माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे.
1: सर, आतापर्यंतचे जे खंड आहेत तर त्याच्यामधल्या नोंदी आणि इतर तुम्ही सांगितलं, पण 20व्या खंडाचे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन भाग का करण्यात आलेले आहेत?
0: विषयाची व्याप्ती पण एक होता त्याच्या पाठीमागचं कारण आणि तो विस्तार जो होता त्याच्यामुळं ते दोन मोठ्या खंडांमध्ये त्याची जी ज्याला आपण म्हणतो की निर्मितीचं जे विस्तार होता तो दोन खंडांमध्ये केल्यामुळे त्याला एक व्यवस्थित स्वरूप प्राप्त झाल्याचं आपल्याला दिसून येतं. तो खंड कदाचित मोठा होऊ शकला असता त्यासाठी ते दोन भागांमध्ये विभागित केला गेला.
1: सर, आता आपण सांगितलं की विश्वकोशाचे जे खंड आहेत त्यासाठी वेगवेगळे संपादक जे नामांकित आहेत ते नेमले जातात. तर आपण 16 ते 20 या खंडांची माहिती घेतोय, तर 16 ते 20 खंडांसाठी कोणकोणते संपादक होते आणि त्यांच्या संपादकीय नेतृत्वाखाली मग ते पूर्ण करण्यात आले याविषयी जरा आम्हाला थोडक्यात सांगा.
0: अगदीच. तसं पाहायला गेलं तर तर्कतीर्थानंतर विश्वकोशाला एक मोठी विद्वान संपादकांची परंपरा आहे. आता 16वा खंड आणि 16वा 17वा 18वा 19वा आणि 20वा ह्या खंडांची माहिती घेत असताना 1999 या वर्षी मेपूर एके सरांच्या प्रमुख संपादनाखाली 16वा खंड तयार झाला आणि दुसरे जे 17, 18, 19 आणि 20 हे खंड जे अनुक्रमे तयार केले गेले ते डॉक्टर विजयवाड मॅडम यांच्या संपादकीय नेतृत्वाखाली पूर्णत्वास गेलेत.
1: सर, हे

0: सोळा ते 20 खंड आहेत, तर यांच्यामध्ये व ते ज्ञपर्यंतच्या वर्णाक्षरांच्या नोंदी आहे असं आत्ताच आपण म्हणाला होतात. तर मग याच्यामध्ये उल्लेखनीय नावं किंवा संदर्भ कोणकोणते आहेत याविषयी जरा सांगा.
1: अगदीच. आता या विषयांच्या संकल्पनात्मक, चरित्रात्मक, स्थळविषयक, भाषाविषयक, साहित्य प्रकारविषयक, ग्रंथविषयक असतील, पुरस्कारविषयक असतील किंवा संस्थाविषयक, अशा अनेक प्रकारांच्या नोंदींची वैविध्यपूर्ण मांडणी आपल्याला या 5 खंडांमध्ये दिसून येते. आता उल्लेखनीय किंवा अशा काही नोंदी आपल्याला जर पाहायच्या झाल्या तर अभ्यासकांसाठी नेहमी मार्गदर्शक ठरलेले काही नोंदी आहेत, जसं की वामन पंडित आहे जे पंत साहित्यातलं एक नावाजलेलं नाव आहे. त्यानंतर वारली जी आदिवासी जमात आहे त्याच्याबद्दल माहिती देणारे आहे. वायू आहे, वाराणसी नावाचं जे ऐतिहासिक शहर आहे त्याच्याबद्दल आहे. भारतीय औद्योगिक विश्वातलं एक नावाजलेलं नाव आहे वालचंद हिराचंद, यांच्याबद्दल माहिती देणार आहे. वाल्मिकींबद्दल माहिती देणारी नोंद ह्याच्यामध्ये आपल्याला सापडते. जी संस्कृत साहित्यातली एक महिलाचा दगड ठरलेली वासवदत्ता नावाची एक कलाकृती आहे त्याच्याबद्दल माहिती आपल्याला याच्यामध्ये मिळते. त्यानंतर विधिमंडळाबद्दल सुद्धा आपल्याला याच्यामध्ये माहिती मिळते. त्याच्यामध्ये विधान परिषद असेल, विधानसभा असेल, एकंदरीत या सगळ्याबद्दल ह्याच्यात माहिती मिळते. ऐतिहासिकदृष्ट्या काही नवीन संकल्पना आता समोर येत आहेत, तर त्यामध्ये विरगळ आहे, विवाह संस्था आहे, विद्यापीठ अनुदान आयोग आहे, व्यंगचित्र आहे, अमर शेख आहे, शेतकरी कामगार पक्ष आहे, टी एन शेषन, राम शेवाळकर, शांता शेळके, सत्यशोधक समाज, सभासद बखर, अशा वेगवेगळ्या विषयांवरती आपल्याला याच्यामध्ये वैविध्यपूर्ण नोंदी आलेल्या दिसून येतात.
0: सर, काही महत्त्वपूर्ण किंवा दीर्घ नोंदी पण ह्यामध्ये असतील, कारण इतकी पृष्ठांची संख्या आपण सांगितली, तर विशेष उल्लेखनीय कोणत्या दीर्घ नोंदी आहेत?
1: अगदीच. महाराष्ट्राच्या परंपरेचं एक महत्त्वाचं नाव आहे वारकरी संप्रदाय, तर त्याच्यामध्ये एक दीर्घ नोंद आपल्याला याच्यामध्ये दिसून येते 16व्या खंडामध्ये. तर महाराष्ट्रातला एक लोकप्रिय भक्ती संप्रदाय म्हणून आपण या वारकरी संप्रदायाला ओळखतो. मग या नोंदीमध्ये आपल्याला वारकरी संप्रदायाचा इतिहास, त्यांची उपासना पद्धती, त्यांची उपास्य दैवत, वारी आणि त्याच्या संदर्भातला प्रमुख ग्रंथ, दीक्षा पद्धती, त्यांचा इतिहास, वेगवेगळ्या संतांचे अभंग, त्यानंतर विद्वानांची मते आणि एकंदरीत या संप्रदायाचा महाराष्ट्राच्या जडणघडणीवर, संस्कृतीवर पडलेला प्रभाव, अशा विविध अंगांनी ही नोंद आपल्याला या खंडामध्ये वाचायला मिळते. ज्या संतांनी हा वारकरी संप्रदाय घडवला तर त्यांच्या कार्याचा, त्यांच्या एकंदरीत वाटचालीचा वेध याच्यामध्ये घेतलेला आहे.
0: श्रोते हो, आज आपल्याकडे सागर कांबळे, संपादकीय सहाय्यक, मराठी विश्वकोश कार्यालय वाई, जिल्हा सातारा इथून आलेले होते आणि त्यांनी आपल्याला मराठी विश्वकोशाचे खंड 16 ते 20 यांचा परिचय करून दिला. सर, आपण इथं आलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय आणि अपेक्षा यांची आम्ही नेहमीच वाट पाहत असतो. कृपया आम्हाला या ईमेलवर नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com, aaplimaratihi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 नवीन विषय आणि नवीन वक्त्यांसह. तोपर्यंत वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.

0: मराठी
1: आपली मराठी
0: अभिजात मराठी
1: आपली
2: श्रोते हो अभिजात मराठी आपली मराठी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. श्रोते हो सायंकाळचे 5:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम युववाणी. सूत्रसंचालन कोमल पाटील हिचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे.

हॅलो, हाय, नमस्कार. 100° एकमेगाहर्ट्झ एफ एम बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. मी तुमची मैत्रीण कोमल पाटील घेऊन आली आहे मनातल्या विषयांना स्पर्श करणारा कार्यक्रम युववाणी. मित्रांनो, कल्पना करा, सकाळची शांत वेळ आहे, पक्ष्यांचा मधुर किलबिलाट सुरू आहे, एखाद्या मंद सुरावटीचे सूर कानावर पडतायत आणि त्याच वेळी आपण दीर्घ श्वास घेत सूर्याला नमस्कार करत आहोत. किती सुंदर दृश्य आहे ना. एक गोष्ट आपल्या शरीराला ऊर्जा देते आणि दुसरी मनाला आनंद देते. एक आपल्याला निरोगी ठेवते आणि दुसरी आपल्याला भावनिक दृष्ट्या समृद्ध करते. उद्या 21 जून हा दिवस अशाच दोन अमूल्य देणग्यांचा उत्सव साजरा करण्याचा दिवस आहे, आंतरराष्ट्रीय योग दिन आणि जागतिक संगीत दिन. योग आपल्याला शरीर, मन आणि आत्म्याचं संतुलन शिकवतो, तर संगीत आपल्या भावनांना स्वर देऊन जीवन जास्त सुंदर बनवतं. विशेष म्हणजे यावर्षी 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना आहे योगा फॉर हेल्दी एजिंग, अर्थातच निरोगी आणि आनंदी वृद्धत्वासाठी योग. आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला दीर्घायुष्य हवंय, पण त्याचबरोबर निरोगी आणि आनंदी आयुष्यही तितकंच महत्वाचं आहे. योग आपल्याला हेच शिकवतो. आणि दुसरीकडे संगीत. संगीत ही अशी भाषा आहे जी कोणत्याही शब्दांशिवाय थेट हृदयाशी संवाद साधते. आनंद असो, दुःख असो, भक्ती असो किंवा प्रेरणा, प्रत्येक भावनेला व्यक्त करण्याचं सामर्थ्य हे संगीतामध्ये आहे. आणि म्हणूनच आज आपण योग आणि संगीत या दोन्हींच्या अद्भुत संगमाविषयी जाणून घेणार आहोत. कारण जेव्हा योगाचा श्वास आणि संगीताचा स्वर एकत्र होतो, तेव्हा फक्त शरीर आणि मनच नाही तर संपूर्ण जीवनच सुंदर बनतं.

0: मित्रांनो, योग म्हणजे काय? योग हा शब्द संस्कृत मधला युज या धातूपासून तयार झाला आहे. युज म्हणजे जोडणं, एकत्र आणणं किंवा एकरूप करणं. योग म्हणजे फक्त आसनं किंवा व्यायाम नाही. योग म्हणजे शरीर, मन, बुद्धी, आत्मा यांचा समतोल साधण्याची जीवन पद्धती, स्वतःला स्वतःशी जोडण्याची प्रक्रिया म्हणजे योग. जेव्हा आपलं शरीर निरोगी असतं, मन शांत असतं, विचार सकारात्मक असतात आणि जीवनात संतुलन असतं, तेव्हा आपण योगाच्या जवळ जात असतो. पतंजली ऋषींनी योगाची व्याख्या करताना म्हटले, योगश्चित्त वृत्ती निरोधहा, म्हणजेच मनातल्या अस्थिर विचारांवर नियंत्रण मिळवणं म्हणजे योग. आजच्या काळात योगाचं महत्व जास्त वाढलंय, कारण योग आपल्याला शारीरिक आरोग्य देतो, मानसिक शांतता देतो, एकाग्रता वाढवतो, आत्मविश्वास निर्माण करतो, जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन देतो. म्हणूनच योग हा फक्त व्यायाम नसून निरोगी, संतुलित आणि आनंदी जीवन जगण्याचा मार्ग आहे. मित्रांनो, योगाचा इतिहास हा हजारो वर्षांपूर्वीचा आहे. भारतातल्या ऋषी मुनींनी माणसाला निरोगी आणि संतुलित जीवन जगण्यासाठी योगाचं ज्ञान दिलं. आज योगाची महती फक्त भारतापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर संपूर्ण जगानं त्याचा स्वीकार केलाय. 2014 साली संयुक्त राष्ट्र संघानं 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून घोषित केला आणि 2015 पासून जगभरात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. पण एक प्रश्न पडतो, योग इतका महत्वाचा का आहे? त्याचं कारण म्हणजे आजचा माणूस वेगानं धावतोय, पण कुठं धावतोय हे त्यालाच माहिती नाहीये. यश मिळवताना तो स्वतःचं आरोग्य हरवत चाललाय, पैसा कमावताना मनशांती गमवत आहे. अशा वेळी योग आपल्याला थांबायला शिकवतो, स्वतःकडे पाहायला शिकवतो आणि जीवनाचा खरा अर्थ समजावून सांगतो. या वर्षीच्या योग दिनाची संकल्पना जी आहे, योगा फॉर हेल्दी एजिंग, ही संकल्पना आपल्याला सांगते की आयुष्य फक्त मोठं असणं पुरेसं नाहीये, तर ते निरोगी, आनंदी आणि स्वावलंबी असणं महत्वाचं आहे. आज लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकासाठी योग हा आवश्यक आहे. योगामुळे शरीराची लवचिकता वाढते, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते, तणाव कमी होतो, झोप चांगली लागते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मन सकारात्मक राहतं. आणि हे सगळं मी फक्त सांगत नाहीये, तर असा अनुभव घेतलेली माणसं आपल्या आजूबाजूला आपण पाहतो. चला तर मग त्यांचे अनुभव जाणून घेऊया.
1: नमस्कार, मी नवनाथ बोडके, योग शिक्षक. माननीय पंतप्रधानांनी 2014 साली संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत जागतिक योग दिनाचा प्रस्ताव मांडला आणि हा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांनी मंजूर केला व 2015 साला

पासून 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. आज जागतिक योग दिनाला 1 दशक पूर्ण झालंय. समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत आज योग पोचलेला आहे. पण ह्या योगाचं महत्त्वही आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. ग्रंथांमध्ये योगाचं महत्त्व सांगताना अतिशय छान श्लोक सांगितलेला आहे. युवा वृद्धोती वृद्धो वा व्याधितो दुर्बलोपी वा अभ्यासात सिद्धी आपनोती सर्व योगे स्वतंत्रितः. जे योग कोणी करावा ते ह्या श्लोकामधून आपल्याला कळतं. युवा, अतिवृद्ध, अतिम्हातारा, व्याधीग्रस्त म्हणजे आजारी व्यक्ती असेल त्यांनी सुद्धा योग करू शकतो. आणि अशा प्रकारे योग अभ्यास करून तो योगाच्या सिद्धी प्राप्त करू शकतो. योगाचे फायदे तो मिळवू शकतो. भारतीय संस्कृतीमध्ये योगाला खूप महत्त्व आहे. यामुळेच योग हा षटदर्शनांमध्ये सुद्धा सांगितलेला आहे. हे योगशास्त्र ज्यांनी सांगितलं ते महर्षी पतंजली यांनी अष्टांग योग हा सांगितलेला आहे. यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी. परंतु सामान्य मनुष्य म्हणून आपण यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम आणि धारणा यांचा अभ्यास करणं आवश्यक आहे. यांचा अभ्यास केल्यानेही आपल्या जीवनातील ताणतणाव हे दूर होणार आहेत आणि यामुळेच आपण सुखी व समृद्ध जीवन जगण्यास सुरुवात करणार आहोत. योगाचे हे अनेक प्रकार आहेत. यामध्ये अष्टांग योग आहे, हट योग आहे, कर्मयोग आहे, लय योग आहे, मंत्र योग आहे, नाद योग आहे, भक्ती योग आहेत. असे विविध योगाचे प्रकार आहेत. परंतु यामधील अष्टांग योग हा सर्वत्र आज शिकवल्या जात आहेत. ह्याच अष्टांग योगातील आसन आणि प्राणायाम यांचा फायदा हा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये होत असतो. आसनांच्या अभ्यासामुळे शरीराची दृढता वाढत असते. यामुळेच ग्रंथांत म्हटलेलं आहे, आसनेन भवेत दृढम. यामुळे आसनांचा अभ्यास आपण करावा. यातील मोजकीच आसन आपण छान प्रकारे करू शकतो. यामध्ये वृक्षासन आहे, त्रिकोणासन आहे, वीरासन आहे, पश्चिमोत्तानासन आहे. यानंतर प्राणायामाचा अभ्यास सुद्धा आपण करू शकतो. प्राणायामामध्ये भ्रामरी प्राणायाम आहे, यामुळे ताणतणाव कमी होत असतात. शीतली प्राणायाम आहे, शीतकारी प्राणायाम आहेत, यामुळे शरीरामधील उष्णता कमी होते व शरीर थंड होण्यास मदत होत असते. जास्त प्रमाणात ताणतणाव वाढलेले असेल तर ओंकार साधना ही सुद्धा ग्रंथांमध्ये सांगण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्तही ग्रंथांमध्ये विविध क्रिया ह्या सांगण्यात आलेल्या आहेत. सर्वच योगातील क्रिया ह्या दैनंदिन स्वरूपात आपण करू शकत नाहीत. परंतु यातील ठराविक क्रियांचा अभ्यास आपण नियमित करून सुखी आणि समृद्ध जीवन मात्र नक्की जगू शकतो. भारत हा तरुणांचा देश आहे. परंतु भारतातला तरुण जर आज बघितला तर हा विचारांनी बुटका आहे आणि त्याच्या तोंडात गुटखा दिसत असतो. अशा ह्या तरुणांच्या आज जर सवयी बघितल्या तर यामध्ये त्याला मोबाईलचं व्यसन जोडलं गेलेलं आहे, ऑनलाईन गेम खेळण्याचं व्यसन जोडलेलं आहेत. यातील ठराविक व्यक्ती हे जिमला जात असतात. जिम हा सुद्धा आधुनिक व्यायामाचा प्रकार आहे. शरीर स्वास्थ्यासाठी योग हा आवश्यक आहे. परंतु आज आपण जिममध्ये व्यायाम करतानाही विविध प्रकारच्या घटना ऐकत असतो. जिम करता करता हार्ट अटॅक येणे, चक्कर येऊन पडणे, अशा विविध बातम्या आपण वृत्तपत्रांच्या माध्यमातून ऐकत असतो. तर मी तरुणांना आवाहन करेल, ह्या जागतिक योग दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी योगाकडे वळावं आणि योगातील विविध क्रियांचा अभ्यास करावा आणि त्या आपल्या जीवनासाठी किती आवश्यक आहेत त्या समजून घ्याव्यात. यासाठी प्रमाणित योग शिक्षकांकडे त्यांनी जावं, कारण ग्रंथांमध्येही सांगितलेलं आहे योग अभ्यास करण्यासाठी गुरुची आवश्यकता असते. असा गुरु आपल्याला शोधायचा आहे. आजच्या काळात आधुनिक तंत्रज्ञान, गुगलवरती किंवा यूट्यूबवरती असे छोटे छोटे व्हिडिओज आपल्याला मिळतील, जे बघून आपण योगातील विविध क्रिया ह्या शिकू शकतो, अभ्यासू शकतो. योग अभ्यास करण्यास आपण सर्वांनी सुरुवात करावी. आपल्या सर्वांना योग अभ्यास करण्यासाठी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद.

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन देशभरात योग दिन उत्साहात साजरा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार देशभरात नीट यूजी फेरपरीक्षा 2026 संपन्न आणि FIH महिला हॉकी चषक स्पर्धेत न्यूझीलंडचा पराभव करत भारतीय संघ विजयी 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज भारतासह जगभरात साजरा झाला निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे कोलकाता इथल्या रेड रोड इथं योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले होते प्रधानमंत्र्यांनी योग शिक्षक बनून सोबतच्या हजारो नागरिकांना मार्गदर्शन केलं योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं ते म्हणाले योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा योग सर्वांना जोडण्याचं काम करतो असं म्हणत प्रधानमंत्र्यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या
1: भारत में हिमालय से लेकर हिंद महासागर तक पूर्वोत्तर और पूरब में बंगाल से लेकर पश्चिम में सौराष्ट्र तक पूरा देश योग की ऊर्जा से चैतन्य से भरा हुआ नजर आ रहा है पूरा विश्व एक दूसरे से जुड़ा हुआ नजर आ रहा है और यही तो योग की ताकत है योग सबको जोड़ता मैं इस अवसर पर पूरे विश्व को संपूर्ण मानव समुदाय को अंतर्राष्ट्रीय योग दिवस

0: उसकी बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं।
1: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं गॅरिसन मैदानावर आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. योग ही शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीची साधना आहे असं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी योग दिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. नवी दिल्लीत संसद भवन परिसरात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात लोकसभा सभापती ओम बिर्ला सहभागी झाले होते. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर नेहरू पार्क इथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. यात भारतातल्या नॉर्वेच्या राजदूत मे एलिन स्टिनर याही सहभागी झाल्या होत्या. मुंबई आणि उपनगरात योग दिनानिमित्त अनेक कार्यक्रम झाले, त्यात विविध केंद्रीय मंत्र्यांनीही हजेरी लावली. ऐकूया एक वृत्तांत.
2: मुंबई इथं लोकभवनात भारतीय तटरक्षक दलानं आयोजित केलेल्या योग दिनाच्या कार्यक्रमात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी सहभाग घेतला. तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसंच लोकभवनातले अधिकारी यात सहभागी झाले. राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी योग साधनेचा प्रचार प्रसार करावा तसंच उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुहू चौपाटीवर झालेल्या योग दिन कार्यक्रमात सहभागी झाले होते. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी बोरिवली इथं आयोजित योग सत्रात सहभाग घेतला. केंद्रीय बंदरे नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी मुंबई बंदर प्राधिकरणानं मुंबईत गेट ऑफ इंडिया इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमात योगाभ्यास केला. राज्यातल्या विविध विद्यापीठात आणि शैक्षणिक संस्थांमध्येही योग दिनानिमित्त योग साधनेचे कार्यक्रम झाले. नाशिकमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात योग दिनानिमित्त योग वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं. याशिवाय IIT बॉम्बे NTPCच्या पश्चिम विभाग मुख्यालयानं देखील योग दिन उत्साहात साजरा केला. ठाण्यात कोपरी इथं तसंच मध्यवर्ती कारागृहातही योग साधना करण्यात आली. कोल्हापूर इथल्या महासैनिक दरबार हॉलमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या विविध संस्था, शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालयात योग दिवस साजरा झाला. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, साईबाबा संस्थान यांनीही योग दिवस साजरा केला. धाराशिव शहरात आणि जिल्ह्यातही योगाभ्यास कार्यक्रम झाले. परभणी शहरातल्या क्रीडा संकुलात योग प्रात्यक्षिक सादर करून योग दिवस साजरा झाला. बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातल्या मुख्य कार्यक्रमात राज्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. लातूर शहरात यंदाही रांगोळीच्या माध्यमातून योगाचं महत्व जनतेपर्यंत पोहोचवण्याचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. राजा नारायण लाल लाहोटी इंग्लिश माध्यम शाळेच्या शिक्षकांनी आकर्षक रांगोळ्यांद्वारे योगामुळे होणारे आरोग्यदायी फायदे साकारले. गोंदिया शहरात आयोजित योग दिन कार्यक्रमात हजारो नागरिकांनी सहभाग घेऊन योग करा, निरोगी रहा हा संदेश दिला. वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी सामूहिक योग साधना करण्यात आली. चंद्रपूर शहरात योग दिन कार्यक्रमात लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिकांनी योग साधना केली. यवतमाळ इथं आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांच्या उपस्थितीत योग साधना कार्यक्रम झाला.
1: जनतेच्या प्रश्नाबाबत सरकारने असंवेदनशीलता दाखवली आहे, हे सरकार सर्व बाजूंनी अपयशी ठरलं आहे असं म्हणत विरोधी पक्षांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला. तसंच राज्यातल्या 13 कोटी जनतेचे प्रश्न उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात आक्रमकपणे मांडणार असल्याचं विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार टीका केली. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून महिलांवरच्या अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरं देण्याऐवजी सरकार टिंगलटवाळी करत आहे असा आरोपही त्यांनी केला. राज्यातल्या कंत्राटदारांना आमदार मंत्र्यांना लाच द्यावी लागते असं कंत्राटदारांनी अधिवेशन घेऊन सांगितलं, त्यामुळे हे सरकार 56% कमिशनचं सरकार आहे अशी टीका काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केली. तर पेरण्या लांबल्यानं सरकारने दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी केली. राज्यातल्या 14 जिल्ह्यातल्या 8 नगरपरिषदा आणि 14 नगरपंचायतीमधल्या 47 जागांसाठीच्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी आज झाली. गडचिरोली जिल्ह्यात नगरपरिषदेच्या 1 आणि नगरपंचायतीच्या 2 जागांपैकी भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं प्रत्येकी 1 जागेवर विजय मिळवला आहे. 47 जागांपैकी 8 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, तर 1 जागेवर एकाही उमेदवारानं अर्ज दाखल केल्याने ती जागा रिक्त राहिली आहे, त्यामुळे काल 37 जागांसाठी मतदान

झालं. एकूण 49,869 मतदारांनी या निवडणुकीत मतदान केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट UG फेरपरीक्षा 2026 आज देशातल्या 551 शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर कडक बंदोबस्तात झाली. 22,79,000 जास्त विद्यार्थी परीक्षेला बसले होते. दुपारी 2 ते 5 या वेळात इंग्रजी आणि 12 भारतीय भाषांमध्ये ही परीक्षा झाली. गैरप्रकारमुक्त वातावरणात परीक्षा व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा NTA प्रशासनाबरोबर समन्वयानं व्यापक उपाययोजना केल्या होत्या. पोलीस प्रशासन आणि इतर मिळून 2,00,000 कर्मचारी परीक्षेसाठी कर्तव्यावर होते. जॅमर्स, CCTV कॅमेरे, बायोमेट्रिक ओळख तपासणी अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. समाज माध्यमांवर अफवा पसरू नयेत याकरता NTA बारीक लक्ष ठेवलं होतं. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका आणि इतर साहित्य पोलीस बंदोबस्तात नेण्यात आलं. नाशिक जिल्ह्यातल्या 19 केंद्रांवर आज नीट UG फेरपरीक्षा सुरळीतपणे पार पडली. 11,162 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली तर 1,133 विद्यार्थी गैरहजर होते. गैरप्रकार टाळण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथकंही तैनात करण्यात आली होती. लातूर जिल्ह्यात 26 केंद्रांवर नीट UG फेरपरीक्षा झाली. परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी सर्व केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. FIH महिलांच्या हॉकी चषकाच्या अंतिम सामन्यात आज भारतीय महिला हॉकी संघानं न्यूझीलंडचा 2-0 असा पराभव करत विजेतेपद मिळवलं आहे. सामन्यात नवनीत कौरनं पहिला गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर सुनेलिता टोप्पोनं दुसरा गोल केला. त्यानंतर भारतानं शानदार बचावात्मक खेळाचं प्रदर्शन करत आपली आघाडी कायम राखत हा विजय मिळवला. या विजयामुळे भारतानं पुढे होणाऱ्या प्रो लीगमध्येही प्रवेश मिळवला आहे. लालरे मियासामी सामनावीर ठरली तर दीपिकानं सर्वाधिक गोल करण्याचा पुरस्कार अमेरिकेच्या एश्ले सेसा हिच्याबरोबर संयुक्तपणे पटकावला. दोघींनीही या स्पर्धेत 6 गोल केले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजेत्या संघांचं अभिनंदन केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिन उत्साहात साजरा. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार. देशभरात नीट UG फेरपरीक्षा 2026 संपन्न. आणि FIH महिला हॉकी चषक स्पर्धेत न्यूझीलंडचा पराभव करत भारतीय संघ विजयी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲप सहित 558 किलोहर्ट्स वर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात. श्रोते हो, अस्मिता वाहिनीवर 558 किलोहर्ट्स अर्थात 537.6 मीटर्सवर T20 महिला क्रिकेट सामना सुरू आहे, त्याचं प्रत्यक्ष वर्णन आपण ऐकत आहात. आणि आमच्या न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर आमचे दैनंदिन कार्यक्रम सुरू आहेत. आता वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन भारतासह संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला. पश्चिम बंगालमधल्या कोलकाता इथं आयोजित सोहळ्यात प्रधानमंत्र्यांनी केलेल्या भाषणातील काही निवडक मुद्दे तसंच आज दैनंदिन जीवनमानातला ताणतणाव कमी करण्यासाठी आणि सुदृढ आयुष्यासाठी प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात योग्य विद्येचं असलेलं स्थान तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य विद्येचं वाढलेलं महत्व याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहात. श्रोतेहो, योगसाधना ही एक प्राचीन कला असून त्याकडे आपला सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा म्हणूनही पाहिलं जातं.

0: शांति का मार्ग भी खुलता है। इसलिए योग आज केवल हमारी पर्सनल लाइफस्टाइल के लिए जरूरी है इतना ही नहीं है, योग दुनिया के बेहतर भविष्य के लिए एक आवश्यकता भी है। साथियों, अंतर्राष्ट्रीय योग दिवस के अवसर पर करोड़ों लोग योग से जुड़ते हैं, लेकिन आज का ये दिन हमें अपने साझा संकल्प को फिर दोहराने का अवसर देता है। आइए हम संकल्प लें, योग को केवल एक दिवस तक सीमित नहीं रखेंगे, योग को केवल एक कार्यक्रम तक सीमित नहीं रखेंगे, हम योग को अपने जीवन का हिस्सा बनाएंगे, अपने परिवार का हिस्सा बनाएंगे, अपनी आने वाली पीढ़ियों का हिस्सा बनाएंगे। साथियों, इसी दिशा में इस वर्ष योग 365 योग 365 की पहल को भी आगे बढ़ाया गया है। इसके तहत 100 दिन के ऑनलाइन योग कार्यक्रम का आयोजन किया गया है, जिसमें अभूतपूर्व जनभागीदारी देखी गई है। 130 देशों के 30 लाख से अधिक लोगों ने इसमें भाग लिया है। साथियों, जब समाज स्वस्थ होगा तब राष्ट्र भी अधिक सक्षम, अधिक समृद्ध और आत्मविश्वासी बनेगा।
1: श्रोते हो, योगाभ्यासामुळे मानवी जीवनात होणारे सकारात्मक बदल आणि भारतीय पारंपरिक योग साधनेचे वैविध्यरित्या होणारे लाभ याविषयी आकाशवाणीशी बोलताना नाशिक येथील योग विद्याधाम संस्थेचे प्रमुख योगाचार्य डॉक्टर विश्वास मंडलिक यांनी अधिक माहिती दिली। ते म्हणाले,
2: योगाभ्यास केल्यानंतर आपले जे शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि खरं म्हणजे आत्मिक सुद्धा क्षमता वाढते, तेव्हा हे सक्षम जगणं हे फार महत्वाचं आहे। ते इतर कुठल्याही उपचाराने होत नाही, त्याच्याकरता योग साधना करणं हाच एक मार्ग आहे। जीवनात जगत असताना आपलं स्वास्थ्य तर सांभाळायचंच, पण जगातल्या इतरांचंही स्वास्थ्य सांभाळण्याकरता आपण काहीतरी करणं, थोडक्यात म्हणजे समाजसेवा थोडीशी करणं हे आरोग्याचं लक्षण आहे असं जागतिक आरोग्य संघटना म्हणते, आणि तिथे योगाचा निश्चितपणे संपर्क आहे। आता योग साधनेमध्ये आम्ही स्वतः नेहमी योग शिकवतो, आसन, प्राणायाम, शुद्धिक्रिया, ध्यान, ओंकार वगैरे सगळं शिकवतो, पण त्याच्यावर आम्ही लोकांना योग शिक्षक व्हायला पण शिकवतो की तुम्ही शिका योग, तुमचं स्वास्थ्य चांगलं ठेवा, पण तुम्ही दुसऱ्यांनाही योग शिकवा आणि त्यांचंही स्वास्थ्य चांगलं ठेवा, हे खरं आरोग्य आहे। आणि ह्याच्यातनं अनेक कार्यकर्ते हे लक्षात घेतात आणि आपल्या जीवनामध्ये त्याचं प्रत्यंतर पण येतं की कुठलाही विकार होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय, हे देखील योगाचं एक वैशिष्ट्य आहे। आजार झाल्यानंतर योगोपचार करून तो बरा होतो ते जगजाहीर आहे, पण आजार होऊ नये म्हणून काय करायचं? इतर कुठलेही उपचार नाही आहेत, आजार होऊ नये म्हणून कुठली औषधं उपलब्ध नाही आहेत, काय आहे उपलब्ध? तर योग साधन आहे। तुम्ही नियमित योगाभ्यास केला, काही आसनं, प्राणायाम, शुद्धिक्रिया, ध्यान, हा सगळा एकदा तज्ञाकडे समजून घेऊन आपण नियमित योगाभ्यास केला तर मग कुठल्याही आजारामधून मुक्त राहू शकतो। त्यामुळे हा सुद्धा एक योगाचा महत्वाचा भाग आहे, ज्या ठिकाणी इतर कुठली फारशी शास्त्र उपयोगी पडत नाहीये, आपल्या क्षमता संवर्धन हा सुद्धा महत्वाचा विषय आहे, तो योगात नसतो। नुसतं तुम्ही निरोगी राहिला, तुमच्या आहे तेवढ्या क्षमता त्याचा वापर करतात, पण या क्षमता हळूहळू कमी होत जातात, ज्याच एजिंग असं म्हटलेलं आहे। मग क्षमता कमी व्हायला की आपण काही करू शकत नाही, या क्षमता सांभाळून ठेवणं आणि खरं म्हणजे त्याची वृद्धी करणं हे योगातनं शक्य आहे। म्हणजे योग साधना करतात ते अनुभवतात की कार्यक्षमता वाढते, मग ती शारीरिक पातळीवरती वाढते, मानसिक पातळीवरती वाढते, भावनिक पातळीवरती वाढते, बौद्धिक पातळीवरती वाढते आणि खरं म्हणजे शेवटी आध्यात्मिक पातळीवर सुद्धा वाढते। आणि म्हणून मग मानवी जीवनाचं उद्दिष्ट ह्या योगाने सांगितलेलं आहे, जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती आणि परमेश्वर स्वरूप होणं, इथपर्यंत प्रगती योग साधनेमध्ये होऊ शकते। योग एक तर योग्य पद्धतीने केला पाहिजे आणि योग्य पद्धत म्हणजे पारंपरिक ग्रंथांमध्ये वर्णन केलेली सोयी पद्धत, ते रामायणकालीन योग वासिष्ठामध्ये सांगितलेलं आहे, महाभारतकालीन भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, नंतर पतंजलींनी सांगितलेलं आहे आणि हठयोगात सांगितलेलं आहे। हे सगळे ग्रंथ उपलब्ध आहेत, त्या सगळ्या ग्रंथांच्या आधारे योग साधना करणं म्हणजे मग मी सांगितलेले सगळे फायदे मिळतील। आज त्याच्यामध्ये खूप बदल केले जातात,

0: हॉट योग, विन्यास योग, हास्य योग, बिअर योग, आणखी काय काय करतात, त्या सगळ्याचा काय असा फायदा मिळणार नाही. त्याचा तात्पुरता एखाद्या वेळेस मिळू शकेल छोटासा फायदा, पण खरा फायदा पाहिजे असेल तर पारंपरिक योगाची साधना करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे.
1: श्रोते हो, यंदाच्या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना निरोगी वृद्धत्वासाठी योग ही आहे. योग ही भारतानं जगाला दिलेली एक देणगी आहे. त्यामागचं कारण म्हणजे निरोगी जीवन प्राप्तीचा मार्ग असलेल्या या योग साधनेला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून देण्यात भारतानं घेतलेला पुढाकार होय. त्याचं फलित म्हणजे आज आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या साधनेचा पूर्णपणे स्वीकार झाल्याचं दिसून आलं आहे. चला तर मग आजच्या 12व्या योग दिनी दररोज योग साधना करण्याचा पण करूया आणि विरोधी आणि आनंदी जीवन जगूया. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय रवींद्र लोखंडे आणि निवेदन राजेश शर्भाते.

0: हवा महल कार्यक्रम में आइए आज सुनते हैं झलकी मोटी मछली। लेखक हैं वी एम आनंद और निर्देशक जयदेव शर्मा कमल।
1: मिस्टर भैरवीलाल, मिस्टर बीलाल।
2: यस सर।
1: जब से हमने ये वन टू ऑल डिपार्टमेंटल स्टोर खोला है, यहाँ पर मक्खियाँ ही मक्खियाँ भिनभिना रही हैं।
3: एक्सीडेंट, हैंड इंजरी, जॉइंट रिप्लेसमेंट, रोड एक्सीडेंट, संधिवात, सांधे दुखी, फ्रैक्चर या सारख्या सर्व अस्थि रोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध।
4: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर।
5: ताई, नौकरी मिळाली।
6: अरे वाह, अभिनंदन। आता भरपूर शॉपिंग।
5: हो ताई, नवीन मोबाईल, जीन्स, जॅकेट।
6: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च।
5: इंस्टंट कर्ज हे मिळतं ना।
6: आधी बजेट बनवायला शिक, मग खर्च कर।
5: पण ताई,
6: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा, पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू।
5: हो ताई, पार्टी माझी, बजेट
6: तुझं।
7: आरबीआय म्हणते
8: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल।
9: 10 लाखांची लॉटरी, मला वाव।
10: फसल्या ऑफर्स पासून सावधान,
11: आरबीआय सांगते
12: जाणकार बना, सतर्क रहा।
13: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना।
14: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात। शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेत जोडीला।
13: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर।
15: पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल,
16: गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, ईआरसीपी, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया।
15: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर।

0: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
1: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग.
0: थायरॉइडच्या गाठी.
1: गर्भाशयातील फायब्रॉइड.
0: वाढलेली प्रोस्टेट.
1: विविध बायोप्सीज.
0: वेदना. यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
1: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
0: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
1: फोन 74-00-48-40-88.
0: 74-00-48-40-88.
2: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सराफ बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका। रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खापरी, मर्यादित साठा, आजच घ्या।
3: श्रोते हो, यानंतर ठीक 8:05 मराठी राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून, आणि त्यानंतर आयसीसी महिला T20 क्रिकेट विश्वचषक 2026 अंतर्गत भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यात मँचेस्टर इथं खेळल्या जात असलेल्या क्रिकेट सामन्याचं हिंदी आणि इंग्रजीतून समालोचन सामना संपेपर्यंत दिल्ली केंद्रावरून आम्ही संक्षेपित करू। दरम्यान 8:45 समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आणि 9:30 अखिल भारतीय नभोनाट्य मुंबई केंद्रावरून संक्षेपित होईल। निर्मिती आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची। सुरुवातीला मराठी राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून।

0: भक्ती सावंत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिन उत्साहात साजरा. देशभरात नीट यूजी फेरपरीक्षा 2024 संपन्न. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलवलेल्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार. आणि तामिळनाडूमध्ये समुद्री खाद्यपदार्थ निर्यात करणाऱ्या कंपनीत अमोनियाची गळती झाल्यानं 7 जणांचा मृत्यू, 70 पेक्षा जास्त जण बाधित. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज भारतासह जगभरात साजरा झाला. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे. कोलकाता इथल्या रेड रोड इथं योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. प्रधानमंत्र्यांनी योग शिक्षक बनून सोबतच्या हजारो नागरिकांना मार्गदर्शन केलं. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं ते म्हणाले. योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा. योग सर्वांना जोडण्याचं काम करतो असं म्हणत प्रधानमंत्र्यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
1: भारत में हिमालय से लेकर हिंद महासागर तक, पूर्वोत्तर और पूरब में बंगाल से लेकर पश्चिम में सौराष्ट्र तक पूरा देश योग की ऊर्जा से, चैतन्य से भरा हुआ नजर आ रहा है. पूरा विश्व एक दूसरे से जुड़ा हुआ नजर आ रहा है और यही तो योग की ताकत है. योग सबको जोड़ता. मैं इस अवसर पर पूरे विश्व को, संपूर्ण मानव समुदाय को अंतर्राष्ट्रीय योग दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं.
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं गॅरिसन मैदानावर आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. योग ही शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीची साधन आहे असं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी योग दिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. नवी दिल्लीत संसद भवन परिसरात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात

0: लोकसभा सभापती ओम बिर्ला सहभागी झाले होते. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर नेहरू पार्क इथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. यात भारतातल्या नॉर्वेच्या राजदूत मे एलिन स्टीनर याही सहभागी झाल्या होत्या. खादी आणि ग्रामोद्योग आयोगानं नवी दिल्लीत योग दिन साजरा केला. यावेळी आयोगाचे अध्यक्ष मनोज गोयल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुंबई आणि उपनगरात योग दिनानिमित्त अनेक कार्यक्रम झाले. यात विविध केंद्रीय मंत्र्यांनीही हजेरी लावली. ऐकूया एक वृत्तांत.
1: मुंबई इथं लोकभवनात भारतीय तटरक्षक दलानं आयोजित केलेल्या योग दिनाच्या कार्यक्रमात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी सहभाग घेतला. तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसंच लोकभवनातले अधिकारी यात सहभागी झाले. राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी योग साधनेचा प्रचार प्रसार करावा तसंच उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुहू चौपाटीवर झालेल्या योग दिन कार्यक्रमात सहभागी झाले होते. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी बोरिवली इथं आयोजित योग सत्रात सहभाग घेतला. केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी मुंबई बंदर प्राधिकरणानं मुंबईत गेट वे ऑफ इंडिया इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमात योगाभ्यास केला. राज्यातल्या विविध विद्यापीठात आणि शैक्षणिक संस्थांमध्येही योग दिनानिमित्त योग साधनेचे कार्यक्रम झाले. नाशिकमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात योग दिनानिमित्त योग वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं. याशिवाय IIT बॉम्बे, NTPCच्या पश्चिम विभाग मुख्यालयानं देखील योग दिन उत्साहात साजरा केला. ठाण्यात कोपरी इथं तसंच मध्यवर्ती कारागृहातही योग साधना करण्यात आली. कोल्हापूर इथल्या महासैनिक दरबार हॉलमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या विविध संस्था, शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालयात योग दिवस साजरा झाला. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, साईबाबा संस्थान यांनीही योग दिवस साजरा केला. धाराशिव शहरात आणि जिल्ह्यातही योगाभ्यास कार्यक्रम झाले. परभणी शहरातल्या क्रीडा संकुलात योग प्रात्यक्षिक सादर करून योग दिवस साजरा झाला. बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातल्या मुख्य कार्यक्रमात राज्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. लातूर शहरात यंदाही रांगोळीच्या माध्यमातून योगाचं महत्व जनतेपर्यंत पोहोचवण्याचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. राजा नारायण लाल लाहोटी इंग्लिश माध्यम शाळेच्या शिक्षकांनी आकर्षक रांगोळ्यांद्वारे योगामुळे होणारे आरोग्यदायी फायदे साकारले. गोंदिया शहरात आयोजित योग दिन कार्यक्रमात हजारो नागरिकांनी सहभाग घेऊन योग करा, निरोगी रहा हा संदेश दिला. वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी सामूहिक योग साधना करण्यात आली. चंद्रपूर शहरात योग दिन कार्यक्रमात लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिकांनी योग साधना केली. यवतमाळ इथं आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांच्या उपस्थितीत योग साधना कार्यक्रम झाला.
0: वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट UG फेरपरीक्षा 2026 आज देशातल्या 551 शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर कडक बंदोबस्तात झाली. 22,79,000 जास्त विद्यार्थी परीक्षेला बसले होते. दुपारी 2 ते 5:15 या वेळात इंग्रजीत आणि 12 भारतीय भाषांमध्ये ही परीक्षा झाली. गैरप्रकारमुक्त वातावरणात परीक्षा व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा NTA प्रशासनासोबत समन्वयानं व्यापक उपाययोजना केल्या होत्या. पोलीस, प्रशासन आणि इतर मिळून 2,00,000 कर्मचारी परीक्षेसाठी कर्तव्यावर होते. जॅमर्स, CCTV कॅमेरे, बायोमेट्रिक ओळख तपासणी अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. समाज माध्यमांवर अफवा पसरू नयेत याकरता NTA बारीक लक्ष ठेवलं होतं. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका आणि इतर साहित्य पोलीस बंदोबस्तात नेण्यात आलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जनतेच्या प्रश्नांबाबत सरकारने असंवेदनशीलता दाखवली आहे, हे सरकार सर्व बाजूंनी अपयशी ठरलं आहे असं म्हणत विरोधी पक्षांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला. तसंच राज्यातल्या 13 कोटी जनतेचे प्रश्न उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात आक्रमकपणे मांडणार असल्याचं विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार टीका केली. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून महिलांवरल्या अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरं देण्याऐवजी सरकार टिंगलटवाळी करत आहे असा आरोपही त्यांनी केला.

0: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओम प्रकाश राजे निंबाळकर यांनी आपण शिवसेनेत जाणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. आता आपण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आज धाराशिव इथल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपला हा निर्णय जाहीर केला. तामिळनाडूमध्ये पेरियापालम इथल्या समुद्री खाद्यपदार्थ निर्यात करणाऱ्या एका कंपनीत अमोनिया वाळूची गळती झाल्यामुळे 7 जणांचा मृत्यू झाला तर 70 पेक्षा जास्त जण बाधित झाले आहेत. NDRF आणि रासायनिक जैविक आणि आण्विक आपत्कालीन परिस्थिती हाताळणाऱ्या विशेष पथकांनी त्वरित बचाव आणि मदत कार्य सुरू केलं असून वायू गळती थांबवली आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी या दुर्घटनेविषयी शोक व्यक्त केला असून बाधितांना लवकर बरं वाटावं अशी कामना केली आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री CJosephVijay यांनी दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसंच या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले असून एका 3 सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. या समितीनं 24 तासात अहवाल सादर करण्याचे आदेशही मुख्यमंत्री विजय यांनी दिले आहेत. FIH महिलांच्या हॉकी चषकाच्या अंतिम सामन्यात आज भारतीय महिला हॉकी संघानं न्यूझीलंडचा 2-0 असा पराभव करत विजेतेपद मिळवलं आहे. या विजयामुळे भारतानं पुढे होणाऱ्या प्रो लीगमध्येही प्रवेश मिळवला आहे. लाल रेमी आसामी सामनावीर ठरली तर दीपिकानं सर्वाधिक गोल करण्याचा पुरस्कार अमेरिकेच्या एशले सेसा हिच्याबरोबर संयुक्तपणे पटकावला. दोघींनी या स्पर्धेत 6 गोल केले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजेत्या संघाचं अभिनंदन केलं आहे. हा विजय हॉकी खेळणाऱ्या अनेक तरुण खेळाडूंसाठी प्रेरणादायी असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिन उत्साहात साजरा. देशभरात NEET UG फेरपरीक्षा 2026 संपन्न. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार. आणि तामिळनाडूमध्ये समुद्री खाद्यपदार्थ निर्यात करणाऱ्या कंपनीत अमोनियाची गळती झाल्यानं 7 जणांचा मृत्यू 70 पेक्षा जास्त.
1: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा. थोड़ी देर में आपको सुनवाएंगे कार्यक्रम चित्रलोक.

0: Nandini speaking. Yes. Last year. Hello. मीच बोलते. फोनची वाटच पाहत होती तुझ्या. कुठून बोलतोयस? म्हणजे तू न्यूयॉर्क मधून बोलत नाहीयेस? अरे हा मग आहेस तरी कुठे? हा हा हा अरे अरे पण ऐक तरी माझ. काय म्हणतोयस? निर्णय माझा? अरे तो तर मी तुला कधीच सांगितलाय. हा हा हा तरी पण थोडा वेळ हवाय मला. अरे अरे पण हे सगळं मी नताशाला कसं सांगू? नो नो नेवर. अरे मला नताशाला थोडी मेंटली प्रिपेअर तरी करू दे. अरे ट्राय टू अंडरस्टँड मी दास. हो हो हो दास डिअर, मला कळते रे तुझी डिफिकल्टी. तरी पण हां हो नाही आहे ती नताशा, नाही आहे इथे. सकाळीच पिकनिकला गेली ती. काय काय? नो नो नो तू तिला फोन बिलकुल करू नकोस. नाही रे गैरसमज वगैरे काही नाही. बरं बुवा, मी आजच रात्री बोलेन तिच्याशी. हो हो हो सांगेन सारं काही तिला. हो हो मला माहीत आहे का तुला घाई आहे ती. दास डिअर, अरे ऐक तरी. हे पहा, मी माझा निर्णय बदलणार नाही आहे. तू कशाला चिंता करतोस? अरे पण नताशाची नीट समजूत नको का काढायला? मी त्याच्याशिवाय पुढे नाही जाऊ शकणार रे. प्लीज गिव मी लिटल टाईम दास. ओके ओके हो. तरी पण आय ॲश्युअर यू, तुझ्या प्लॅनमध्ये काही बदल होणार नाही. हो हो अगदी नक्की. ओके हां मी नाही अपसेट झाले रे. यू डोंट वरी दास. नाही ओके हो हो ओके गुड नाईट.
1: ओ मॉम मॉम, आय हॅड अ वंडरफुल डे. इट वॉज फॅन्टॅस्टिक. काय मज्जा आली मॉम. मॉम मॉम, आर यू नॉट वेल? बोलत का नाहीस? ए मॉम, विचार ना मला पिकनिक कशी झाली ती.
0: हो हो हो कशी झाली ना आता पिकनिक?

0: जी, डिड यू एंजॉय? मजा आली ना?
1: यस, रियली वंडरफुल, खूप खूप एन्जॉय केलं. मॉम, अगं तो टोनी ना, तो टोनी तो टोनी ना मॉम, ही इज रियली वंडरफुल. इतका गमते आहे तो टोनी, ए फनी चार्मिंग मॅन.
0: चार्मिंग मॅन? काय म्हणालीस? अगं तो तर तुझ्या एवढाच आहे. मॅन कसला? बरं, त्या टोनीचं काय सांगत होतीस?
1: ओ मॉम, अगं ना, काय एक एक जोक सांगत होता तो, आणि गाणी तर काय छान म्हणत होता. मॉम, आय एम अगेन जॉइनिंग देम नेक्स्ट सॅटरडे फॉर अ पिकनिक.
0: काय पुन्हा नेक्स्ट सॅटरडे?
1: मॉम, दे हॅव अ क्लब अँड टोनी इज द सेक्रेटरी ऑफ द क्लब, यु नो मॉम. त्यानं मला, ओ मॉम, ही आस्क मी टू जॉईन हिज क्लब.
0: काय क्लबचे मेंबर व्हायचंय? नो नो नताशा, तू त्या क्लबचे मेंबर नाही व्हायचंस. अगं तू या अमेरिकन मुलांमध्ये एवढं मिसळायचं नाहीस, कळलं?
1: मॉम, बट व्हाय? व्हॉट्स रॉंग इन इट मॉम? मॉम, व्हॉट्स रॉंग विथ यू मॉम? तुला बरं नाही का वाटत?
0: नाही नता, तसं काही नाही, आय एम ऑल राईट. पण तू अशा क्लबची मेंबर नाही व्हायचंस, समजलं? नाही ना होणार बेटा अशा क्लबची मेंबर.
1: ओ मॉम, हाऊ डेअर आय डू इट? तुला विचारल्याशिवाय, तुझ्या परमिशन शिवाय मी कशी होईन मेंबर?
0: नता नता पोरी, मला भीती वाटते ग.
1: माझी भीती वाटते तुला? पण मॉम, ऑल माय फ्रेंड्स आर गोइंग फॉर अ पिकनिक नेक्स्ट सॅटरडे. आय डोंट थिंक त्यांच्या मॉमना अशीच भीती वाटते ना.
0: पण नता, तू नाही जायचंस.
1: मॉम,
0: मी तुला जाऊ देणार नाही.
1: मॉम, दास अंकल आले होते का ग?
0: नाही.
1: पण मॉम, आज तुझी अपॉइंटमेंट होती ना अंकल बरोबर? दॅन व्हॉट्स रॉंग? एनी मेसेज?
0: फोन होता त्यांचा. पण नता, तू त्या क्लबच्या मुलांबरोबर नाही ना जाणार? नाही ना जाणार माझ्या सोनूल्या.
1: मॉम, दास अंकल काय म्हणाले ग फोनवर? नाही सांगायचं. ओके मॉम. ए मॉम, तुझ्या इंडियातल्या स्टोरीज सांग ना.
0: नता, माय लिटिल बेबी. अगं भीती वाटते ग मला.
1: मॉम, तुला झालंय तरी काय? कसली भीती? कुणाची भीती? का त्या इंडियातल्या घोषची तर नाही ना?
0: नाही ग.
1: मग
0: भूताची नाही, मला तुझी भीती वाटते ग पोरी. मला
1: माझी? ओ मॉम, माझी भीती? हाऊ फनी मॉम. का ग? मी आता काही लहान आहे.
0: अगं म्हणूनच काळजी वाटते ग मला नता.
1: ओ मॉम, उगाच काळजी करतेस तू.
0: नता.
1: काय मॉम?
0: नता, तू इंडियात जाशील आजीकडे?
1: ओ हाऊ नाईस, माझ्या ग्रँडमा कडे जायचं. मॉम, आपण दोघी जाऊया इंडियात ग्रँडमा कडे, खूप खूप मजा येईल.
0: जाशील नता? खरंच जाशील इंडियात? अगदी अगदी कायमच राहशील आजीकडे?
1: व्हॉट, कायम? जीजू रिअली से इट मॉम? ग्रँडमा कडे जायचं आणि कायम?
0: तसं नाही ग नता, तसं नाही.
1: मॉम, व्हॉट्स द प्रॉब्लेम मॉम? तुला म्हणायचंय तरी काय? यू नेव्हर आस्क मी एनी क्वेश्चन लाईक दिस बिफोर. का जा म्हणतेस मला इंडियात? माझी टोनी बरोबरची फ्रेंडशिप आवडत नाही का तुला? व्हॉट्स रॉंग इन इट मॉम? सुजा, जेनी, सोफिया या सगळ्यांचे बॉयफ्रेंड्स आहेतच ना मॉम?
0: नता नता, कसं सांगू तुला, ह्या वयात देखील मी निर्णय घ्यायला कचरते ते तू असे पटकन घेतेस नता. ऐक नता, नता मला एकटीला आता हे सार असह्य झालंय.
1: ओ आय एम सॉरी मॉम, आय डू अंडरस्टँड इट. मॉम, दास अंकल काही बोलले का ग?
0: नाही.
1: मग

0: इधर कहीं बोलने का सांगना मॉम सांगना
1: नता दास अंकल प्रपोज्ड मी
0: व्हाट
1: त्यान मला लग्नासाठी विचारले
0: कॉंग्रेट्स मॉम कॉंग्रेट्स अब तू होय म्हणाली होतीस ना त्यांना ओ मॉम मॉम आय विल गिव अ रिंग टू दास अंकल आय हॅव टू कॉन्ग्रॅच्युलेट हिम हो मला त्यांना फोन करायलाच हवा
1: नको नता थांब मला पुरतं सांगू तरी दे दास अंकल आपली मुलं इंडियात पाठवतोय कायमचीच
0: ओ आय सी जाईन इंडियात मी आजीकडे जाईन
1: नता मी तुला खूप खूप पैसे पाठवीन अगं तुला इंडियन डान्स आवडतो ना तू तिथं डान्स शिक हं तुला इंडियन डिशेस आवडतात ना त्या तुला तुझी
0: ग्रँडमाला फोन करतेस ना गिव अ रिंग टू ग्रँडमा इन इंडिया

बोलते है, आई मी बोलते है न्यूयॉर्क हून। हो ठीक आहोत, तू काळजी करू नकोस। तू कशी आहेस? हां, आणि भाई वहिनी? हां ठीक आहेत ना। ए कुणाल चालतो का गं आता? काय एवढा मोठा झाला? हां हां हां हां अगं मी ना, हां मी फोन अशासाठी करते की अगं नताशा इंडियात येते तुझ्याकडे। हो हो हो कधी म्हणजे? अगं कदाचित उद्याच रात्रीच्या फ्लाईटने येते। अगं आई ती निघताच मी तुला फोन करेन। फ्लाईट नंबर आणि टाईमही कळवीन। नाही नाही मुळीच काळजी करू नकोस। हां काय म्हणालीस? हे ना म्हणजे अवी। हां हां हां अवी।

0: काय बाई, अजूनही कशी आली नाही? ड्रायव्हरची चुका मुक्त झाली नसेल ना? तरी बरं तिचा फोटो देऊन पाठवलाय म्हणून. तीही नवीन आणि खूप वर्षांनी येते.
1: मी आले ग्रँडमा, मी आले ग्रँडमा. हे ग्रँडमा, तू कशी आहेस?
0: अय्या आलीस सुद्धा माझी बछडी. हा आज जाऊ नकोस, इथं दारातच थांब. अगो हजारो कोसावरून आलीस प्रवास करून, पायावर पाणी तरी घालू दे मला.
1: हे आजी, माझ्या मॉमला पण तू असंच करायचीस का ग? सांग ना मॉमला, असंच करायचीस? सांग ना आजी.
0: अगो हो हो, अगदी मी असंच करायची. अगदी तुझ्यासारखीच होती ती.
1: ए आजी, अगं मामा मामी कुठे दिसत नाहीत ती?
0: मामा मामी ना गेलं दक्षिण भारताच्या टूरवर. अगं सुट्टी आहे ना आता, तिथूनच तुझ्या मामीच्या भावाचं लग्न आहे, जातील तिथे.
1: लग्नाला? म्हणजे मॅरेजला?
0: हो. अगं तुला भूक लागली असेल ना, पण कपडे बदल, चल गरम गरम वरण भात नि पोळ्या देते, जेव बघू आधी.
1: लग्न, मॅरेज, दास अंकल प्रपोज माय मॉम, दे आर मॅरिंग. पण मला नाही जाता येणार त्यांच्या लग्नाला.
0: हे काय नताशा, अजून इथेच तू? चल पाहू जेवायला.
1: मला वरण भात नकोय ग्रँडमा, ब्रेड ने एक देशील.
0: काय भात नाही खाणार? ब्रेडवरच भागवणार आहेस की काय? या हवेला भात हवा सोने.
1: जेवीन गमी सावकाश. ठीक आहे, भातच खाईन. झालं
0: आजी. ए आजी,
1: सांग ना मला तुझ्या त्या स्टोरीज.
0: सोन्या, स्टोरीज ऐकायला लहान का आहेस? केवढी मोठी झाली गो माझी छकुली. हे बघ, उद्या आत्याबाईच्या घरी एका लग्नाला जायचंय आपल्याला, तेव्हा तू साडी नेसायचीस बर का? नेशील ना?
1: येस.
0: छान. तुझी आई ग होती तुझ्या एवढीच? तेव्हा असंच शेजारी या देसाईंच्या घरी गेलो होतो एकदा लग्नाला. तुझ्या आईनं कशी छान सुरेख साडी नेसली होती, आणि काय मज्जा सांगू. अगो त्यांच्याकडे आलेल्या दामल्यानी, म्हणजे तुझ्या बाबानी ग, चक्क मागणी घातली की ग तिला. झालं, झटपट लग्नही झालं आणि गेली दोघं अमेरिकेत. आली 2 वर्षांनी सुट्टीवर आणि तीच ही छकुली बर का?
1: थांबलीस का ग्रँडमा? सांग ना माझ्या मॉमच्या गोष्टी.
0: हां गोष्टी सांगू हा मग. चल चल बघू, चल कपडे बदल, हातपाय धू, देवाला नमस्कार कर. आत्ता येईलच बघ तुझ्या आईचा किंवा बाबांचा फोन.
1: काय बाबांचा? डॅडचा
0: का ग?
1: काही नाही काही नाही, पण डॅडचा फोन येईलच कसा? कारण डॅड आणि मॉम तर कधीच सेपरेट झालेत.

0: ग्रैंडमा, ए आजी, ए आजी, आजी आजी आजी आजी, बोल ना, रागावलीस? मी काय करू ग्रैंडमा, सांग ना, मामा आपल्या कामात, मामी फारशी माझ्याशी बोलत ही नाही.
1: खरं आहे का तुझं? जा बरं, जाऊन ये हा माझ्या पोरी, पण लवकर ये हा, काळजी वाटते ग मला. जा जा हं.
0: जाऊ ग्रैंडमा? खरंच जाऊ? ओ हाऊ नाईस, ओके.
1: पण हे बघ, 7 आत घरात ये हा.
0: बरं.
1: खरंच काय करावं या पोरीनं तरी, 4 आली आहे तरी सहन होत नाही यांना. सून बाईला तर तिचं काही करावं लागत नाही, एवढी गोड.

पोर तिच्याशी बोलावं तरी, पण नाही, वाकडंच बोलायचं, ताकडंच पाहायचं. आणि हा तरी काय, तुझी भाचीच ना ती, नेशील की नाही तिला कधी बाहेर, पण तोही तसलाच. काय करणार, आपलेच दात आणि आपलेच ओठ.

0: प्रभाते किती वेळ झाला, अजूनही आली कशी नाही?
1: ग्रँडमा, ग्रँडमा मी आले, ग्रँडमा मी आले.
0: आलीस का? कोणाबरोबर बोलवतेस ग? कोण होता तो?
1: असाच कुणीतरी लायब्ररीत भेटला, झाली ओळख, दिली त्यानं लिफ्ट इथपर्यंत.
0: अगो कोण, कुठला, आणि चक्क आलीस त्याच्या

0: ग्रँडमा मी आले. ग्रँडमा मी आले.
1: आलीस का? कोणाबरोबर बोलवतीस ग? कोण होता तो?
0: असाच कुणीतरी लायब्ररीत भेटला, झाली ओळख, दिली त्यानं लिफ्ट इथपर्यंत.
1: अगो कोण, कुठला, आणि चक्क आलीस त्याच्या स्कूटरवर बसून?
0: ओ ग्रँडमा, उगाच काळजी करतेस. डोंट यू वरी ग्रँडमा, मी का तर लहान आहे.
1: अगं म्हणूनच चपावं लागतं पोरी. नताशा, तुला येऊन महिना झाला ना ग?
0: हो का ग?
1: अगं तुझ्या आईचा फोन, पत्र, काहीच कसं नाही. तू इथं आल्यावर एकदा फोन आला होता तेवढाच.
0: आजी, हे आजी, मी किती आता डान्स शिकणार आहे.
1: डान्स? होळी ग बाई. अगं असं महिना दोन महिन्यात थोडा शिकता येतो का डान्स?
0: का, मी थोडीच इथून जाणार आहे. हा ग, मी आता तुझ्या बरोबरच राहणार, अगदी काय आमची.
1: काय नताशा, अगं तुझी आई काय म्हणेल, बाबा काय म्हणतील?
0: आई काय म्हणेल, बाबा काय म्हणतील? कुठले बाबा, कुणाचे बाबा? मॉम आणि डॅड, डॅड आणि मॉम, जस्ट अ ड्रीम. आय विल नेव्हर हॅव इट अगेन.
1: अगो स्वतःचीच अशी काय बडबडतीयस नताशा? सोन्या, आजच मी फोन लावते हा तुझ्या आईला. अगं तिची काही अडचण आहे का विचारूया तिला?
0: नको ग्रँडमा, नको. माझीच अडचण आहे तिला, तिला आणि तिच्या दास.
1: काय म्हणालीस? अगं तिला विचारून तुझ्या जाण्याचा दिवस नक्की नको का करायला?
0: ग्रँडमा, आर यू बोर्ड ऑफ मी? तुला माझा कंटाळा आलाय का ग?
1: कंटाळा नाही ग राजा. अगं झाडावरलं फूल झाडावरच असायला हवं. सोन्या, तुझ्या वयाची मी असताना दोन मुलं होती मला, पण तुझ्या आजोबांचा धीर होता मला, म्हणूनच तर त्या वयात देखील मी सारी जबाबदारी पेलू शकले. तुझी आई साता समुद्रापार कशी मस्त उभी आहे तुझ्या बाबांच्या बरोबर, झाडाला लपेटलेल्या वेलीगत. अगं ज्याचा त्याचा आधार, त्यांना सोडून कसं चालेल? नता, सोन्या, आपण बोलू बरं तुझ्या आईशी फोनवर. मी आता स्वयंपाकाचं बघते हां.
0: म्हणे म्हणे अमेरिकेत आईकडे जा. मॉम म्हणते इंडियात आजीकडे जा. ग्रँड मला त्यावेळी आजोबा होते, आता तिला तिचं हे घर आहे, मामा आहे. मॉम डॅडपासून सेपरेट झाली तरी तिला तिचे दास अंकल आहेत, आणि त्यासाठी माझी इंडियात रवानगी. ग्रँड मला माझी काळजी म्हणून माझी परत अमेरिकेत रवानगी. म्हणजे नताशा, नताशा तुला कोणी नाही का? कोणी नाही तुला. ते ब्लड रिलेशन सांगणारे हे लोक सुद्धा तुझे कोणी नाही, आणि ते मात्र ते या वयात देखील सपोर्टसाठी धडपडतात, आणि मी मात्र मॉमसाठी इंडियात तर ग्रँडमासाठी परत अमेरिके. हो, वेअर शुड आय गो? सांग ना तशा, कुठं जाशील तू, कुठं जाशील? हो डॅड, ओ डॅड, ओ डॅड. नो नो नो नो, आय विल नेव्हर गो टू मॉम ग्रँडमा. आय विल नेव्हर गो टू मॉम, नेव्हर गो. आणि ग्रँडमा, ग्रँडमा तुलाही आता यापुढे माझा त्रास होणार नाही. आय विल डू इट अलोन, ऑल अलोन. आय विल स्टँड माय सेल्फ, आय विल स्टँड बाय माय सेल्फ, बाय माय सेल्फ. आजी, आजी, मी स्वतःच्या पायावर उभी राहीन आजी. मला आता तुमच्या कोणाच्याही आधाराची गरज पडणार नाही. तुमचा कोणाचाच आधार आता मला नकोय, कोणाचाही नकोय, कोणाचाही नको.

श्रोते हो, किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या स्वरात साहिर लुधियानवी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होता राहुल देव बर्मन यांचं आणि चित्रपट होता